0: उतार करताना, खाली शौचास बसताना किंवा उठताना खुब्याच्या सांध्यामध्ये वेदना सुरू होतात. दुखण्यामुळे सांध्याची हालचाल कमी होते व सांध्यावर सूज व कडकपणा म्हणजेच स्टिफनेस यायला लागतो. अवस्कुलर नेक्रोसिसचे निदान करण्यासाठी आपण रुग्णांची क्लिनिकल तपासणी किंवा बाह्यरुग्ण विभागामध्ये रुग्णांना तपासणी केल्यानंतर किंवा गरज भासल्यास एक्सरे करावा लागतो किंवा MRI असतो किंवा CT स्कॅन असतो. एक्सरे, MRI, CT स्कॅन हे नेमकं अवस्कुलर नेक्रोसिसचा आजार कोणत्या टप्प्यात आहे, सांध्याची इन्व्हॉल्वमेंट किती आहे, हाडांचा भाग किती खराब झालेला आहे किंवा सांधा खराब झाला आहे का, झीज झाली आहे का, हे पाहण्यासाठी आपण या सगळ्या चाचण्या करतो. वरील लक्षणे आढळल्यास रुग्णांनी त्वरित अस्त्रोतज्ञांचा सल्ला घ्यायला हवा व उपचार घ्यायला हवेत. तर उपचाराबाबत बोलायचं झालं असेल तर अवस्कुलर नेक्रोसिस नेमकं कोणत्या टप्प्यामध्ये आहे यावरून त्याचे उपचार ठरले जातात. किंवा AVNचा टप्पा कोणता आहे किंवा AVNची जी लक्षणे आहेत तर ती खूप सौम्य आहेत का की खूप जास्त आहेत का, यावरून आपण ट्रीटमेंट जे आहे, उपचार जो आहे ते ठरवला जातो. उपचारामध्ये विशिष्ट औषधोपचार फिजिओथेरपीचा समावेश आहे. हायपरबेरिक ऑक्सिजन थेरपीद्वारे सुद्धा विना ऑपरेशन या आजारावर उपचार करण्यात येतो. ज्या रुग्णांमध्ये औषधोपचार व फिजिओथेरपीचे विशिष्ट व्यायाम याद्वारे उपचार शक्य होत नाहीत अशा रुग्णांमध्ये ऑपरेशनद्वारे उपचार करता येतात. ऑपरेशनमध्येही विविध प्रकारची ऑपरेशन्स आहेत, जसे की कोअर डिकम्प्रेशन म्हणजे हाडाला छिद्र पाडणे किंवा बोन ग्राफ्टिंग म्हणजे आपल्या शरीराचं चांगलं हाड काढून त्या भागात टाकणे किंवा ऑस्टिओटॉमी किंवा मग जेव्हा सांधा पूर्णपणे खराब होतो तेव्हा टोटल हिप रिप्लेसमेंटचाही उपचार आहे. धन्यवाद.
1: श्रोत्यास आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत खुब्याचा सांधा सडणे याविषयी मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल 2:05. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर. नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, सौर ऊर्जेविषयीच्या लघुनाटिका आपण ऐकतो आहोत. आज आपण सूर्याची देणगी याविषयीची ही लघुनाटिका ऐकूयात. लेखन आहे धनंजय मुदगलकर यांचं, सहभाग सिवंदिनी कुंडीकर आणि वैशाली वांगीकर यांचा. सादर करते सदानंद कांबळी. ऐकूयात लघुनाटिका सूर्याची देणगी. काय ग बाई हा उकाडा, हा उन्हाळा म्हटलं की लाईटचं जाणं, गरमी होणं, छे छे छे छे असह्य होतंय आता हे सगळं.
2: आई एकटीच काय पडते आहेस
1: पूर्वी, आता काहीही बोलू नकोस. माझा जीव त्रासलाय बर का नुसता. या गरमीमुळं असह्य होतंय मला सगळं.
2: अग बोलू नकोस, काय म्हणतीस मला. किती दिवसांपासून मी बाबांना म्हणते सोलार पॅनल बसवूया बाबा, सोलार पॅनल बसवूया, पण माझं कोण ऐकतंय ग.
1: सोलार पॅनल मला काय ते बोलली नाहीस तू. हा ते काय आहे आता नवीन, उगीच आगाऊ खर्च नकोय हा आता.
2: अग आई बिलकुल आगाऊ खर्च नाही बघ, घरोघरी सोलार पॅनल बघतीस ना तू, ती काळाची आजची गरज आहे बघ. आणि आपल्याकडे भरपूर सूर्यप्रकाश उपलब्ध आहे आणि या सूर्यप्रकाशापासून वीज निर्मिती होऊ शकते अगदी आपल्या घरी. आणि या सोलार पॅनलची सिस्टीम आपण आपल्या गच्चीवर बसवून घेतली ना की घरातील ही सगळी उपकरणं तरी आपली चालू शकतात.
1: काय काय सांगतेस काय तू पूर्वी.
2: मग
1: अग कूलर एसी माझं मिक्सर सुद्धा चालेल ह्याच्यावर.
2: अग हो आई, एसी कूलर मिक्सर सगळं चालेल बघ. आणि अधिक निर्माण झालेली वीज जी आहे का नाही ती पण आपण बचत करू शकतो आणि ती विकू पण शकतो.
1: काय सांगतेस काय बाई. अग मग हे सगळं असताना तुझे बाबा का मनावर घेत नाहीयेत. नक्कीच

0: काहीतरी खर्चिक बाब असणार बघ.
1: अगाई सुरुवातीला फिटिंग साठी थोडा खर्च करावा लागतो बघ, पण शासनाकडून अनुदान मिळतं यासाठी आपल्याला.
0: काय सांगते
1: मग? आणि पण एकदा का हे सोलार पॅनल बसवलं ना की आपण स्वतः वीज निर्माण करू शकतो बघ. आणि लाईट गेली ना तरी हा गर्मीचा त्रास कमी होईल आणि कमी खर्चात हे पॅनल आपण बसवू शकतो. म्हणजे हा विचार मी किती दिवसांपासून बाबांना सांगतेय, पण बाबा कुठे ऐकतात माझं.
0: म्हणजे पूर्वी आपल्याला ते वीज बिल भरण्याची मुळीच गरज नाही.
1: अगदी नक्कीच.
0: म्हणजे दीर्घकाळ मोठी बचत होईल की का. आणि सूर्यप्रकाशापासून वीज निर्माण होणार, म्हणजे शिवाय कुठलं प्रदूषण पण नाही.
1: अगदीच बघ. आणि पर्यावरण पूरक हा प्रकल्प आहे बरं काही, आणि कुठली हानी नाही, उपयुक्त आणि फायदेशीर आहे बघ ही वीज निर्मिती.
0: थांब, आता तुझ्या बाबांना आपण दोघेही म्हणूया, सांगूया, विनवूया की सोलार पॅनल आपल्या घरी बसवाच. अहो ऐकलत का, आम्हा दोघींना तुमच्या सोबत थोडस बोलायचं आहे.
1: हो बरं बाबा, या बरं इकडे.
2: आलो आलो आलो आलो, गोंधळ घालू नका. आलो हो, तुमच्या दोघींचा पूर्ण संवाद ऐकला बरं मी, आणि हो त्याच विषयी माहिती मिळवत होतो मी. आजच कामाला लागतो. काय
1: काय हो बाबा, मी कितीदा म्हणाले तुम्हाला, पण माझं ऐकलं नाही हो तुम्ही.
2: ठीक आहे ठीक आहे, मला महत्व पडलं बरं. आता काम फत्य करून टाकूया, बसूया एकदाच सोलार पॅनल. चला लागूया कामाला. आता तर खुश.
3: श्रोते हो, आताच आपण सूर्याची देणगी याविषयी लघुनाटिका ऐकलीत. सहभाग होता सीमंतिनी कुंडीकर आणि वैशाली वांगीकर यांचा. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. आज मात्र मला निरोप द्या. नमस्कार.
4: आकाशवाणीचे चंद्रपूर केंद्र हे मुंबई केंद्रहून प्रसारित कार्यक्रम आमच्या केंद्रानं सहक्षेपित केला. एकशे 103 मेगाहर्ट्स FM धुलहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुप्रभात. श्रोतेहो नमस्कार. सुप्रभात कार्यक्रमात मी अर्चना चौधरी आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, ज्यांच्या तलवारीत पराक्रम होता, ज्यांच्या विचारात विद्वत्ता होती आणि ज्यांच्या हृदयात स्त्री सन्मानाचा संस्कार होता, तोच स्वराज्याचा तेजस्वी सूर्य म्हणजे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज. आज 14 मे हा दिवस म्हणजे स्वाभिमान, शौर्य, विद्वत्ता आणि स्वराज्य निष्ठेचा तेजस्वी इतिहास आठवण्याचा दिवस. आज स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती. श्रोतेहो, इतिहासात अनेक राजे झाले, काहींनी युद्ध जिंकली, काहींनी साम्राज्य वाढवलं, परंतु जनतेच्या मनावर राज्य करणारे राजे फार कमी आले. संभाजी महाराज हे त्यातीलच एक तेजस्वी व्यक्तिमत्व. ते केवळ तलवार गाजवणारे योद्धे नव्हते, तर विद्वान, बहुभाषिक, शिस्तप्रिय, दूरदृष्टी असलेले आणि स्त्रियांचा सन्मान करणारे महान राजा होते. 350 वर्षापूर्वी ज्या काळात स्त्रियांना निर्णय प्रक्रियेत स्थान दिलं जात नव्हतं, त्या काळात संभाजी महाराजांनी आपल्या पत्नी महाराणी येसुबाईंना राजमुद्रा आणि सहीचा अधिकार दिला. हा निर्णय त्या काळासाठी अत्यंत क्रांतिकारी होता. यातूनच त्यांच्या मनातील स्त्री शक्तीबद्दलचा आदर दिसून येतो. आज आपण महिला सक्षमीकरणाबद्दल बोलतो, परंतु संभाजी महाराजांनी ते प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलं. श्रोतेहो, छत्रपती संभाजी महाराज हे प्रचंड बुद्धिमान होते. संस्कृत, मराठी, हिंदी, फारशी आणि पोर्तुगीज अशा अनेक भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. त्यांनी बुधभूषण सारखा ग्रंथ लिहून आपल्या विद्वत्तेची छाप इतिहासावर उमटवली. त्यांच्या आयुष्यात संकटे खूप होती. लहान वयात आईचे छत्र हरपले, राजकारणातील कटकारस्थानाचा सामना त्यांना करावा लागला, पण प्रत्येक संकटावर मात करून त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाश्चात स्वराज्यावर मोठं संकट आलं होतं. औरंगजेबाने स्वराज्य संपवण्यासाठी प्रचंड सैन्य घेऊन दक्षिणेत प्रवेश केला, पण संभाजी महाराजांनी न डगम

पाहता त्याचा सामना केला. तब्बल 9 वर्ष त्यांनी मोगल साम्राज्याशी संघर्ष केला. इतिहास सांगतो शत्रूच्या लाखो सैन्यापुढे उभा राहणारा तो सिंह होता, पण त्याचबरोबर जनतेसाठी प्रेमळ आणि न्यायप्रिय राजा देखील होता. संभाजी महाराज अत्यंत शिस्तप्रिय होते. प्रशासन असो किंवा सैन्य, प्रत्येक ठिकाणी त्यांनी शिस्त आणि प्रामाणिकपणाला सर्वोच्च स्थान दिलं. राजकारणात ते अत्यंत धुरंधर होते. शत्रूचे डावपेच ओळखून योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात होती. त्यामुळेच अनेक संकटांमध्येही स्वराज्य टिकून राहिलं. श्रोते हो, आजच्या तरुण पिढीने संभाजी महाराजांकडून केवळ शौर्य नाही तर शिक्षण, शिस्त, स्त्रियांचा सन्मान, स्वाभिमान आणि स्वराज्य निष्ठा हे गुण शिकण्याची गरज आहे. कारण महानता केवळ सत्ता मिळवण्यात नसते तर मूल्ये जपण्यात असते. चला तर आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी त्यांना फक्त अभिवादन न करता त्यांच्या विचारांचा वारसा आपल्या आयुष्यात जपण्याचा संकल्प करूया. श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम सुप्रभात. आलेख आणि निवेदन अर्चना चौधरी यांचं होतं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
1: अनेक प्रश्न, अनेक शंका,
0: तर कुठे मिळेल याचं समाधान
1: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
0: हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमातून
1: कॉल करा आणि प्रश्न विचारा
0: 07172254634 या नंबरवर.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
0: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
1: हॅलो डॉक्टर.
0: हॅलो डॉक्टर.

0: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
1: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
1: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
0: आकाशवाणी चंद्रपूर.
2: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअरसाठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.

0: श्रोते हो, रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी दोन क्षण काढूया.
1: आणि याच साठी येतोय एक आगळा वेगळा मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम,
0: चालता बोलता.
1: रस्त्यावर चालताना,
0: कॉलेजच्या परिसरात,
1: बाजारात किंवा चौकात
0: आम्ही भेटणार आहोत
1: थेट तुम्हाला.
0: काही हलक्या फुलक्या गप्पा,
1: काही रंजरश्न
0: आणि तुमच्या मनात दडलेलं आवडतं गाणं,
1: तुमची गोष्ट,
0: तुमचा आवाज
1: आणि तुमचंच गाणं
0: ऐकत राहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून.
1: दर सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम
0: चालता बोलता.

स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.teli-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

आकाशवाणीचे चंद्रपूर केंद्र हे सकाळचे 7:07 होत आहेत. पुणे केंद्राहून प्रादेशिक मराठी बातम्या सहक्षेपित करीत आहोत.

0: आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो. मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
1: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल त्या प्रत्येक महिलेला पोशाख लागतो.
0: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौवंदना प्रदीप हके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मे ला संध्याकाळी 6:30 वाजता पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे. तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीने शिकवणारी आकाशवाणी.
2: अगं आक्की, काय सांगत होतीस ग तू?
3: आता गवाया रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे?
2: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
3: पाणी उकळून शान प्याव.
2: काय पण तुझं शानपण, म्या काय दुखणे करी हाय का बाटीन?
3: अगं मग गार करून का पिनास? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्या तेच पाणी पी.
2: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
3: रेडोने सांगितलं मला. बर का कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समज त्यो शिकवतोय ना.
2: वाके रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ.
0: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी.

0: शेतकरी राहील आता कायम खुशहाल.
1: आकाशवाणी पुणे, मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खरीपाच्या 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यातल्या सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याचा निर्णय. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण. सीबीआयकडून नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी 6 संशयितांना अटक. आणि राज्यात आज काही ठिकाणी पावसाची तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता. आता सविस्तर बातम्या. आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीनं खरीपाच्या 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल माध्यमांना मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती दिली. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची चांगली किंमत मिळावी यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. यंदाच्या हंगामात 824 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त शेतमालाची खरेदी होईल अशी अपेक्षा असल्याचं वैष्णव म्हणाले. सूर्यफुलाच्या बिया, कापूस आणि तीळ या पिकांच्या किमान आधारभूत किमतीत सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे. दगडी कोळशापासून इंधनवायू तयार करण्याच्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी 37,500 कोटी रुपयांच्या योजनेला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या योजनेमुळे खाण उद्योगातून 6,300 कोटी रुपयांचा महसूल निर्माण होईल. तसंच सध्याच्या भूराजकीय परिस्थितीत आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया उपक्रमांना मदत मिळेल असं वैष्णव यांनी सांगितलं. या योजनेमुळे कोळसा खाण क्षेत्रात सुमारे 50,000 रोजगार निर्माण होणं अपेक्षित असल्याचं ते म्हणाले. नागपूर विमानतळ अद्ययावत आणि आधुनिक करण्यासाठी केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर हा प्रकल्प राबवण्यात येईल. विमानतळाच्या जमिनीची भाडेपट्ट्याची मुदतही वाढवण्यात आली आहे. मिहान प्रकल्पाच्या अंतर्गत या विमानतळाला प्रादेशिक विमान वाहतूक केंद्र बनवण्याच्या दिशेनं हा निर्णय महत्वाचा आहे. इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशांतर्गत प्रवासादरम्यानच्या आपल्या ताफ्यातल्या वाहनांची संख्या कमी केली आहे. नुकत्याच केलेल्या गुजरात आणि आसामच्या दौऱ्यात त्यांनी वाहनांची

0: संख्या मर्यादित ठेवली होती. दरम्यान पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत उच्चस्तरीय बैठक घेऊन सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरक्षिततेशी तडजोड न करता मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहन संख्येवर मर्यादा आणली जाणार आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: प्रत्येक व्यक्तीला थोडं थोडं आपली जीवनशैली जर बदलली तरी देखील आपण देशाला मदत करू शकू. 6 महिन्याकरता जर प्रधानमंत्री मोदींनी देशवासियांना आव्हान केलं आहे तर मला विश्वास आहे आपले देशवासी त्या बाबतीत मदतच करतील. वैश्विक संकटात जर आपण देशाच्या पाठीशी उभं राहिलो नाही तर हे योग्य होणार नाही. महाराष्ट्रामध्ये देखील आम्ही निर्णय केलेला आहे, मुख्यमंत्र्यांसहित मंत्र्यांचे कॉन्वॉय हे छोटे आम्ही करतो. विदेश यात्रांवर अधिकारी असतील किंवा मंत्री असतील निर्बंध आम्ही आणतो. ज्या ज्या गोष्टीमध्ये परकीय चलन खर्च होतो त्या त्या गोष्टींची खपत कशी कमी करता येईल याचा प्रयत्न आम्ही करतो. वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला आपल्या देशी गोष्टींना कसा त्या ठिकाणी एक बढावा देता येईल असा प्रयत्न देखील आम्ही करतो. एका दिवसात होणार नाहीये पण आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला तर निश्चितपणे आपण हे पूर्ण करू शकतो.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यातील आखाड्यांना सर्व सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रति आखाडा 5 कोटी रुपये निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. लहान संस्थांसाठी प्रत्येकी 15 लाख रुपये, आखाड्यांच्या वीज देयकांचा प्राधिकरणाच्या माध्यमातून भरणा, आखाड्याची जमीन शासकीय कामासाठी अधिग्रहित केल्यास आखाड्यांना मोबदला किंवा जमीन देण्याची घोषणाही त्यांनी केली. सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीत ते काल बोलत होते. कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. यावेळी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. या बोधचिन्हात नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या भौगोलिक आणि धार्मिक परंपरा दर्शवण्यात आल्या आहेत. या बोधचिन्हासाठी कुंभमेळा प्राधिकरणानं स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेतल्या 3 विजेत्यांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. केंद्रीय अन्वेषण विभागानं नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी 6 संशयितांना अटक केली आहे. त्यातील 3 जण जयपूरचे तर 1 गुरुग्रामचा आणि 1 नाशिकचा आहे. इतर अनेक संशयितांचीही चौकशी सुरू असून सीबीआयनं काल देशातल्या विविध शहरांमध्ये छापे टाकले. त्यात संशयास्पद साधनं आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान प्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे या युवकाला सीबीआयनं अटक केली असून काल त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर लोखंडे याला सीबीआयचे अधिकारी दिल्लीला घेऊन गेले. लोखंडेसोबत इतर दोघांनाही सीबीआयनं ताब्यात घेतलं होतं, मात्र त्यांची चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. यंदा या परीक्षेत 85% अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यात उत्तीर्ण मुलींचं प्रमाण मुलांपेक्षा 6.5% अधिक आहे. राज्यातल्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर संयंत्र बसवण्याचं काम प्राधान्यानं पूर्ण करावं, तसंच प्रलंबित सौर प्रकल्प जलदगतीनं पूर्ण करावेत असे निर्देश अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण नियामक मंडळाच्या वार्षिक बैठकीत ते काल पुण्यात बोलत होते. सामाजिक उत्तरदायित्व निधीद्वारे सौर प्रकल्प पूर्ण करण्यावर भर द्यावा असंही त्यांनी या बैठकीत सांगितलं. जंजिरा किल्ला राज्यातल्या पर्यटनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा वारसा असून पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तसंच सुविधा वाढीकरता इथला ब्रेकवॉटर भिंत आणि प्रवासी जेटी प्रकल्प महत्वाचा ठरेल असं मत मत्स्य व्यवसाय बंदरे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केलं. मुरुड तालुक्यातल्या जंजिरा किल्ला परिसरात महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात ते काल बोलत होते. या प्रकल्पामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होऊन परिसरातील पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बँकॉकमध्ये होत असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन

0: स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूनं महिला एकेरीच्या तर लक्ष्य सेन आणि किदंबी श्रीकांत यांनी पुरुष एकेरीच्या उपउपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. मिश्र दुहेरीत मात्र भारताच्या आशित अमृता आणि ध्रुव तनिषा या दोन्ही जोड्यांना पराभवाचा सामना करावा लागला. गुजरातमध्ये गांधीनगर इथं सुरू असलेल्या वरिष्ठ गटाच्या आशियाई अजिंक्यपद भारोत्तोलन स्पर्धेत काल भारताच्या ज्ञानेश्वरी यादवनं दोन पदकं मिळवली. 53 किलो वजनी गटात तिनं स्नॅच प्रकारात रौप्य पदक मिळवलं, तर 194 किलो वजन उचलून तिनं स्पर्धेच्या दुसऱ्या एका प्रकारात कांस्य पदक मिळवलं. खासगी प्रवासी बसची बेकायदेशीर दरवाढ आणि अनधिकृत मोबाईल ॲप्सद्वारे होणारी आर्थिक पिळवणूक यावर दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. या समितीत सहपरिवहन आयुक्त आणि सुराज्य अभियानातील 3 प्रतिनिधींचा समावेश असेल. कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांची लूट खपवून घेतली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला. सातारा शहरासह इतर भागात काल वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे उष्म्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला, मात्र आंब्यासह इतर फळ पिकांचं मोठं नुकसान झालं. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात काल सायंकाळी 6 नंतर विजांसह जोरदार पाऊस झाला. रात्रीही पावसाच्या सरी पडत होत्या. भंडारा जिल्ह्यात काल पाऊस झाला. शेतात कापून ठेवलेलं धान वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, तर तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं असेल, तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल आणि रात्रीचं तापमान सामान्यापेक्षा अधिक असेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. खरीपाच्या 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यातल्या सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याचा निर्णय. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण. सीबीआयकडून नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी 6 संशयितांना अटक. आणि राज्यात आज काही ठिकाणी पावसाची तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
2: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
1: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या साचतात ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात. आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. अख्खो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
2: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
1: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ. एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
2: खरंच, मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
4: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो. मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
5: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पोषाख लागू.
4: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौ वंदना प्रदीप हाके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मेला संध्याकाळी 6:30 पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
6: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
7: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मित वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि हे प्रसारण आपण आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही ऐकत आहात. सर्व कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॅपवर देखील ऐकू शकता. सकाळचे 7:22 आणि 22 सेकंद झाले आहेत. आता जाणून घेऊ आजचे दिनविशेष. कायदे

कौटुंबिक समाजसुधारक सर नारायण गणेश चंदावरकर यांचा आज स्मृतिदिन. विनोद सम्राट कला गौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार आणि बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित वसंत शिंदे यांची आज जयंती. तसंच नाटककार लेखक जगदीशचंद्र माथूर यांचा स्मृतिदिन आणि छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती. छत्रपती संभाजी महाराज यांची आज सगळीकडे जयंती साजरी केली जाते. मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचा जन्म आज 14 मे रोजी झाला पुरंदर किल्ल्यावर. हा दिवस महाराष्ट्रात आणि जगभरात त्यांच्या शौर्याचे, बुद्धिमत्तेचे आणि त्यामागच्या त्यागाचे स्मरण करून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

छत्रपती संभाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 आणि 16 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. राष्ट्रीय स्टार्टअप दिन 2026 यामध्ये स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंग 2026 महाराष्ट्राने लीडर श्रेणीत आपलं स्थान कायम राखत अग्रस्थान सिद्ध केलं आहे. या निमित्ताने आपण चर्चा करतोय महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांच्याशी. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. आपण म्हणतो की आता राष्ट्रीय पातळीवर आणि आता आपण ग्लोबल झालेलो आहोत. पूर्ण जग ग्लोबल झालेलं आहे असं म्हणतो, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पण कशा पद्धतीने जोडता येऊ शकेल महाराष्ट्राला? उदाहरणार्थ सिलिकॉन व्हॅली आहे किंवा युरोपमध्ये चांगले उद्योग आहेत, तर कशा पद्धतीने आपण त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकतो?
1: आता आम्ही काय केलंय की मागच्या काही महिन्यामध्ये आम्ही जवळपास 8 ते 10 देशांबरोबर बोलणं झालं. तर तिथले कॉन्सुलेट जनरल असेल, त्यांचे ट्रेड कमिशनर असेल, जसं ऑस्ट्रेलियाबरोबर आमचं डिस्कशन झालं, फिनलँडबरोबर झालं, MOU झाला आहे, जर्मनीबरोबर डिस्कशन झालं आहे, साऊथ कोरिया आहे. तर बऱ्याच देशांबरोबर त्यांच्या त्यांच्या बेस्ट प्रॅक्टिसेस आम्ही अडॉप्ट करायचा प्रयत्न करतो. जसं ऑस्ट्रेलियाच्या ट्रेड कमिशनरबरोबर बोलताना आम्ही आपण आत्ता एक ग्लोबल हब

0: आणि प्रत्येक देशामध्ये आताची जर आपण युद्ध परिस्थिती पाहायला गेलो तर इराण अमेरिका असेल इस्रायल असेल ते सगळी देश पूर्वी ऑइलसाठी भांडायचे. आता रेअर अर्थ मिनरल्स आणि मेटल्स आपण जे म्हणतो तर काय झालंय की ग्लोबली आपण 17 धातू असे निवडलेत जे धातू आपल्या प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये आहेत. म्हणजे मोबाईल असेल फोन असेल आपण जातं कॅमेराने आपलं जे शूटिंग होतं त्याच्यामध्ये असतील तर हे सगळ्या गोष्टीवर आता लक्ष झालेलं आहे. तर आपण ग्लोबल याचा जर आपण अभ्यास करायला गेलो तर 91.3% चायनामध्ये सगळ्या प्रोसेस होतात. भारतात 1% प्रोसेस होतो. त्याचा जर आपण रिझर्व पाहायला गेलो त्याचा साठा चायनात 50% जास्त आहे. भारतात फक्त 6.9 आहे आणि आपण एकही युनिट प्रोसेस करत नाही. तर या सगळ्या गोष्टींचा जर विचार करायला गेलो तर आपल्याला जर देशाच्या पातळीवर जगाच्या पातळीवर आपल्याला जर एक चांगलं तुल्यबळ इकॉनॉमी आपण ऑलरेडी होत चाललो आदरणीय पंतप्रधानाच्या माध्यमातून आपण जे मागच्या 10-12 वर्षात कार्य केलं तर आपण आता तिसरी मोठी अर्थव्यवस्था झालो आणि हे मागच्या 15-20 वर्षात खूप रॅपिडली तो प्रोग्रेस झालेला आहे. तसं स्टार्टअप वाईज पण आपण जगात 3rd नंबरवर आहोत. तर ही इकोसिस्टम आपल्याला डेव्हलप करावी लागणार आहे आणि काही प्रमाणात ती होत आहे.
1: सर आता तुम्ही ग्लोबली काय काय उपलब्ध आहे ते सांगितलं तर ग्लोबल मार्केट ऍक्सेस मिळवण्यासाठी महाराष्ट्रासाठी कुठले कुठले प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत?
0: आता जे आम्ही MOUs केले त्याच्या संदर्भातच केलेले आहे की आपल्याला वेगवेगळ्या देशांबरोबर कोलॅबरेशन करून जसं मागच्या 2 महिन्यापूर्वी अबुधाबीच्या CEO आल्या होत्या तर त्यांचा खलिफा फंड म्हणून आहे तो 1 बिलियन दिरहम्सचा आहे. तर त्या खलिफा फंडमधून महाराष्ट्रातल्या ज्या स्टार्टअप्स आहेत त्यांना मदत काय करता येईल. आमचा फिनलँडबरोबर MOU असा झालाय की इथल्या स्टार्टअप्सला फिनलँडमध्ये आपल्याला एक रेड कार्पेट मिळेल त्यांना इझी ॲक्सेस मिळेल तिथलं लायसन्स मिळते. अबुधाबीबरोबर त्याच पद्धतीचा आमचा MOU झाला. जर्मनीबरोबर झाला आहे. बेल्जियमबरोबर आम्ही आत्ता एक स्टार्टअप शो केला तर नाशिक पुणे आणि मुंबई इथल्या जे स्टार्टअप्स आहेत त्याला गव्हर्नमेंट ऑफ बेल्जियमकडनं सपोर्ट मिळतो. तर आपल्या तरुणांसाठी जगातली सर्व दारं ओपन होतील याच्यासाठी आम्ही आता सतत कार्य करतोय.
1: आणि सर कॉर्पोरेट स्टार्टअप सहयोग आहे तर तो वाढवण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत?
0: काय झालं मी जसं सांगितलं की आपलं ऍज अ देश आपण नेहमी सर्व्हिस माइंडसेट मध्ये राहिलो. म्हणजे आपल्याकडे खूप मोठ्या मोठ्या कंपन्या आज मी नाव नाही घेणार पण जे सगळ्या आपल्याकडची जी तरुण मुलं आहेत त्यांना कुठेतरी प्लेस करणं आणि बाहेरच्या देशासाठी प्रोजेक्ट्स करणं हा विषयच आपण म्हणजे त्या आधीच्या 150 वर्षाच्या मानसिकतेत आपण कंटिन्यू झाल्यासारखा हा प्रकार आहे. पण आपल्याला याच्यापर्यंत आपण प्रॉडक्ट लेड इनोव्हेशनकडे जाणार नाही. आपण फक्त सर्व्हिस डिलिव्हरी ॲप्स आणि एखादं प्रॉडक्ट एखाद्याच्या घरी पाठवणं याच्यापेक्षा आपण जर इनोव्हेटिव्ह करू शकलो. आज आपण पाहायला गेलं तर हेल्थ केअरमधले मॅक्सिमम जे सी स्कॅनर असतील MRI मशीन्स असतील किंवा आपले इलेक्ट्रिकल व्हेकलचे जे पार्ट्स असतील बॅटरीज आहेत हे मॅक्सिमम गोष्टी आपण इम्पोर्ट करतोय. तर हे इम्पोर्ट आपल्याला कमी करून देशामधल्या तरुणांना प्लेसमेंटच्या मागे न लागता नोकरीच्या मागे न लागता त्याची मानसिकता तयार करून आणि कॉलेजला सुद्धा मला विनंती करायची आहे की इंडस्ट्री अकॅडमिया रिलेशन्स याच्यावर भरपूर वर्ष आपण 3 दशकापासून बोलतोय पण इंडस्ट्रीनी सुद्धा हा माइंडसेट डेव्हलप करायला पाहिजे की एखाद्या तरुणाची किंवा शैक्षणिक संस्थेची किंवा सरकारचीच जबाबदारी नाही आहे. पण R&D युनिट स्टार्टअप इनोव्हेशन युनिट हे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये असलं पाहिजे आणि त्यांनी तरुणांना बोलून तिथे एक्सप्लोअर करायला पाहिजे. तर मला असं वाटतं की दोघा जणांनी हु विल प्रपोज फर्स्ट या थॉट पर मध्ये न राहता बोथ शुड कम टुगेदर आणि वर्क फॉर इनोव्हेशन.
1: सर आता तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा मला वाटतं 2-3 आपल्या बोलण्यात आला तो म्हणजे एक म्हणजे सर्व्हिस आणि प्रॉडक्ट्स. तर आपल्याकडे अजूनही अशीच मानसिकता आहे की आमच्याकडे ह्या ह्या सर्व्हिसेस आहेत तर त्याच्यामध्ये हा एक उद्देश आहे का की आपल्याला भांडवल कमी लागतं?
0: हो तसं असू शकतो कारण जर सर्व्हिस द्यायची असेल तर आपण जस्ट एक ट्रेड दुसरीकडे पास करून जो मार्जिन असेल जसं आपण आता मोठे मोठे सिलिकॉन व्हॅली इज फुल ऑफ इंडियन्स म्हणजे सगळे भारतीयच तिथे आहे तर आपण काय करतो की एक रिसोर्स असेल त्याला एक स्कॉट प्लस करतो कॉस्ट त्याच्यावर आणि प्लेस करतो. पण याच्यामुळेच जे डिपेंडन्सी आहे जर आपण जसं कोविडमध्ये आपण समजू शकलो आणि कोविडमध्ये जे इनोव्हेशन झाले ना आपण नेहमी म्हणतो की एखादी जर संकट येतं ते त्याच्यामधनं एखादी काय म्हणतात अपॉर्च्युनिटी क्रिएट होते. संकट नेहमी संधी घेऊन येतं तर आपल्याला त्या माध्यमातनं बऱ्याच स्टार्टअप झाल्या जे मेडिकल केअर्समध्ये काम करतायत मेडिकल इनोव्हेशन्समध्ये काम करतायत. बरेच अशा गोष्टी झाल्या की जसं झूम आहे व्हर्च्युअल मीटिंग झाल्या एज्युकेशन ऑन

0: युअर ओन आयपॅड और मे बी डेस्कटॉप, हे सगळे इनोव्हेटिव्ह स्टार्टअप्स त्याच्यातनं क्रिएट झाले. तर ही जगाची तर गरज आहे, जग काम करतंय, पण भारताची प्रमुख गरज आहे की आपल्याला स्टार्टअप माइंडसेट डेव्हलप करणं. आणि याची मूळ सुरुवात जसं बाकीच्या देशांमध्ये स्किल डेव्हलपमेंट असेल, वोकेशनल एज्युकेशन असेल, म्हणजे जवळपास माझं पी एच डी त्या क्षेत्रात आहे, जवळपास 32 देशाच्या प्रॅक्टिसेसचा अभ्यास केला की इथे कसं सुरू केलं आणि वाय चायना इज सो पॉवरफुल इन मॅन्युफॅक्चरिंग, किंवा व्हिएतनाम असेल तर जपान पण बऱ्या प्रमाणे पिकअप झालेला आहे, बांगलादेश इज ऑल्सो डुईंग फ्यू थिंग्स. तर आपण त्या कम्पॅरिझन मध्ये आपण पण कसे पार्टिसिपेट,
1: आम्हाला त्याच्याबद्दल जरा अधिक जाणून घ्यायला आवडेल. तुम्ही सखोल अभ्यास केलेला आहे, तुमची पी एच डी आहे, त्यात की काय मानसिकता तिकडे आहे की जेणेकरून ते प्रॉडक्ट्स कडे जास्त वळतात.
0: डिझाईन थिंकिंग हा सगळ्यात मोठा गेम चेंजर आहे. म्हणजे बाकीच्या देशांमध्ये हा प्रयत्न झाला की 6वीपासनं वोकेशनल एज्युकेशन देणं, त्याला स्टेम एज्युकेशन, सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो एखादी गोष्ट शिकायची असेल, आता तुम्ही, मी मराठी शाळेत शिकलो तर दुसरी तिसरीला जे कविता म्हणल्या, पोएम्स आपण म्हणू, त्या आपण कुठेतरी झोका खेळताना म्हणल्या, कुठे बसमध्ये बसून खिडकीतून बाहेर बघत असताना आपण त्या कविता, ते अजून लक्षात आहे, कारण तो एक्सपिरियन्स जगत जगत टिकलेली गोष्ट आहे. तर लर्निंग बाय डुईंग जे म्हणतो आपण, एखादी जो गोष्ट जर आपण केली तर ती आपण विसरत नाही. तर पुढे डिझाईन थिंकिंग त्या लोकांनी काय केलंय की जपान जर्मनीच्या जे स्कूल्स आहेत ते तुम्हाला आत्ता ही कम्युनिटी स्कूलचा कॉन्सेप्ट आहे, स्वच्छ करायला होतील, फरशी स्वच्छ करायला होतील, शाळेतले काही फिक्स्चर असतात, म्हणजे एखादं कपाटाचा दरवाजा तुटला तर तो रिपेअर करायला होणार, इलेक्ट्रिसिटी गेली तर तो त्याच्याप्रमाणे कुठे बल्ब चेंज करणार, ह्या ज्या बेसिक आपल्या सराउंडिंगची जी इकोसिस्टीम आहे त्याच्यात ते स्किल ओरिएंटेड हे देतात. आपण जर मुलींचं जनरली पाहिलं तर त्यांच्या डेक्सटेरिटी स्किल्स असते, हस्तकौशल्य ज्या आपण म्हणतो, तर ती जर अर्ली एजला इंट्रोड्यूस करून दिली तर तो प्रॉब्लेम येत नाही. दुसरा भारतातला लार्जर प्रॉब्लेम आहे लेबर डिग्निटीचा, की आपण असं म्हणतो की मी शी हा नाही काम करणार, म्हणजे आय विल नॉट डर्ट माय हँड्स, म्हणजे मला ऑटोमोबाईलमध्ये जर मेकॅनिक म्हणून 30-35 हजार मिळत असतील, पण मला जर कोणी 10-11 हजार रुपये देऊन एका डेस्कटॉपच्या समोर बसून डेटा एंट्री करावं लागेल तर तो व्हाईट कॉलर होतो जॉब. आणि आपली मानसिकता आहे की मला जास्त मेहनत न करता कमी पैसे मिळाले तरी चालेल, पण मला पॉश राहायचं आहे. तर ही मानसिकता बाहेरच्या देशांमध्ये नाही आहे, आणि डिग्निटीचाच विषय हा सगळ्या मानसिकतेच्या भोवती इम्पॅक्ट होतो.
1: बरोबर आहे. आपण ऐकतो की परदेशात जे काम करणारे लोक असतात ते देखील कारणी येतात, तर हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटतं, पण कुठेतरी ती लेबर डिग्निटी आपल्याकडे
0: विषय आहे,
1: आवश्यक आहे. सर, पुढल्या 5 वर्षात तुम्ही महाराष्ट्राच्या स्टार्टअप कडे कसं बघता, काय विजन आहे?
0: हे विजन तर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी खूप प्लॅटफॉर्मवर सांगितलं की महाराष्ट्र इज स्टार्टअप कॅपिटल हब अँड इट विल कंटिन्यू फॉर नेक्स्ट डिकेड्स. आपण कर्नाटकाचं नाव घेतो, साऊथमध्ये बरेच स्टेट्स काम करतात. मी कालही चेन्नईत होतो आय आय टी मद्रासमध्ये, आणि मी प्रॅक्टिसेस समजून घेण्याचा प्रयत्न करतो की आपल्याला अजून चांगलं कसं करता येईल, चांगलं आहे पण अजून चांगलं कसं करता येईल, अजून प्लॅटफॉर्म्स कसे एस्टॅब्लिश करता येईल. जसं त्याच्या माध्यमातून मला असं वाटतं की येणाऱ्या 5 वर्षामध्ये जे इम्पॉर्टंट विषय आहेत, जसं इलेक्ट्रिकल व्हेकलचा एक मोठा लेबर फोर्स क्रिएट होऊ शकतो, त्याच्यामध्ये स्टार्टअप्सच्या खूप संधी आहेत. जसं आपण बॅटरीचं लिथियम झालं, आयॉन झालं, आता सोडियम बॅटरीजकडे आपण चाललो आहे. आपण आय ओ टी डेटा सायन्समध्ये पण मशीन लर्निंग होती, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग झाली, इमेज रेकग्निशन झालं, तर ह्या सेक्युरिटीच्या रिलेटेड पण आपल्याला काही स्टार्टअप्सला सपोर्ट करता येईल. ॅग्रिकल्चर स्टार्टअप्समध्ये आत्ता 4 मोठे इनोव्हेशन हब्स विद्यापीठांमध्ये होत आहेत, की त्यांना पण ॲग्रिलेड स्टार्टअप्स कसे व्हावेत, हा पण एक विषय मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला आहे. हे जे कोअर एरियाज आहेत ज्याच्यामध्ये इंडियाची इमेज एक विश्वगुरू म्हणून होईल, किंवा ॲज अ डेव्हलप्ड कंट्री म्हणून आपण 2047 लक्ष ठेवलं आहे, पण मला असं वाटतं आणि महाराष्ट्राचं पण तेच लक्ष आहे. आणि ह्या बऱ्याच प्लॅटफॉर्मवर सी एम साहेबांनी सांगितलं की ज्या काही बरेच देश आहेत त्या देशाची अर्थव्यवस्था जितकी आहे त्याच्यापेक्षा जास्त महाराष्ट्राची आहे, म्हणजे सिंगापूरपेक्षाही आपली जास्त अर्थव्यवस्था आहे. तर हे जर टार्गेट आणि हे मिशन असेल तर आम्हालाही वी हॅव टू स्लीव्ज अप आवर शर्ट्स आणि त्या दिशेने काम करावं लागेल. तर जे मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहेत आणि जे रुरल इन्फ्रास्ट्रक्चरला अपग्रेड करणाऱ्या टेक्नॉलॉजीज, या दोघांची सांगड घालून मला असं वाटतं की आपण जे उद्देश पुढच्या 5 वर्ष जे पॉलिसीमध्ये ठेवलेले आहेत आणि जे विजन सी एम साहेबांनी ठेवले

0: ते नक्कीच आम्ही साध्य करू.
1: म्हणजे आपल्याकडे जे आहे मुळात तेही घ्यायचं आणि जी नवीन तंत्रज्ञान येत आहे तर त्याची कुठेतरी आपण सांगड करण्याचा प्रयत्न करत आहे. श्रोते हो, आज आपण ए आय, डीप टेक, क्लायमेट टेक, ईव्ही, ॲग्रीटेक सारख्या क्षेत्रांची माहिती घेतली. या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राची तयारी कशी आहे याबद्दलही जाणून घेतलं. विषयाच्या अनुषंगाने आणि विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: कार्यक्रम दिल खुला असं आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. निवेदन आहे का आमच्या स्वरसंवाद डायल इन कार्यक्रमाविषयी. श्रोते, उद्या दिनांक 15 मे जागतिक कुटुंब दिन, या निमित्ताने आज आपल्या स्वरसंवाद या कार्यक्रमात कुटुंबाविषयी बोलणार आहोत. कुटुंब म्हणजे जीवनाचा आधार. कुटुंब आता एकत्रित नाहीत, आपण अनेक कारणामुळे वेगवेगळे राहतो, पण कुटुंब म्हणजे जीवनाचा आधार. कुटुंबासोबत घालवलेला प्रत्येक क्षण अमूल्य असतो. संयुक्त म्हणजे एकत्रित कुटुंब पद्धती आजची गरज आहे असं वाटतं का तुम्हाला? संयुक्त कुटुंब आजच्या काळात अनेक कारणांनी दुर्मिळ आहेत. त्याला पर्याय किंवा या त्यातून मिळणारा आधार कसा मिळवता येईल, तर बोलूया याच विषयी. विषय आहे विभक्त कुटुंब पद्धती. मध्येही आपण संयुक्त कुटुंबासारखे राहू शकतो.
1: आकाशवाणीचे चंद्रपूर आहे मुंबई केंद्राहून प्रसारित कार्यक्रम आमच्या केंद्रानं सहक्षेपित केला. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम माधवबाग.
2: श्रोतो नमस्कार. माधवबाग चंद्रपूर प्रायोजित हृदय संवाद या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोतो, महिलांना हृदयरोग होतच नाही किंवा हार्ट अटॅक येत नाही असा एक समज होता किंवा गैरसमज होता, जो आता बदलत्या काळानुसार आपण सर्वांनी अनुभवला असेलच. खरोखरच आधीच्या काळात अत्यल्प प्रमाणात असलेला हृदयरोग आता पुरुषांप्रमाणेच महिलांमध्येही वाढत चाललेला आहे. वयाच्या 45 वर्षांनंतर महिलांमध्ये हृदयरोगाचं प्रमाण झपाट्यानं वाढत आहे. अशा परिस्थितीत या वाढत असलेल्या हृदयरोगाचे प्रतिबंध कसे करावे, त्यासाठी महिलांनी कोणती काळजी घ्यायला हवी, याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आमंत्रित करीत आहोत चंद्रपूरच्या प्रथम प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजिस्ट आणि माधवबाग चंद्रपूरच्या संचालिका डॉक्टर प्रीती सरबेरे यांना. मॅडम नमस्कार.
3: नमस्कार मॅडम.
2: मॅडम, एवढ्यात पुरुषांप्रमाणेच स्त्रियांमध्येही हृदयरोग आणि हार्ट अटॅकचं प्रमाण झपाट्यानं वाढत आहे, याची नेमकी कोणती कारण सांगता येतील बरं?
3: हो, हा चुकीचा समज आहे की हृदयरोग फक्त पुरुषांनाच होतो. ऍक्च्युली महिलांना सुद्धा हृदयरोगचं प्रमाण जास्त वाढत चाललेलं आहे. त्याचं कारण काय आहे की आजाराबद्दल माहितीचा अभाव असतो. लेडीजला कसं आहे की घरच्या मंडळीला जास्त, म्हणजे त्यांच्या आजाराबद्दल त्याचं जास्त काळजी असते, स्वतःकडे दुर्लक्ष करते. दुसरा त्या पाहायला गेलं की जीवनशैलीचा अभाव, म्हणजे तिला कसं जगायचंय, कसं राहायचंय, कसं खायचंय, या सुद्धा गोष्टी माहीत नसतं राहत. आणि नंतर पाहिलं तर वाढलेलं वजन, म्हणजे तिचं वजन वाढलं असेल तर तिचे तिला बाकीचे घरचे कामं करायला तिला खूप वेळ लागतो. लेट झाला की परत तिचा अजून स्ट्रेस लेवल वाढतो, त्या स्ट्रेसमुळे सुद्धा हृदयरोगचं प्रमाण वाढतं. छोटासा एक्झाम्पल देते की जसं एखादा पाईप आपण उन्हात ठेवलं, उन्हात राहिलेला पाईप कडक होतो, तसंच आपल्याला यदि छोटे छोटे स्ट्रेस आपल्या लाईफमध्ये राहत तर त्याच्यामुळे सुद्धा आपले रक्तवाहिन्यांची जे पाईपलाईन आहे ते कडक व्हायला लागतात. पाहता पाहता तिथे चिडचिड वाढायला लागते, झोप व्यवस्थित होत नाही, डेली रुटीनचे कामं

0: तिला करता येत नाही. जसं व्यायाम करायला गेली, मॉर्निंग वॉक करायला गेली तर तिथे सुद्धा तिला दम लागतो आणि दम लागतोय म्हणून ती मॉर्निंग वॉक नाही करू शकत आहे, म्हणून हृदयाची पंपिंग परत तिथे कमी व्हायला लागते. असं करता करता तिला बीपीचा त्रास पाहायला भेटतो. 40 वय तिचं वाढलं असेल आणि 40 वरती गेली असेल तर तिथे आला मेनोपॉझल सिंड्रोम. मेनोपॉझल सिंड्रोम मध्ये परत तिचा हार्मोनल इम्बॅलन्स होतो, त्यामुळे सुद्धा रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होते. आणि दुसरा पाहिला तर पीसीओडी सारखे आजार सुद्धा ओबेसिटीमुळे होतात. म्हणजे इथे यदि तिला ओबेसिटी वाढली व्यायाम न केल्यामुळे, तर ओबेसिटीमुळे तिला थायरॉइडचं प्रमाण आपल्याला पाहायला भेटतात, पीसीओडी सारखे आजार व्हायला भेटतात. तर या आजारामुळे तिला अजून थकवा येतो आणि चिडचिड वाढायला लागतात आणि दिवसभर तो चिडचिड चिडचिडमुळे तिचे हार्मोन्स डिस्टर्ब अजून व्हायला लागतात. आणि याच्यामुळे आपण पाहिलं तर लेडीजमध्ये हृदयरोगाचं प्रमाण खूप जास्त आपल्याला पाहायला भेट.
1: मॅडम, पीसीओडी थायरॉइडच्या दुष्परिणाम स्वरूपही हृदयरोग होऊ शकतो, हे कसं आणि त्यासाठी कोणती काळजी घेणं आवश्यक आहे? बरं,
0: पीसीओडी आणि थायरॉइडचे दुष्परिणाम स्वरूप हृदयरोगाचा धोका नक्की होऊ शकतो. कारण जसं आपण पीसीओडीचं कारण पाहतो की लठ्ठपणा आणि त्याच्यामुळे मेन्सेस इरेग्युलर होतात, त्याच्यामुळे हार्मोन डिस्टर्ब होतात. आणि तसंच आपण थायरॉइडच्या बाबतीत विचार केला तर ते पण त्याच्याकडनं सुद्धा स्ट्रेस आणि ओबेसिटी असं दोन कारणं दिलेले आहे की ज्याच्यामुळे आपल्याला थायरॉइड होतात. तर या स्ट्रेसमुळे तर ऑलरेडी आपल्या रक्तवाहिन्याची लवचा कमी होतेच, तसंच ओबेसिटीमुळे सुद्धा आपल्याला व्यायाम करायची क्षमता कमी होते, ज्याच्यामुळे आपली परत रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होते. म्हणून या दोन्ही कारणामुळे हृदयरोगाचा धोका होऊ शकतो. आणि याच्यातून यदि बाहेर निघायचं असेल तर माधोबाग आहे ना, माधोबागकडे पीसीओडी आणि थायरॉइड मॅनेजमेंट प्रोग्राम असे दोन थेरपी आहे. दोन्ही आजारांना आपण ट्रीट करू, ट्रीटमेंट घेऊन आपण परमानंट आपण पीसीओडी आणि थायरॉइड सारख्या आजारांना आपण दूर करू शकतो व हृदयरोग सारख्या आजारांना आपण टाळू शकतो. धन्यवाद.
1: तर श्रोतेहो, आताच मॅडमनी महिलांमध्ये वाढत असलेल्या हृदयरोगाचे कारण आणि त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपाय याविषयी सविस्तर मार्गदर्शन केलं. आपल्याला जर पायऱ्या चढताना दम लागणं, छातीत दुखणं, पायाला सूज येणं, घाबरल्यासारखं वाटणं अशी लक्षणं जाणवत असेल तर आजच माधोबाग क्लिनिकला संपर्क साधा. त्यासाठी कॉल करा 87 66 984 287 384 884 802 या नंबरवर. बरं, तर श्रोते हो आपण याविषयी आणखी माहिती जाणून घेऊया पुढल्या कार्यक्रमात. तर श्रोते हो पुन्हा भेटूया आपण माधोबाग चंद्रपूर प्रायोजित हृदय संवाद या कार्यक्रमात. नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक माधोबाग.
3: श्रुती हो आपण ऐकत होतात ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम माधोबाग. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आम्ही आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुगम संगीत.
4: चार्ली चॅपलिनची आई एक प्रख्यात बॅले गायिका होती. गात असताना एकदा तिचा आवाज ओपेरामध्ये चिरकला. तात्काळ समोरच्या प्रेक्षक वर्गानी हल्लकल्लोळ सुरू केला. प्रेक्षक वर्ग दगडही मारू लागले. आईची ती अवस्था 5-6 वर्षाच्या छोट्या चार्लीला बघवेना. तो विंगेतून घसटत घसटत पुढे आला आणि विचित्र अंगविक्षेप करू लागला. ते पाहिल्यावर प्रेक्षकांची नजर साहजिकच त्याच्याकडे वळली आणि ते विचार करू लागले की या गायिकेचा मुलगा हे काय बरं करतो आहे. चार्ली चॅपलिननी त्या अंगविक्षेपांबरोबर त्याच चिरकलेल्या आवाजाची पट्टी पकडून विचित्र आवाजात गायलाही सुरू केलं. आणि याच क्षणी आईच्या आंतरिक संवेदनेतून आपल्याला चार्ली चॅपलिनसारखा एक महान हास्यनायक मिळाला.

0: दहावीनंतर काय करायचं याचा विचार करताय?
1: मग ही सन तुमच्यासाठीच. सरकारच्या सिपेट सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी सिपेट चंद्रपूर येथे डिप्लोमा साठी प्रवेश सुरू.
2: प्लास्टिक इंजिनिअरिंग मध्ये आधुनिक आणि उद्योगाभिमुख शिक्षण, 96% अधिक प्लेसमेंट,
1: अंतिम सत्रात इंटर्नशिप, 22,000 रुपये स्टाइपेंडची सुविधा,
2: 12वी किंवा ITI नंतर थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश, स्कॉलरशिप उपलब्ध.
1: आजच ऑनलाइन अर्ज करा. कॉल 9446410470.
3: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
4: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाहीतर तू तुझं पाय.
5: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
6: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
5: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
6: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
7: करिअरच्या नव्या दिशा. आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
8: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
7: त्यासाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचा कार्यक्रम ऐका.
8: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
7: आकाशवाणी चंद्रपूर.
9: मानकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी पेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअरसाठी अर्ज प्रवेश. BA नर्सिंग, BNM नर्सिंग, पोस्ट बेसिक BSc नर्सिंग, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी 3 वर्षात थेट प्रवेशची सुविधा. अनुभव शिक्षक, युनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049114444. शिक्षणात यशाकडे जाऊया मानकर कॉलेजकडे.
10: वर्ग कवी BA, BCom आणि BSc करिता प्रवेश देणे सुरू आहे. आजच संपर्क करा डॉक्टर खत महाविद्यालय चंद्रपूर येथे.
11: आरोग्य खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
7: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
11: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
7: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी काचच्या खाली.
11: WCCGHS, रेल्वे, PMJY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध आणि इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
7: आजच भेटा मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
11: विश्वासाचं ठिकाण,
7: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.

0: अंदाज चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत ऐकलं. संगीत शंकर जय किशोर यांचं होतं.
1: हॅलो
2: हॅलो फरमाईश.
1: हॅलो
2: आपली आवड.
1: मलाही फोन करायचा आहे, मलाही फोन करायचा आहे.
2: कुठे?
1: हॅलो महेश आणि हॅलो आपल्यावर या कार्यक्रमात.
2: वा छान.
1: अरे पण कुठे आणि फोन नंबर?
2: 0712-25-634 या फोन नंबर वर.
1: आता वेळही लागून दे.
2: मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत फोन करायचा. महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाईश हिंदी चित्रपटातील गीत आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपली आवड म्हणजे मराठी चित्रपट गीतांची आवड आपण कळवू शकतो.
1: अरे मग ते गाणं ऐकायचं कधी सांगून दे.
2: सांगतो ना, प्रत्येक गुरुवारी सकाळी 11 ते 12 या वेळ.
1: हॅलो

0: हॅलो
1: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अर्थ मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले अडकल.
2: दाग द्या, वाचाल.
0: सर, एवढे कुठून आणखी?
2: एक लिंक पाठवली आहे, त्या प्रोसेसिंग साठी लाख पाठवा, बाकी नंतर.
0: सर, 2 लाख?
3: काय लो बाबा.
0: बेटे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
1: अरे
0: ठेवला
3: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, आरबीआय यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून साध राहा. त्या कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. समजदारी न दाखवाल
0: तर पैसे गवा.
4: आय सांगते,
5: जाणकार बना, सतर्क राहा.
6: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
7: आज कॉमर्स, सायन्स नाही.

0: तर तू तुझ आहे
1: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर देतात आणि मग रिग्रेट फील करतात.
2: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
1: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी भरपूर आहे. गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनची.
2: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 रानी जरूर ऐका कार्यक्रम
3: करिअर ना दिशा.
4: दहावीनंतर करायचं असा विचार करताय?
5: मग ही संधी तुमच्यासाठीच. भारत सरकारच्या सिपेट सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी सिपेट चंद्रपूर येथे डिप्लोमा साठी प्रवेश.
4: प्लास्टिक्स इंजिनिअरिंग मध्ये आधुनिक आणि उद्योगाभिमुख शिक्षण. 90% अधिक प्लेस.
5: अंतिम 7 इंटर्नशिप. 22,000 स्टाइपेंडची सुविधा.
4: 12वी किंवा आयटी नंतर थेट त्या वर्षात प्रवेश. स्कॉलरशिप उपलब्ध.
5: आज ऑनलाइन अर्ज करा. कॉल 9006410470.
6: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा सातत्याने प्रयत्न असतो.
7: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच. मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
6: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठेही आमचे कार्यक्रम का.
7: सोबतच फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
6: आकाशवाणी चंद्रपूर.
8: हॅलो
9: हॅलो फरमाईश.
8: हॅलो
9: हॅलो आपली
8: मलाही फोन करायचा आहे. मलाही फोन करायचंय.
9: कुठे?
8: हॅलो फरमाईश आणि हॅलो आपली आवड या कार्यक्रमात.
9: वा छान.
8: आपण कुठे आणि फोन नंबर?
9: 0712-4634 या फोन नंबर वर.
8: आता वेळही सांगून दे.
9: प्रत्येक मंगळवारी सकाळी 11 ते 11 या वेळेत फोन करायचा. महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाईश हिंदी चित्रपटातील गीत आणि दुसऱ्या आणि सहा मंगळवारी हॅलो आपले म्हणजे मराठी चित्रपट गीतची आवड आपण कळवू शकतो.
8: अरे वा, मग ते गाणं ऐकायचं कधी ही सांगून दे.
9: सांगतो ना, प्रत्येक गुरुवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत.
8: हॅलो श्रोते, आपण ऐकतात हिंदी चित्रपट संगीत. यानंतर कार्यक्रमात ऐकवित आहोत काश्मीर की कली या चित्रपटातील हे गीत.

श्रोते हुए येत्यासोबत हिंदी चित्रपट संगीतचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. नमस्कार. हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या चंद्रप केंद्रावरून. सकाळच्या अजून 3 मिनिटं होत आहेत. केंद्राहून राष्ट्रीय मराठी बातम्या सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीतील वाढ केंद्रीय मंत्रिमंडळ मंजुरी. कच्च्या तसंच प्रक्रिया केलेल्या साखरेच्या निर्यातीवर सरकारची तत्काळ भावानं बंदी. पंतप्रधान पाच देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात उद्या UAEला भेट देणार. नवी दिल्लीत ब्रिक्स गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या 2 दिवसीय बैठकीला आजपासून सुरुवात. आणि उत्तर प्रदेशात पाऊस धुळीचं वाद आणि वीज कोसळण्याच्या घटनेमुळे 43 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. 2020-27 या विपणन वर्षासाठी 14 खरीप पिकाच्या किमान आधारभूत किमती अर्थात MSPतील वाढीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं काल मंजुरी दिली. पीक उत्पादकांनी पिकवलेल्या शेतीमाला योग्य मोबदला मिळेल सुनिश्चित करण्यासाठी सरकारनं खरीप पिकाच्या MSPमध्ये वाढ केली असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत या निर्णयाची माहिती देताना सांगितलं. यंदाच्या खरीप विपणन हंगामात 824 लाख मेट्रिक टनांहून अधिक पीक खरेदी करण्याचं उद्दिष्ट असून त्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना 2,60,000 कोटी रुपयांचा मोबदला दिला जाण्याची अपेक्षा आहे. काल मंजूर केलेल्या MS वाढीत सूर्यफुलाच्या बियांच्या किमतीत सर्वाधिक म्हणजे प्रति क्विंटल 622 रुपये वाढ करण्यात आली आहे. त्याखालोखाल कापूस आणि तांदळाच्या MSPमध्ये वाढ करण्यात आली आहे. भारताच्या कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन उपक्रमाला गती देण्याच्या उद्देशानं कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांसाठीच्या प्रोत्साहन योजनेलाही काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या योजनेसाठी 37,500 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे अशी माहितीही अश्विनी वैष्णव यांनी दिली. मंत्रिमंडळानं सार्वजनिक खासगी भागीदारी अंतर्गत खासगी भागीदारीच्या सहभागातून दीर्घकालीन परवान्याद्वारे नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या श्रेणी सुधार आणि आधुनिकीकरणालाही काल मंजुरी दिली. अश्विनी वैष्णव म्हणाले की मल्टीमोडल इंटरनॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट ऍट नागपूर प्रकल्पांतर्गत नागपूर विमानतळाला प्रादेशिक विमान वाहतूक केंद्र बनवण्याच्या अनुषंगानं हा निर्णय उल्लेखनीय आहे. सरकारनं कच्ची साखर पांढरी साखर आणि शुद्ध केलेल्या साखरेसह साखर निर्यातीवर

तात्काळ प्रभावानं बंदी घातली आहे. येत्या सप्टेंबरपर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत ही बंदी लागू असेल. एका अधिसूचनेनुसार परदेशी व्यापार महासंचालनालयानं या संदर्भात निर्यात धोरणात प्रतिबंधावरून निषिद्ध असा बदल केला आहे. ही बंदी सीएक्सएल आणि टीआरक्यू कोट्याअंतर्गत युरोपियन युनियन आणि अमेरिकेला निर्यात होणाऱ्या तसंच इतर देशांच्या अन्न सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकार स्तरावर झालेल्या करारानुसार निर्यात होणाऱ्या साखरेला लागू होणार नाही. प्रत्यक्ष निर्यातीच्या प्रक्रियेत असल्या साखरेलाही यातून सूट देण्यात आली आहे. केंद्र सरकारनं सोने चांदीवरील आयात शुल्क वाढवून 6% 15% केलं आहे. तर प्लॅटिनमवरील आयात शुल्क 15.4% केलं असून सोन्याची नाणी आणि इतर घटकांवरच्या आयात शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून येत्या 20 तारखेपर्यंत 5 देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या दौऱ्याची सुरुवात यूएई पासून होणार असून ते उद्या अबुधाबीला भेट देतील. त्यानंतर ते नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीला भेटणार आहेत. पंतप्रधान मोदी उद्या अबुधाबीत यूएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेणार आहेत. या द्विपक्षीय बैठकीत त्यांच्यामध्ये विशेषतः ऊर्जा सहकार्य तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव सी जॉर्ज यांनी सांगितलं. पंतप्रधान आणि यूएच्या अध्यक्षांची पूर्वी अलीकडेच जानेवारीमध्ये प्रत्यक्ष भेट झाली होती. ऊर्जा सुरक्षेचा मुद्दा अजेंड्यावर अग्रस्थानी असेल. पश्चिम आशियातील वाढता राजकीय तणाव आणि जागतिक तेल बाजारपेठांमधील किंमतीत सतत होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर भारत ऊर्जेचा स्थिर पुरवठा सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नात आहे. राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नवी दिल्लीत आज ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची 2 दिवसीय बैठक सुरू होत आहे. या बैठकीचं अध्यक्षपद परराष्ट्र मंत्री एस जयशंकर भूषवतील. या बैठकीत ब्रिक्स देशांचे परराष्ट्र मंत्री तसंच सदस्य आणि भागीदार देशांच्या शिष्टमंडळांचा प्रमुख सहभाग असेल. हे सर्व मान्यवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत. या बैठकीदरम्यान ब्रिक्स सदस्यांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करतील. ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांची पूर्वीची बैठक गेल्या वर्षी 26 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या 80व्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पारली होती. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग या समवेत 2 दिवसांच्या शिखर बैठकीनिमित्त अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काल बेजिंग इथं दाखल झाले. या शिखर बैठकीत इराण युद्ध, जागतिक ऊर्जा संकट, व्यापार संबंधातील तणाव, तैवान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयांना प्राधान्य असण्याची शक्यता आहे. जागतिक भूराजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या क्षणी ही शिखर परिषद होत आहे. या बैठकीतून मोठ्या फलनिष्पत्तीची अपेक्षा मर्यादित असली तरी वाढत्या आंतरराष्ट्रीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर जगातील 2 देशांमध्ये संबंध स्थिर करण्याचा महत्वपूर्ण प्रयत्न म्हणून या बैठकीकडे पाहिलं जात आहे. होर्मची साम्रधुनी खुली होण्यास मदत करण्यासाठी आणि आतातील तणाव कमी करण्याच्या उद्देशानं नव्यानं वाटाघाटींना चालना मिळावी यासाठी इराणवर असलेल्या चीनच्या प्रभावाचा उपयोग करून घ्यावा यासाठी ट्रम्प शी जिनपिंग यांच्यावर दबाव आणण्याची शक्यता आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी वर्तमान वर्षात भारताची निर्यात 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स पर्यंत नेण्याचं आवाहन केलं आहे. भारताच्या मुक्त व्यापार कराअंतर्गत आज जागतिक व्यापाराचा 2/3 अधिक भाग समाविष्ट आहे असं नवी दिल्लीत त्यांनी विविध राज्यांमध्ये पायाभूत इराणांची सुलभता या विषयावरील 7व्या अहवाल प्रकाशित करताना सांगितलं. याप्रसंगी त्यांच्या हस्ते लॉजिस्टिक क्षेत्रातील लिप्स 2025 या पुरस्कारांचं वितरणही करण्यात आलं. भारताला जागतिक स्तरावर स्पर्धाक्षम बनवण्यासाठी लॉजिस्टिक्सचा खर्च कमी करणं हे सरकारनं तातडीचं राष्ट्रीय अभियान म्हणून हाती घेतलं असल्याचं ते म्हणाले. केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक प्रवीण सूद यांना सरकारनं 1 वर्षासाठी मुदतवाढ दिली आहे. सूद यांना येत्या 24 मे पासून पुढील 1 वर्षाकरता सीआयए संचालकपदी मुदतवाढीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं मंजुरी दिली असल्याचं कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं जारी केलेल्या अधिकृत आदेशात म्हटलं आहे. पेपर टी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत

0: जयपूरमधून 3, गुरुग्राम, नाशिक आणि अहिल्यानगरमधून प्रत्येकी 1 अशा 6 आरोपींना अटक केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे याला सीबीआयनं काल अटक केली. ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला दिल्लीला नेण्यात येईल. सकाळी 11 वाजून 6 वाजेपर्यंत त्याच्यासह इतर दोघांची चौकशी झाली. इतरांना सीबीआयनं चौकशीनंतर सोडून दिलं. या प्रकरणात नाशिकमधून अटक केलेला शुभम खैरनार यालाही न्यायालयानं ट्रान्झिट रिमांड मंजूर केला आहे. त्याच्या भावाला देखील काल नांदगाव इथून ताब्यात घेण्यात आलं. पुणे पोलिसांनी पुण्यातल्या बिबेवाडी परिसरात एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक चौकशीनंतर त्या महिलेला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 24 तासात झाले पाऊस, वीजेचं वादळ आणि वीज पडण्याच्या घटनांमध्ये 40 जणांचा बळी गेला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेत आपद्ग्रस्त नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. आकाशवाणीच्या वार्ताहरांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील दोही जिल्ह्यात सर्वाधिक 15 जण मरण पावले आहेत तर अनेक जखमी झाले असून त्यांना विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मिर्झापूरमध्ये 10, फतेहपूरमध्ये 9, बदायमध्ये 5 तर बरेली जिल्ह्यात 4 जणांचा मृत्यू झाला. बहुतांश जीवितहानी वीज कोसळून भिंत आणि झाडं पडण्याच्या घटनांमुळे झाली आहे. काल राज्याच्या अनेक भागात अचानक हवामानात बदल होऊन आलेलं धुळीचं वादळ आणि त्यानंतर गारपीट झाली त्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांबही कोसळले. शेवटी ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या आधारभूत किमतीतील वाढीस केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. कच्च्या तसंच प्रक्रिया केलेल्या साखरेच्या निर्यातीवर सरकारची तात्काळ प्रभावबंदी. पंतप्रधान 5 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात उद्या युएईला भेट देणार. नवी दिल्ली ब्रिक्सच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या 2 दिवसीय बैठकीला आजपासून सुरुवात. आणि उत्तर प्रदेशात पाऊस, धुळीचं वादळ आणि वीज कोसळण्याच्या घटनांमुळे 43 जणांचा मृत्यू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी चंद्रपूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळच्या 8:40 झाली आहेत. प्रसारित गीत आहोत मिश्र संगीत.

मानवटकर जॉब नर्सिंग आणि फार्मसी बोर्ड पेठ चंद्रपूर नर्सिंग आणि फार्मा क्षेत्रात ज्वेल करीसाठी आज प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अभविष्यक आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून निशाकडे जाऊ मानवटकर कॉलेजकडे.

0: नालसा संवाद युनिट आदिवासी समूहांना शिक्षण आरोग्य कायदे विषयी सल्ला आणि त्यांचे सर्व हक्क मिळवून देण्यासाठी तत्पर आहे. कायदे विषयक माहितीसाठी 1500 वर संपर्क साधा.
1: ऐका गावाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल असेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये किंवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल किंवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखा आणि पत्ता नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवेचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकच्या शाखेमध्ये
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना सतर्क रहा. आरोग्य हीच की संपत्ती. या संपत्तीची काळजी घेण्यासाठी

0: गर्दी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: शंभर बेडेड सह अत्याधुनिक सुविधा
0: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली
1: WCCGHS रिवे PMGY आणि EASIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे
0: आजच भैया भटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: विश्वासाचे कारण
0: आरोग्याची खात्री
1: भटकर हॉस्पिटल

श्रोतेसोबत मिश्र संगीताचा कार्यक्रम समापरीत आहोत. नमस्कार. मिश्र संगीत आपण येत होता आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून. सकाळचे 9 वाजले आहेत. यानंतर विविध भारती प्रसारसेवेचे कार्यक्रम मुंबईत राहून सहरूपित करीत आहोत.

श्रोते आपण ऐकतात हिंदी चित्रपट संगीत. यानंतर कार्यक्रमात ऐकवित आहोत रबने बना दी जोडी या चित्रपटातील सुखविंदर सिंग गायलेलं हे गीत.

यह संदर्भ है निवेदन। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेषसहाय्य विभागामार्फत राज्यातील तृतीयपंथी व्यक्तींच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून त्यांना स्वयंपूर्ण रोजगार व व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी बीज भांडवल योजना राबवण्यास शासनाने मान्यता दिली आहे। या योजनेद्वारे तृतीयपंथीयांना विविध लघुद्योग आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे। तसंच कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम बनवण्यावरही भर दिला जाणार आहे। या योजनेत 25,000 ते 2,00,000 रुपयांपर्यंतचं कर उपलब्ध असून निधी संरचनेत 45% शासन अनुदान, 50% बँक कर्ज, 5% लाभार्थी हिस्सा यांचा समावेश आहे। नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याजात 3% सवलत देण्यात येणार आहे। विशेष म्हणजे या योजनेसाठी कोणत्याही प्रकारच्या जमीनदाराची किंवा तारणाची आवश्यकता असल्यामुळे अधिकाधिक लाभार्थ्यांना यात फायदा होऊ शकतो। योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचं वय 18 ते 50 वर्ष दरम्यान असणं आवश्यक असून तो किंवा ती महाराष्ट्र राज्याचा किमान 10 वर्षाचा रहिवासी असावा। तसंच समाज कल्याण विभागानं दिलेले तृतीयपंथी ओळखपत्र असणं बंधनकारक आहे। सदरचा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे। इच्छुक लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज सहाय्यकारी समाज कल्याण कार्यालय चंद्रपूर ए सातकरावेत। अधिक माहितीसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन दूध डेअरी रोड चंद्रपूर येथे संपर्क साधचे आवाहन सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी केले आहे। निवेदन सलाह।

एकशे मेगाहर्ट्झ एफएम धोंडारीन वर आपण ऐकता आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण. सकाळचे 10:30 आहेत. प्रसारित करीत आहोत त्यांच्या पत्रांवर.

रसिक श्रोते हो, नमस्कार. गीतगुण कार्यक्रमात मी अर्चना आपल्या सर्वांचं ती मनापासून स्वागत करते. माझ्या हातात पहिलं पद आहे घाटंजीवरून सर्वेश चोरिया शर्वरी सपना लीना भारती आरती बंटी आणि समस्त वही परिवार यांना कायचं आहे क्योंकि या चित्रपटातील गीत. चला तर ऐकता होत या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत.

0: जीवनात अनेक समस्या, आजार,
1: अनेक प्रश्न, अनेक शंका,
0: तर कुठे मिळेल याचं समाधान
1: आणून घेऊया आकाशाच्या चंद्रपूर केंद्रावरून.
0: हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमातून
1: कॉल करा आणि प्रश्न विचारा
0: 07172 24734 या नंबरवर.
1: हॅलो डॉक्टर, कार्यक्रमाचं ध्वनी मुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
0: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
1: हॅलो डॉक्टर.
0: हॅलो डॉक्टर. आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
2: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असताच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
2: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
0: आकाशवाणी चंद्रपूर.
3: श्रोतो, रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी 2 क्षण काढूया
4: आणि याच साठी येतोय एक आगळा वेगळा नाला स्पर्श करणारा कार्यक्रम.
3: चारा बोलता,
4: रस्त्यावर चालताना,
3: कॉलेजच्या परिसरात,
4: बाजारात किंवा चौकात
3: आम्ही भेटणार आहोत थेट तुम्हाला काही हट्या फुलक्यात पा
4: रंजक
3: आणि तुमच्या नात दडलेलं पडतं गाणं,
4: तुमची
3: तुझा आवाज
4: आणि तुझंच गाणं
3: ऐकत राहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रा.
4: दर सोमवारी सकाळी 10:30
3: कार्यक्रम चालता बोलता.
2: दहावी झाली, 12वी झाली, आता पुढे काय?
5: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स नाहीतर तू तुझं पाय.
6: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरून किंवा माझे मित्र म्हणून करिअर निवडतात आणि मग

0: रिग्रेट फील करता।
1: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे, योग्य मार्गदर्शन मिळालं तर विश्व बदलू शकतो।
0: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंग ची।
1: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 मिनिटांनी जरूर ऐका कार्यक्रम
2: करियरच्या नव्या आशा।

जहर या चित्रपटातील गीता पणकला या गीताची पसंती कळवणारी श्रुती पारणा शहापुरी सतीश वाघमारे स्वाती वाघमारे वर्षा वाघमारे श्रवण वाघमारे आणि समस्त मित्रपरिवार श्रोत्यानंतर कर्मात ऐकवित आहोत चल चलते या चित्रपटाल गीत आणि या गीताची पस्ती कळवणार श्रोते आहेत मुकाम पोस्ट बोराळा धरण तळगाव मालेगावहून दत्त घायाळ सुनीताई घायाळ सानिका घायाळ गजानन घायाळ आणि मित्रपरिवार

सिर्फ तू या चित्रपटातील गीता पण ऐकल्यात आणि या गीता सुद्धा गीत गुंजन हा कार्यक्रम संपूर्ण मी अर्चना प्लॅनरूप घेते. नमस्कार.

आपण ऐकतोय श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी चप्पड गीतांचा कार्यक्रम गीतगुंजन. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सायचे ठीक 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम शास्त्रीय संगीत. आज कार्यक्रमात ऐकवीत आहोत पंडित हरिप्रसाद टोरसिया यांचं श्रीवादन राग देसी तोडी.

श्रुती हो आपण ऐकत होतात शास्त्रीय संगीतच्या कार्यक्रमात पंडित हरिप्रसाद चोरसिया यांचं बासरी वादन राग देसी तोडी आणि पंडित आनंद लाल यांचं शहनाईदन मिश्र राग मिश्रलू कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आम्ही आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळच्या 11:30 झाली आहे. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम हॅलो यावर्ड फोन इन करम. संवाद हेमंत शिंदे, सादर करते उमेश पारे.

सेवा प्राधिकरण अधिनियम 1983 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत आयबंधू मोबाईल ॲपवरून किंवा www.govono-go.in या वेबसाईट वरून मिळू शकता.

0: सेवा प्राधिकरण अधिनियम 1927 12 पात्र नागरिक नियुक्त कायदे मदत या बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.rovo-ej.in या वेबसाईट वरून मिळू शकता.
1: आरोग्य हीच

0: संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
1: अनवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
0: 100 बेडेडचा अत्याधुनिक सुविधा
1: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सर मेडिकल स्पेशालिटी एका छताखाली
0: WCL CGSS रेल्वे MJV आणि ESI सल्लक सुलभ उपचार सुविधा उपलब्ध आणि इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
1: आज भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
0: विश्वासा ठिकाण
1: आरोग्याची खाती मानवटकर हॉस्पिटल.
2: हॅलो आपली आवड नमस्कार कोण बोलतो अच्छा स्वागत आहे त्याचं आपली आवड कार्यक्रम सांगा
3: मला एक गाणं ऐकायचं
2: कोणत्या सिनेमाचं गाणं ऐकायचंय
3: पाऊल
2: सांगा असो त्यांची नावं
3: नरगडे सक्षम नरगडे सर नरगडे कसरी आणि नरगडे समस्त नरगडे
2: अच्छा बरं तुम्ही काय करा बाकी तुम्हाला काय छंद वगैरे असता एखादा छंद
3: मला रेडिओ ऐकायचं
2: असलं आहे काय फायदा होतोय तुम्हाला असं वाटतं तुम्हाला
3: मला म्हणजे अनेक अनेक गोष्टींची माहिती मिळते हॅलो डॉक्टर आणि लहान बाल यांना फिरता कार्यक्रम नाही म्हणजे घरी थोडी माहिती भेटते
2: बरोबर आहे किती वर्षापासून तुम्ही ऐकत रेडिओ
3: मी सर जेव्हा पण मला समज आली म्हणजे आवड निर्माण झाली ना तेव्हापासून ऐकत आहे
2: प्रोग्राम
3: मध्ये थोडा गॅप गेला होता म्हणजे आता मुलाला म्हणजे जास्त फार ऐकायला मिळालं त्यांच्या गुंतून गेली
2: बरोबर
3: आज मुलं थोडे मोठे झाले
2: बरोबर छान छान आज ऐकत राहा आकाशवाणी कार्यक्रम आणि फोन करत राहा ठीक धन्यवाद तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं सातपुते चित्रपटातलं गाणं ऐकूया

0: हॅलो
1: हॅलो
0: नमस्कार सर.
1: नमस्कार, कोण बोलते आपण?
0: मी मुकासोगा तागा औसा जिल्हा लातूर महाराष्ट्रवरून उस्मान शेख फौजी बोलतो सर. कसे आहात आपण?
1: नमस्कार, आम्ही छान आहोत, तुम्ही कसे आहात?
0: बस स्वयं बढिया सर. माझे ऑल इंडियामध्ये कमीत कमी 120 पत्र मी करत असतो आठवड्याला.
1: होय का? वा.
0: मी पाटण म्हणून खेडेगाव आहे, गड चांदूरपूर, तिथं माझे आत्याचा मुलगा राहतो. तिथं आलो तिथून चंद्र 100 किलोमीटर आहे सर. मला ती आमच्या ती भूमी होती, त्याला आपण चंद्रपूर आकाशवाणीला भेट दिली. मी म्हणला एवढा लांब प्रवास आहे म्हणून मी थांबण्याचा भेटण्यासाठी येणार होतो.
1: पण
0: खूप छान वाटलं सक्षाशी संवाद साधला. आणि आज कार्यक्रमामध्ये निसर्ग राजा ऐक रांगते हे गीत ऐकायचं आहे सर मला. धुंद चित्रपट
1: तुम्हाला निश्चित आम्ही ऐकवतो आहोत.
0: आणि मला पूर्ण फौजी परिवार या गीताचा आनंद घेईल सर.
1: नक्की नक्की उस्मानजी, असेच ऐक रहा आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचे कार्यक्रम. धन्यवाद
0: धन्यवाद.

0: नमस्कार
1: हेमंत सर. नमस्कार.
0: अभी बोला
1: टावर
0: हो
1: इस ऐका
0: सांगा.
1: हळद उचली कुंकू हसले या चित्रात बघितलंय.
0: कोणतं?
1: आई बापाची लाडाची लेख. आई बाची लाडाची लेख ही निघाली नवऱ्या घरी. माया मायेच्या डोळ्यात आहे आसवापरी. माया मायेच्या डोळ्यात आहे आसवापरी. सात जन्मात पुण्याईने लाल घर. हो लाल घर सर पावलानी पाहुन या संसार.
0: छान छान फार छान.
1: तर माहोल
0: असले ठीक आहे. अभि शोचित
1: आमचे छोटूबाई शेख, साजन बेगम, फारुख शेख, वसीम शेख, साना शेख, अश्मीर शेख, फैजान शेख, खान शेख, इरफान शेख, जिन्ना शेख, अबू लोहेवाल, साजिदा शेख, वर्धा सय्यद, यदमीनूर, अध्यापक उरे सर, अवसान शेख, अल्ताफ फुजरे, समस्त शेजवार आणि मित्र परिवार.
0: बरं ऐका, तुम्हाला हळद असली कुंकू हसलं या चित्रपटातलं गीत.

0: हॅलो
1: हॅलो,
0: माझं नाव अशोक पदनेरीवार आहे. मी खुटाळावरून बोलतो, पडोली खुटाळा. आपली आवड आम्हाला एक गाणं ऐकायचं होतं. मध्ये
1: गाणं
0: सांग ती कळणार तुला. मी नेहमी तुमचं एफएम ऐकत असतो.
1: अच्छा, तुम्ही काय करता?
0: मी आता रिटायर्ड आहे सर. मी पोलीस विभागामध्ये होतो, सेवानिवृत्त आहे.
1: रिटायरमेंट नंतर काय करता आहात?
0: आता रिटायर्ड नंतर काय सर, आता बस घरीच राहतो. मी पेन्शन मिळते मला.
1: वय काय असेल आता?
0: तरी
1: सामाजिक कार्यक्रमात आता येईल तुम्हाला जेवढा
0: सर? सामाजिक कार्यक्रमात राहत कधी प्रोग्राम छोटे मोठे आवामध्ये झाले तर तिथं मी हजर असतो प्रोग्रामला.
1: वाचन वगैरे करता? पुस्तकं वगैरे?
0: हा, वाचन तर काय सर, मला पेपर वाचन वगैरे.
1: शिवाजी महाराज वगैरे असं चरित्र वगैरे वाचले तू?
0: कसं आता मी माझी सर्व्हिस अशी होती की मला सर्व्हिस मध्ये जास्त लक्ष द्यावं लागत होतं.
1: पण आता वेळ मिळाला. आता वेळ आहे. आता महामानवाशी आपल्याला झाली पाहिजे. म्हणजे आपण झाली माहिती आपण इतरांना सांगू शकू. उर्वरित आयुष्यात आपण थोडा महामानचा विचार पण समाजातल्या नव्या पिढी सांगू शकलो तर हे आपल्याकडनं घडलेलं एक फार

0: मोठं काम होईल. महामानवांचा विचारच खऱ्यानं दिला
1: घेऊन जातो.
0: हा समबंधुतीचा विचार आहे. आणखी कोणकोण शोध आहेत तुमच्या सोबत ऐकतात, नावं सांगा तुमच्या मित्रांची.
1: माझी पत्नी आहे इंदू पद्मगिरवार, मुलगा आहे वैभव पद्मगिरवार, मुलगी टीना, नातू नातवंड आहे सर मला.
0: अच्छा हो, तर आणखी मित्रांची नावं वगैरे कोणी नेहमी जाणार
1: आहे. माझी मित्र आहे दादू चांदेकर म्हणून आहे सर, आपल्या पुलीला राहतात. दादा अडवेकर आहे पुलीस विभागामध्ये होते, मित्र मंडळी आहे सर.
0: तर ठीक आहे अशोकजी, तुमच्या परिवारासह तुमच्या मंडळींचं का तुमच्या आवडीचं हे गीत.

प्रतिभा पाठत होता तुनीन कार्यक्रम हॅलो आर्यावर्ड. संवादते हेमंत श्रे, सादर करते उमेश उपारे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्या मैत्रिणींचं मनपूर्वक स्वागत. आणि आज मी आहे तुमच्याशी संवाद साधला तुम सखी कविता कोळे. काय म्हणता मैत्रिणींनो, काय आहात, मजेत ना? मजेतच राहा, कारण रोजचा तणाव कोणा सुटले नाही. मैत्रिणींनो, आजच्या आधुनिक जीवनशैलीमध्ये ताण तणाव धावपळ स्पर्धा ही सातत्यानं चालू राहते. यातून आपण आपला जगण्याचा आनंद हरवून बसतो की काय असं वाटू लागतं. आपला आनंद हरवून गेला तर जगण्यातली गमत कशी हाती लागेल? माणसाचं मन प्रसन्न नसेल तर त्याच्या जगण्यातला आनंदच निघून तो बघा. म्हणूनच आपली दिनचर्या ही नेहमी मन प्रसन्न करणारी असावी, हो ना? सकाळी उठल्याबरोबर रेडिओवर एखादी छान अभंग आणि ऐकली की दिवसाची सुरुवात प्रसन्नतेनं होते. जसं आंघोळीनं आपल्या शरीराची बाह्य शुद्धी करून आपण प्रसन्नता मिळवतो, अगदी त्याचप्रमाणे या अभंगवाणीनं आपली आंतरिक प्रसन्नता वाढते. म्हणून तुम्ही कधी लहान मुलाच्या चेहऱ्याकडे पाहिलंय का? ते नेहमी हसर खेळकर आणि आनंदी दिसत, कारण त्याच्या मनात कुठलाही प्रकारचा रागलोभ नसतो. कदर हसण्यासाठी प्रसन्न राहण्यासाठी आपला एकही पैसा जावा लागत नाही. छोटे छोटे विनोद मनोरंजक कार्यक्रम आपल्या चेहऱ्यावर सहज हसू उठतात. हे निक हास्य आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंना व्यायाम घडवतात आणि आपल्या शरीरामध्ये हॅपी हार्मोन्स निर्मित करतात. हे हास्य आपल्या हृदयात निर्मळता निर्माण करत. मन करार प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण हे जगद्गुरु तुकोबा रायांचं वचन खऱ्या अर्थानं आपल्या आनंदी जीवनाची गुरुकिल्ली देऊन जात बघा, हो ना? चला तर मग आजपासून आपण सारेच आनंद शोधत राहू आणि इतरांनाही आनंद वाटत राहू.

0: मैत्रिणी लता मंगेशकर यांच्या स्वरातील या सुरेल भावगीतानंतर वनिता मंडळ कार्यक्रमात आता वळू आपल्या मुलाखतीकडे. मैत्रिणींनो, आता आधुनिक जगात एक स्त्री म्हणून वावरताना ती पुढची आव्हानं देखील नव्यानं निर्माण झाली आहेत. पण त्यातही एक स्त्री मोठ्या खंबीरपणानं उभी राहते. कधी ती डगमगते, कधी निराश होते, कधी तिचं मनही उदास, पण ती हार मात्र अजिब मानत नाही. हा काळ बदला आणि का बरोबर स्त्री पुढील समस्या आव्हान तिचं संघर्षाचं स्वरूप ही बदल असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. हो ना, अशाच वेगळ्या वाटेवर आपला ठसा उमटवणाऱ्या स्त्री उद्योजकांच्या मुलाखती आम्ही आपल्याला ऐकत असतो तिची उद्योग भरारी या मालिकेतून. तर आज जाणून घेऊया ऍडव्हेंचर कॅम्प अनेक वर्ष यशस्वीरित्या चालवणाऱ्या एकता खंते यांचा प्रवास. त्यांच्याशी संवाद आहे मंजुषा वंजारी यांनी. चला तर ऐकूया.
1: मैत्रिणींनो, आपल्या कार्यक्रमातून आपण नेहमीच आपल्या आयुष्यात काहीतरी वेगळं करणाऱ्या महिलांना आपल्या मैत्रिणींना भेटत असतो. त्यांची यशस्वी वाटल आपण जाणवत असतो. आजही आपल्या उद्योगदारी या मालिकेतून अशाच या मैत्रिणीला भेटणार आहोत ज्या ऍडव्हेंचर एज्युकेशन आणि आउटडोअर कॅम्प आयोजिका आहेत. त्या आहेत एकता खंते. ऍडव्हेंचरच्या व्यवसायातच आहे अशा एकता खंते मुलांसाठी आणि युवकांसाठी आउटडोअर ऍक्टिव्हिटी राबवतात, शिवाय त्यात प्रशिक्षणही देतात आणि हे काम त्या मागील अनेक वर्षांपासून करत आहे. चला तर जाणून घेऊया त्यांच्या या आगळ्या वेगळ्या वाटचालीबद्दल त्यांच्याच कडून. तर एकता खंते, आपल्या या आखाणीच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
2: नमस्कार ताई.
1: एकता, ऍडव्हेंचर यामध्येच साहस धरलेला, गेली अनेक वर्ष तुम्ही या क्षेत्रात काम करताय, अनेक अनुभवांचा खजिनाच्याकडे असेल सरच आम्हाला जाणून घ्यायचंय. पण सर, तधी आपण सुरुवात करूया की तुम्ही याकडे कशा वळलात आणि केव्हापासून.
2: खूप आहे मी देव

0: मी हिमाचलच आहे. ठीक आहे, माझे रूट्स तिकडचे आहे. ठीक आहे, माझा बॉर्न ब्रॉटअप हिमाचल, एज्युकेशन चंडीगडला, आणि मी लग्न होऊन इकडे आले. तर त्याच्यामुळे पहिला हाच ऍडव्हेंचर आहे, हाच एक ऍडव्हेंचर आहे, पण खूप सुंदर ऍडव्हेंचर केलाय आणि त्याच्यातून मी खूप काही शिकले. पहिलं तर मीच खूप काही शिकले आणि नंतर हळूहळू आम्ही हे व्यवसाय ऑप्ट केला की कसा करायचा आहे, कशा पद्धतीने आम्ही काम करणार आहे. तर लग्न होऊन आल्यानंतर माझा तो जो एज्युकेशन आहे ते बीएड ला झालेला आहे. मी फिजिकल एज्युकेशन ग्रॅज्युएट आहे.
1: अच्छा,
0: मी बीएड पण केला लग्नानंतर, पण त्याच्यातच माझी एज्युकेशन. मी स्पोर्ट्स मध्ये खूप भाग घेतले, म्हणजे नॅशनल, स्टेट, बॅडमिंटन, खो खो, फुटबॉल याच्यात. तर ते माझा बॅकग्राऊंड होतं. मग नंतर अमोला भेटल्यानंतर माझे मिस्टर, मग आम्ही खोळ्या बसायचं आणि आमचं राहायचं की काय करायचं. म्हणजे मला एज्युकेशन मध्ये जायचं नव्हतं, मला माझी एज्युकेशनचं ऍप्लिकेशन करून घ्यायचं होतं. स्कूल जॉबला करायचं होतं, म्हणजे माझं ठरलं. मी चंडीगडला केले होते, पण माझ्या डोक्यात हे होतं की आपलं स्वतःचं काहीतरी करायचं. अमोलच्या डोक्यात होतं की स्वतःचं काहीतरी करायचं. मी छान डेअरी होऊन बसायचो की आपण काय करू शकतो. तर अमोल पण ग्रॅज्युएट आहे आणि एनसीसी कॅडेट्स, आणि खूप साहसी उपक्रम त्यांनी केले. तर मग आमचं ठरलं की आम्हाला हे ऍडव्हेंचर म्हणतात म्हणून नावं माहिती नव्हतं. दिस इज कॉल्ड एज ऍडव्हेंचर, कारण आम्ही पहाडात राहून आहे तर कधी आजी नाही आंबे घेऊन या, आड्या घेऊन या, चुलीवर स्वयंपाक व्हायचं. तर दॅट वॉज अ व्हेरी रुटीन लाईफ तेव्हा आमचं. पण इथे आल्यावर जे मी सगळं बघितलं तेव्हा लक्षात आलं की याला ऍडव्हेंचर हाच नाव आहे. तर मग आमचं ठरलं की ठीक आहे, मी काहीतरी याच फील्ड मध्ये करू. मग छोटे छोटे जे आपले शाळा राहायचे, शाळेत आम्हाला हॉल मिळेल की तुम्ही छोटे छोटे ऍक्टिव्हिटीज घ्या. मग आम्ही छोटे छोटे ऍक्टिव्हिटीज घ्यायला लागलो. मग आमचं खूप पॉप्युलर कॅम्प जी सुरुवात झाली, दॅट इज म्हणजे कॅम्पिंग मध्ये आमचं हिमालयन कॅम्प, कॅम्पचे फार्म रामटेक, असे दोन तीन ठिकाणी आमची प्रत्येक वेगवेगळे कॅम्प सुरू झाले. पहिला कॅम्प हिमालयन कॅम्प, म्हणजे आधी शाळेत झाले आणि मग जे मोठा प्रोडक्ट आम्ही लॉन्च केला दॅट इज हिमालयन कॅम्प. एक्झाम्स के बाद करणार तो हिमालयन कॅम्प असं आम्ही लॉन्च केलं. तर अशी पद्धती आमचा ऍडव्हेंचर सुरू झाला.
1: खरंच, एक तर ती तुमचं कामाचं स्वरूप काय?
0: कामाचं स्वरूप ताई सांगते की आम्ही वेगवेगळे कॅम्प घेत असतो. वेगळे कॅम्प्स मध्ये पहिली कॅम्पिंग म्हणजे आमची कॅम्प चेरी फॉर रामटेकला, खूप सुंदर कॅम्पसाईट आहे. तिथे आम्ही स्टुडंट विद्यार्थ्यांच्यासाठी काम करतो, त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर. दुसरं काम आहे आम्ही फॅमिलीज इन्व्हाइट करतो. हे बघा, कोविड नंतर काय झालंय, खूप क्वालिटी टाईमचा महत्व कळलाय. ते कसं होतं की आपल्या आपल्या कामात काहीतरी सुरू व्हायचं, पण आता कसं झालंय, खूप आवश्यक झालाय क्वालिटी टाइम. तर कोविड नंतर सगळे फॅमिलीज आमच्याकडे यायला लागले आउटडोर. आणि साईट मध्ये असं आहे की आउटडोर एज्युकेशन मध्ये आमच्याकडे सॉफ्ट ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज आहे. ठीक आहे, मुले येतात, मोठे येतात, ट्रॅक्टर चालवतात, आमच्याकडे कंचे आहे, भवरे आहे, ज्या जे आपले पारंपरिक खेळ होते हे सगळे, चुलीवर स्वयंपाक आहे, आणि सगळी कॅम्पसाईट एकदम बेस्ड ऑन नेचर आउटडोर एज्युकेशन ते आहे. दुसरं, आम्ही खूप छानचा हिमालयन कॅम्प आम्ही मुलांना 10 दिवसासाठी कॅम्प मध्ये घेऊन जातो. कुठे? मनालीला. ते इथून नागपूर खूप सुंदर कॅम्प. तिथे बेसिक तो कॅम्प डिझाईन केलेला, पहिल्यांदा म्हणजे कॅम्प फॉर बिगिनर्स, पहिल्या मनाईलाच आहे. म्हणजे तुम्ही ट्रेन मध्ये बनणार, तुमचा बॅग हे करणार, चिवणार, ते वेगळे. कारण कसं आहे, कधी पण पेरेंट हा अनुभव नाही शकत. पेरेंट कसं असते, चला स्वतः आहे, स्वतः स्वतः सांभाळतात, मी करून घेते, तू कशाला करतात. फॉर दॅट यू नीड अ थर्ड पार्टी. तर त्याच्यामुळे आम्ही ते सगळं काम करून घेतो. बस जर्नीज आहे, काय काय ते तुम्हाला साहस दाखवावं लागतं की बस मध्ये हो किंवा ट्रेन मध्ये आहो, नंतर कॅम्प साईट, मग कॉटेज टेंट्स मध्ये राहायचं आहे. तो खूप छान अनुभव असतो. सिक्स नाईट सेवेचा प्रोग्राम हिमालयन. अजून एक असं कॅम्प आहे की जिथे सपोज काही कारणामुळे नाही पाठवू शकत, काही अडचण आहे, काही प्रॉब्लेम आहे, तर कॅम्प स्कूल म्हणून खूप पॉप्युलर प्रोग्राम्स आहेत.
1: अच्छा,
0: ते पण आम्ही करतो. म्हणजे शाळेने आम्हाला अप्रोच केला, आम्ही तिथे सॉफ्ट ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज लावू, टेंट्स लावतो, मुलं एक दिवस रात्री थांबतात, खूप मजा करतात. ते हे सगळे काम करतो.
1: अच्छा, खरंच खूप छान आहे. आणि थोडं ऍडव्हेंचर पण,
0: थोडा खूप
1: ऍडव्हेंचर कॅम्पिंग प्रशिक्षण म्हणून काम करताना आपल्या बरोबरची टीम पण घेऊन जातो. खर तर संपूर्ण टीमची जबाबदारी आपली असतात. तुम्ही जर सांगितलं की अनेक पहिल्यांदा जाणारी सुद्धा मुलं असतात, लहान मुलं असतात, मोठी मुलं असतात, ते कसं मॅनेज करतात? मी बरं, अनेक अडचण पण येतात, त्याचा आपल्याला सामना करावा लागतो.
0: बरोबर, कसं आहे, टीम काय नाही करू शकत. दिस बेसिकली अ टीम वर्क. मी म्हटलं मी अमोल आम्ही करू असं नाही शकत. म्हणजे आमच्या बजे आमची टीम आहे. डे वन पासून जी सोबत आहेत, आता 20 वर्ष झाले आम्ही हे काम करतो. तर 20 वर्षांपासून तीच टीम आमच्या बरोबर काम करते. रामटेकला पण, मनालीला पण, टेम्पेड स्कूल पण, कुठेही आम्ही जातो, आमची जी पूर्ण को टीम आहे ती आमच्या

0: सोबत असते म्हणून. त्याच्याशिवाय तर शक्यच नाही हे काम करणार. आणि ते सगळे बेसिक माउंटेनिंग कोर्स केले, क्वालिफाईड इन्स्ट्रक्टर आहेत. म्हणजे असं की तुम्ही वॉलंटिअरिंग करा आणि तुम्ही आणि मुलांना घेऊन जा, कुठलाही आउटसोर्स प्रोग्राम नाही आहे. जी टीम तुमच्या बरोबर येते ती टीम बरोबर परतही घेऊन येते. म्हणजे असं कधी होणार नाही की आमचे सर आले आहेत आउटसोर्स केला मग दिला तुमची दुसरी कोणती तरी टीम आणि पेरेंट्स माहितीच नाही हे काय सुरू आहे असा कोण गेला. खूप मोठी जबाबदारी मॅम, खूप मोठी जबाबदारी. त्याच्या पूर्ण टीमचा सहभाग आहे, त्याच्याशिवाय करू शकत नाही.
1: बरोबर. तिथले काही अनुभव सांगता येतील का?
0: अनुभव खूप सारे आहे. कधी कसं छोटे छोटे अडचणी असतात पण त्यांना का फेस करायचं ते आमच्या मुलांना शिकवते. सपोज कधी कधी ट्रेन डिरेल होऊन जातात मग आपल्याला अजून पुढे जावं लागतो, मग पेरेंट्सला ते छोटे छोटे मेसेजेस करणार आणि मग मुलं आजकाल कसं फोन ताबडतोब पेरेंट्स अरे ऐसा हो गया वैसा हो गया काही ना काही सुरू असतो. त्यांना सांगे की बा तुम्ही आम्हाला आधी सांगा तुम्ही अडचण जे आहे तुम्ही आम्हाला सांगा. मग छोटे छोटे आणि कसं आहे माझा होमटाऊन चंडीगढ प्लस अचल तर माझा जो रूट्स आहे खूप स्ट्रॉंग आणि तिथे सकल खूप मोठ. त्याच्यामुळे कुठलीही अडचण आली आमचे ऑफिस आहे हिमाचल ऑफिसला चंडीगढला ऑफिस आहे तिथे मग सगळे कॉर्डिनेट होऊन जात. मतलब कुठेही आम्हाला अशी अडचण येत नाही आम्ही ते फेस नाही करू शकणार नाही होत. म्हणजे तिथे मदर तेही खूप ऍक्टिव्ह असतात, त्याही आम्हाला नेहमी की काही लागला किंवा माझे कझन्स आहेत सगळे खूप माहेरचा असल्यामुळे खूप खूप ऍडव्हान्टेज आहे आणि वी आर सो ग्रेटफुल फॉर दॅट. म्हणजे आम्हाला मनालीचे तर वी आर ऍज गुड लोकल. त्याचा ऍडव्हान्टेज कसं होतो ताई की आम्ही कुठे मुलं कुठे जरी निघा समजा एका सगळ्यांना माहित असतो की अमोल आणि एकटे मुलं आहेत. आमचे टी शर्ट्स असतात किती वर्ष जरी झाले आम्ही तिथे काम करतो 20 वर्ष तर वी आर ऍज गुड ऍज लोकल.
1: सगळं सेफ
0: अगदी सेफ.
1: एक तर ऍडव्हेंचर कॅम्पसाठी कोणती पूर्व तयारी करावी लागते?
0: जेव्हा आपण कुठलाही कॅम्प निवडतो म्हणजे बेसिक कॅम्प निवडतो आता राईटला वगैरे नॉर्मल सगळे येतात फॅमिली छोटे मुलं सगळेच, बट स्पेशली जे मनाली जातो आपण ऍडव्हान्स टॅक्स करतो किंवा एव्हरेस्ट कॅम्प करतो लेह लद्दाख करतो त्यासाठी बेसिक फिटनेस जर पहिला आहे बेसिकनेस तुम्ही आधी व्यवस्थित पाहिजे. आणि आजकाल काही की जेव्हा मी पेरेंट्स काउन्सिलिंग करते तर पेरेंट्स कधी कधी सांगतात की इन्सुलिन आहे किंवा लॅक्टोस इनटॉलरन्स आहे किंवा ग्लुटन एलर्जी आहे. तर आता आजकाल बरेच एलर्जीज पण आलेले आहे कारण बाहेर पाठवत नाही लिमिटेशन्स पण आहे. तर सगळे आम्ही व्यवस्थित जाणून घेतो त्यांना विचारतो. मेडिकल फॉर्म असतो आमचा एक बेसिक फॉर्म असतो मेडिकल फॉर्म असतो त्यांना पेरेंट बोलवतो की तुमच्या मुलांना बेसिक बीपीचा काही प्रॉब्लेम आहे की कुठलेही काही छोटे मोठे जरी आजारी असले तुम्ही सांगा. कधी कधी मुलं ऑटिझम असतं मग त्यांची विषय काळजी मग घेतो.
1: अच्छा
0: का घ्यायचं काय घ्यायचं ते. अच्छा फूड मध्ये बस हे असतात की जे फूड प्रोव्हाइड केल्या जातो आम्ही तर त्याच्यासाठी ती पूर्ण पूर्व तयारी काउन्सिलिंग पालकांशी बोलणं मुलांशी बोलणं ते सगळं जे आमचं ऑफिस आहे ऑफिस मध्ये हे सगळं करत असतं.
1: अच्छा
0: किंगसी चेकलिस्ट असतो जर्नल तुम्हाला कोणते कपडे घ्यायचे आहे तुम्हाला तिथे मी काय प्रोव्हाइड करणार आहे तुम्हाला कुठली तयारी आहे शूज कोणते घ्यायचे शूज म्हणजे बेसिक शूज घ्यायचे आहे ते सगळं समजून सांगतो.
1: अच्छा आणि आता तुम्ही म्हणाल्या होत्या मगाशी की तुम्ही टीमवर्क आहे म्हणून मग टीम पण अशीच तयार करावी लागते.
0: पूर्ण पूर्ण टीमची त्री म्हणजे फॉर्म्स भरण्यापासून तर चेकलिस्ट आहे प्लस त्यांचा फूड न्यूट्रिशन काळजी घेणं अजून डिझाईनचा पार्ट आहे बरेच आहे जे टीमची तयारी असते असते फर्स्ट एड किट आहे छोटे छोटे सगळे छोटे छोटे आमच्याकडे पूर्ण लिस्ट रेडी आहे.
1: मग यासाठी आधीपासून मुलांशी भेटणं चालू असतं का समा?
0: मुलांपेक्षा आम्ही पालकांना भेट जास्त इंटरेस्टेड कारण मुलं मुलांचं मॅच्युरिटी लेवल जर वर गेला आधी असं की आमचा एज ग्रुप आहे 13 आणि आता मुलं लवकर मॅच्युअर होत चाललं म्हणून त्याच्यामुळे ते आमचा एज ग्रुप आता 9+ झाले त्यांना ते काहीतरी दाखवत असतं की आम्ही करून दाखव पण खूप छान असतो. कॉलिंग करते मग पेरेंट्स म्हटलं मॅम मी पण या आणि मुलांनाही घेऊन म्हणजे आपल्याला चर्चा करता येत. कसं असतं मी पेरेंट्सचं बघितलं कधी कधी त्यांना असं वाटतं की मॅम खूप मजा करणार आहे. मी तर नेहमी सांगतेस मॅम मजा प्लस पॉझिटिव्ह शायचं पण आहे त्यांना.
1: बरोबर
0: म्हणजे इट्स नॉट पिकनिक इट्स कॅम्पिंग. तुम्हाला तुमचे काम करता आलेच पाहिजे म्हणजे द पार्ट ऑफ द पॉझिटिव्ह अडजस्टमेंट. ठीक आहे अटॅच वॉशरूम असतात पण कोणी गेलेला आहे मग नंतर झाल्यानंतर थोडा वॉशरूम खराब होतोच पण तुम्ही त्याचं पाणी मग ते छोटे छोटे अडजस्ट घरी कधी नसतं कधी असतं ते घरचं वातावरण असतं तर आम्ही त्यांना नेहमी सांगत असतो. तर पेरेंट्स नॉर्मली असतो की नाही मॅम मजा करणे जा रे मजाच होऊ द्या नाही असं असते. थोडासा शिकायला पण पाहिजे कॅम्पिंग आहे का
1: कारण प्रवास हे खूप काही शिकवत आणि नवीन नवीन गोष्टी तर अशा या कॅम्पिंग मध्ये शिकता येतात ना. मुलांना बऱ्याच अशाकडे बघायचा दृष्टिकोन सुद्धा वेगळा होतो बरी कामं स्वतः करायला लागतात मुलं
0: आणि खूप सारे त्यांचे
1: अनुभव घेऊन
0: अनुभव असतात. घरी थोडे नखरेही असतात की हे खाणार नाही ते तिथेच शिकतात. ठीक आहे तर ही गोष्ट म्हणजे वस्तू अवेलेबल तर आपल्याला काय येते काही प्रॉब्लेम नाही. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की पेरेंट्सनी पण पालकांनी पण आला पाहिजे

0: जसा आलाय तिथेच राहा, तसाच कर ते म्हणतात तस करा, कारण आम्ही छानच करतो म्हणजे काही प्रश्न नाही. पेरेंट्सचा पण खूप मोठा सहभाग आहे. तुम्ही कसं सांगता काय सांगता त्याच्यावर खूप. जेव्हा कॅम्प सुरू होतं तेव्हा मीटिंग मध्ये हे सांगते की तुम्ही आधी त्यांच्या कॅथे टाका की वी आर गोइंग फॉर कॅम्पिंग. आपण कॅम्पिंग थोडा टफ पण व्हायचं आपला काही आवश्यक
1: आयुष्यात पुढे जोड
0: करावी लागते.
1: एक मगाशी म्हणाले की ऍडव्हेंचर म्हणजे त्यासाठी खूप धाडस वगैरे असावं लागतं, तर कधी क्विक डिसिजन पण घ्यावे लागतात, कधीही फिरावं लागतं. झालं कधी असं?
0: बरेचदा झालंय. समजा आता सीझन मधलंच मार्च मध्ये यावर्षी एक्स्ट्रीम कोल्ड होतं, एक्स्ट्रीम कोल्ड खूप म्हणजे थंडी गार वारा. मुलं फर्स्ट बॅच मध्येच तिकडे पोहोचले आणि तिकडे पोहोचल्यानंतर सगळे लाईट्स ऑफ, काही म्हणजे काही फॅसिलिटीज नाही अवेलेबल. आता कॅम्पसाईट असतेच पण लाईट्स नाही. तुम्ही ते सगळेच पूर्ण मनालीच लाईट्स घेतो, तुम्ही काय करू शकणार आहे म्हणजे काय तुम्ही अवेलेबल करून द्याल? पण ते आमचे डिसिजन अगदी क्विक असतात. आमचे माझे जी पूर्ण टीम आहे आम्ही लगेच त्या हॉटेल्समध्ये शिफ्ट करतो. कुठलेही ऑल्टरनेट सोल्युशन किंवा बॅक प्लॅन म्हणता येईल ते ऑलवेज रेडी असतो आमच्याकडे. म्हणजे एनी नॅचरल कॅलॅमिटी, कुठे लँडस्लाईड झाले आहे किंवा लाईट्स नाही आहे किंवा पाऊस खूप येतो, स्नोफॉल स्नोफॉल एक दिवस दोन दिवस खूप छान वाटतं, तिसरे दिवस मग कंटाळा होतो की काय करणार
1: आहे. एक प्लॅन तयार ठेवा, कुठली अडचण आली तरी लगेच डिसिजन
0: घ्यावंच लागतं.
1: झालंय कधी एक अनुभव सांगेल का?
0: म्हणजे नॅचरल, बाकी तर वी आर लाईक ऑलवेज रेडी. आम्हाला सगळ्यात डिफिकल्ट पार्ट म्हणजे जर्नी असतं. मुलाचंही असतं की हे पाहिजे मला खायला, ते पाहिजे पाहिजे सगळं असतं छोटा मोठा. पण इतका काही मोठा काही अनुभव नाही झाला. जर्नी पार्ट थोडासा चॅलेंज असतो आमच्यासाठी.
1: ही मुलाखत आपण अशी सुरू ठेवू, पण त्याआधी ऐकूया त्यांच्या आवडीचं एखादी. तर एकदा ते कुठली ऐकायला आवड?
0: प्रेमाची गोष्ट ला ओल सांजवेळी.

0: तर मैत्रिणी याच्या अंशानंतर वळूया आपल्या या लखतीकडे. तिची उद्योगधारी या मालिकेमध्ये एकांते यांची मुलाखत ऐकत आहात. तर ताई वळू आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. एकटाई तुमच्या ट्रेक्सचे काही साहसी अनुभव सांगता येईल का?
1: तसे तर प्रत्येक खूप अनुभव आमच्याकडे, पण माझे असंच अनुभव सांगते तुम्हाला. दोन मुलं आहे, दक्ष आणि दिया. तर त्यांना दुसरा सुट्ट्या म्हणजे त्यांच्यासाठी फक्त मनाली आणि फक्त नाली. म्हणजे इट वॉज बाय डिफॉल्ट त्यांना आमच्यासोबत राहावंच लागतो. पण ते ताई आमच्यासोबत राहून राहून त्या आउटडोर एज्युकेशनचा किती पॉझिटिव्ह इफेक्ट त्यांच्यावर झाला मी तुम्हाला सांगू शकत नाही. म्हणजे कळत न कळत म्हणजे मी काही खूप प्रयत्न नाही केले की तुम्हाला हे कसं ते करायचं. उलट जरी काही झालं तर मी मला आधी दुसऱ्या मुलांकडे लक्ष द्यावं लागत होता, धीराकडे नाही. कारण ऑफकोर्स दुसऱ्यांची मुलांची जबाबदारी जास्त असते ना. त्यांच्यावरच कुठे काही झालं मी धीराला रे तुम्ही तो मॅच करा बघते आधी तर असं. पण ते करता करता कसं झालं, कधी कधी आपण खूप काळजी घेतो, कधी कधी खूप काळजी घेणे चांगलं नसतं, कधी कधी सोडून देणे चांगलं असतं. मी माझे पेंटिंग मधून हेच शिकले. म्हणजे पहिला असलं तर तेव्हा काही कळत नाही, पण तरी हळूहळू खूप शिकतो आपण. तर मी हे शिकले की ओव्हर प्रोटेक्ट नाही करायला पाहिजे, ओव्हर एम्पर नाही करायला पाहिजे. बिलकुल जितकं पाहिजे तेवढाच द्या तुम्ही, जेवढ्या त्या गरजा असतील तर बरोबर ते छान घडून येतात. तर आता दक्ष हे दक्ष ट्रिपल आय जयपूरचा विद्यार्थी आहे आणि बाकी तर त्यांनी खूप साहसी उपक्रम केलेले आहे. पण सगळ्यात मोठा म्हणजे तो वर्ल्ड यंगेस्ट आयरन मॅन. वर्ल्ड यंगेस्ट आयरन मॅन म्हणजे आयरन मॅन कशी एंड्युरन्स असते आणि इट्स अ ब्रुटल वन, म्हणजे खूप कठीण असते. ऑस्ट्रेलिया सेल्टनला झाली होती ही रेस. दरवर्षी आम्ही 2024 मध्ये ही रेस केली, म्हणजे मी दक्ष आम्ही दोघही गेलो होतो तिथे. मग स्विमिंग सायकलिंग आणि रनिंग अशा ट्रायथलॉन असते ही. त्याच्यात 3.9 किलोमीटर समुद्रात पोहणे, 180 किलोमीटर सायकल चालवणे आणि 42 किलोमीटर धावणे बॅक टू असतं. सगळं त्यांनी 4 तासात केलं पूर्ण. आणि तेव्हा लक चांग तेव्हा त्याला वाढदिवसही सहज होता 1 डिसेंबरला, तेव्हा तो वर्ल्ड यंगस्ट आयरनमॅनला. तर सगळ्यात मोठा साहस जे अचीवमेंट आहे खरं ते आहे.
0: आणि किती वर्षाचा होता तो साधारण?
1: 18 म्हणजे असंच होत्या. दॅट डे ही टर्न 18.
0: अरे वा, कमी वयात कमी गोष्टी अचीव केल्या खरंच. आणि त्या सगळ्यांपणापासून त्याच्या अंगात भिणत गेला.
1: एक्झॅक्टली, तो एक सर्टिफाईड माउंटेनर आहे. मनालीचं कुठलाही रॅली कुठलाही माउंटेन असं झालं नाही ज्याने सबमिट नाही केलेलं. मनालीतले एव्हरेस्ट कॅम्प सगळे, म्हणजे त्याच्यासाठी काही वेगळं करावं नाही लागलं आम्हाला. आमच्या सोबदार वर्षी त्याच तिकडे आलेला, त्याला वाटलं की आपलं घरचं सगळं सुरू आहे आणि त्यांनी सगळे माउंटेन सबमिट केले. कुठेही तो मागे नाही राहिला आणि बस हंबल आहे तो. सगळ्यात मेन म्हणजे सगळं करून इज अ व्हेरी हंबल बुक.
0: खरंच आपल्या एका आईसाठी तरी गर्वाची
1: गर्वाची नाही. ताई कसं आहे, त्यांनी मला व्हॅलिडेट सर्टिफिकेट दे की आई बाबा छान करताय.
0: खरंच एकदा ते तुम्ही योगा आणि वेलनेस कोच सुद्धा आहात असं तुम्ही सांगितलं. तर शिवाय मोटर बाईक रायडर पण आहात.
1: बरोबर.
0: तर मी सगळ्या गोष्टी कशा तुम्ही मॅनेज करा?
1: योग करते ना म्हणून मॅनेज होत
0: अगदी.
1: आणि आमचं ना घराचं आहे सगळं. आम्ही वेगळं काही करतो मला वाटत नाही. आम्हाला आमच्यासाठी दिस रुटीन आम्ही करत असतो. आणि हे सगळं करताना मी सगळं आधी मी सांगू इच्छित की माझ्या ज्या रूट्स आहेत, माझी नानी मम्मा त्यांच्याकडून खूप काही शिकले. रूट्स आणि विंग्स असे दोन भाग असतात. त्याच्यात बरेच काही काही शिकलेले. आणि नंतर जी मला जी भरारी दिली ते म्हणजे माझी आई आणि मोल.
0: अच्छा.
1: म्हणजे कधीही कुठे थांबवला नाही. बाइकिंग वगैरे कसं अगदी पर्सनल हॉबी मला खूप आवडते.
0: कुठे
1: बाइकिंग केलं म्हणजे. आणि आता शिकले बाइकिंग. परवाली जी बाइक असते त्याच्यात ती मजा असते. अमोल अशी की मला बसवून दिला की एकदम दंगल की बाबांसारखे असतात की आता तू चालो. तर त्याच्यासाठी बॅग असते. इट इज माय हजबंड अमोल. खूप महत्वाचे असते. तर त्यांचं आहेच नेहमी कुठे गेलो की कधी टोकणार नाही, कधी बोलणार नाही, बिलकुल करा म्हणून नाही. पॉझिटिव्ह असतात आई आणि अमोल. हे इतके इम्पॉर्टंट आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही.
0: एक स्त्री जेव्हा पुढे जाते ना तिच्यामुळे तिच्या घरच्या लोकांच्या हात असणं खूप गरजेचं असते. हो ना.
1: त्याच्यामुळे बाइकिंग खूप सुंदर आहे. आम्ही क्वीन ऑन व्हील्स म्हणून बाइक राईड करतो. इट इज व्हेरी बिग राईड. एमपी टुरिझम सोबत आम्ही राईड करतो. आम्ही टूर मध्ये एम्पॅनल्ड आहोत आणि राईड मध्ये पूर्ण भारतून 25 लेडी राईड येतात. आणि थँकफुली द एज ग्रुप इज 40+. हो, ते सगळे येतात. बरेच नाव मी घेऊ शकते किंवा

0: बरेच लेडीज आहे बाईक राईड मध्ये इंटरेस्टेड असतात, ते फुल स्पॉन्सर्ड राईड असते एमपी टुरिझम, म्हणजे बाल, सांची, उदयगिरी, चंदेरी, ग्वालियर, ओरछा, खराव असा सर्कट कव्हर करतो. त्याच्यातून 1400 किलोमीटर रोज आपण 100 कधी 200 मोर लेस असा पूर्ण बाईक राईड असतं. आणि आली पण इथे रेंज, सतपुडा, पतालकोट, ताम्या आणि मालियन बाईक राईड, हे सगळं सर्कट आम्ही कव्हर करतो.
1: आणखी काय करायला आवडतं तुम्हाला?
0: मला माझे मुलांसोबत वेळ घालवायला खूप आवडतो. मी आता दक्ष मोठा झाला तो तिकडे जबलपूरला शिकतो. बरोबर धीराचे जितके कार्यक्रम असतात, शाळेचे किंवा इतर ऍक्टिव्हिटीज, त्याच्यासोबत मी नेहमीसोबत असते. आणि मला सगळं मॅनेज करून, बाईक राईड, जोक करून सगळं मला धीरासोबत वेळ घालवायला खूप आवडतं. आणि मी तिच्या सोबत राहते आणि मी बाकी कुठे जात नाही. माझं ऑफिस, घर हेच बरं आहे आणि मुलं आपले.
1: बाकी ऍडव्हेंचर कॅम्पिंग जे आहे तुम्ही करता, तर हे ऋतुमानानुसार सुद्धा असतं का? की पावसाळ्यात वेगळे, उन्हाळ्यातले वेगळे?
0: बरोबर आहे ना. मॉन्सून ट्रॅक्स वेग असतात. ते तर आजकाल नागपूर बदललेलं, आजकाल लोक येतात पावसाची मजा घ्यायला. असे यायला लागले रामटेकला येतात ते, की मॅडम आम्हाला यायचं, मला पावसाची मजा, आम्हाला भेटायचं आहे, आम्हाला खूप गाणी पाहिजे, हे पाहिजे, ते तसे पण येतात. ते असतात. मग हिवाळ्याची कॅम्प, आमचे विंटर कॅम्प एकदम फेमस, म्हणजे फ्रॉम ऑक्टोबर पासून ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जनवरी फेब पर्यंत आमचे कॅम्प चालतात. म्हणजे मोठे कॅम्प्स होतात आपल्याकडे ते आहे. आणि मग समर कॅम्प म्हणजे हिमाल कॅम्प्स.
1: खूप छान. एक शिक्षक म्हणून काम करताना येणाऱ्या पिढीला आपण खूप काही देतोय, समाधान वाटतं का?
0: खूप समाधान वाटतो ताई. आता थोड्यात बघते, मुलं फिजिकली नाही, मेंटली पण खूप वीक झाले आहे. कुठेही करायला गेले की त्यांना येस असतो, करू शकू काही करू शकू. आम्ही स्पेशली जे अबन मुलं आहेत आम्ही खूप बघतो ना, चॅलेंजेस. मॅडम त्यांना छोट्या छोट्या गोष्टीमुळे ना खूप त्रासायला लागलेला आहे, ते मॅनसिक व्हायला लागलेले आहे. त्यांच्यासाठी ऍडव्हेंचर माहिती ही एज अ थेरपी म्हणून युज होणार आहे आता. खूप
1: हल्ली डिप्रेशन पण खूप
0: वाढतं. आपल्या
1: छोट्या गोष्टी,
0: आपल्या वेळी आपल्याला डिप्रेशन शब्द तर
1: होता आपल्याला,
0: म्हणजे मी तर कधी ऐकला डिप्रेशन, स्ट्रेस, टेन्शन. जेव्हा आपल्याला बोलाई जरी होत असं ऐकलंय नाही, तर एक झाडच राहायची की काय बोलतेय म्हणून. अदरवाईज कधीच मी तर हे शब्द नाही ऐकले. आता छोटा छोटा झाला आणि त्याच्यात मला असं वाटतं प्लग पण सब घरात, असं तुला टेन्शन आहे का? मी स्वतः बोलतात की तुम्ही टेन्शन, अरे मला तिकडे जा, पण मला तर स्ट्रेस आला, मी कशी करणार काय? तेव्हा ते सगळं ती व्हायब्रेशन सगळी कॅच होत राहत. काही ना आपल्याला बदलाव लागणार आहे, मग मुलं बदलतील. तुमच्या घरातला वातावरण असं नाही पाहिजे की तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीमुळे, म्हणजे आता स्वयंपाक जर करायचं तरी अरे काय करू मला कळत नाही एवढं, इथपासून सुरुवात होते. म्हणजे बेसिक तुम्ही जर घरचं वातावरण बदला ना, तुम्ही बोलताना अरे तू आला काय, तुम्ही थकला का, तुम्ही जर त्या थकला म्हणला तर प्रॉब्लेम होणार असं, अरे आला का चला बरं हे करूया, तर ती एक स्विचिंग आहे तुम्हाला करणं फार गरज आहे, खूप आवश्यक आहे. तुम्ही ते स्वीकारा, तुम्ही आधी स्वतःमध्ये ते चेंजेस आणा, मग मुलं तसे बदलतीलच. आमच्या घरात कुठलेही नाही बोलणे किंवा थकणे किंवा असे आम्ही शब्दही वापरत, आमच्या डिक्शनरी मध्येच नाही आहे. त्याच्यामुळे मुलगी कधीही मोबाईल नसते, ती तिचं वाचन खूप आहे, ती वाचते, बुक वॉर्म आहे, ती वाचत असते, आईचे वाचत राहतात, मोलला पण आवड आहे. म्हणजे घरचं वातावरण एकंदरी असंच आहे की म्हणजे पॉझिटिव्हली एंगेज राहतात.
1: हे थोडं ऐकण्यासारखं आहे.
0: मॅडम मी ऑब्झर्व करते की तुम्हाला बालकांशी बोलतानाच मला खूप जातो, कारण जो हमने नाही किया, म्हणजे आजी नाही केलं, आमचे मुलं करायला पाहिजे, पण मग आम्ही जी मस्ती नाही असं तर तुम्ही त्यांना तयार करू नये.
1: खूप छान. एक तर ऍडव्हेंचर एज्युकेशन आणि आयोजक याकडे येणाऱ्या पिढीनं व्यावसायिक दृष्टिकोनातून बघता येईल का?
0: बिलकुल.
1: तुम्हाला हे जाणून
0: येईल कसं होणार? आता हळूहळू जे आपले सिटिंग जॉब हे वाढत चालले, आय इंडस्ट्री म्हणा, कुठली इंडस्ट्री म्हणा, सकाळचा एक जो तास असतं ते तुम्ही मध्ये असतो किंवा योग, कुठली फिजिकल ऍक्टिव्हिटी, त्याच्यानंतर तुम्ही दिवसभर बसून राहता. आपला कसं, आपण जॉब पण करतो, घरी जातात, आपल्याकडे वेळ असता. आजकाल कसं हल्ली बरं त्या इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये चांगलं आहे की सगळं आपल्याला मिळतो, पण त्याच्यासाठी आपण आता आवर्जून इव्हेंट आहे त्यांच्यासोबत मला यावं लागणार आहे, मला बेसिक कोर्सेस करावं लागणार आहे. आणि मग सगळे ज्या हे इनडोअर काम करणार त्यांच्यासाठी वेगळे वेगळे कॅम्प्स घ्यावं लागणार आहे की आपल्याला कॅम्प साठी येतात आहे. आणि मग बेस फिटनेस होत आहे, मग बेस माउंटेनिंग कोर्स करायला आहे, मग ऍज अ इन्स्ट्रक्टर म्हणून, लीडर्स म्हणून कुठल्या कॉर्पोरेट कंपनीला जॉईन करू शकता. खूप स्कोप्स आहेत फॉरेन मध्ये पण आणि भारतात पण, खूप स्कोप्स.
1: एक तर आपण आपल्या महिलांना काय सांगणार की त्यांच्यासाठी सुद्धा हे कॅम्पिंग किती महत्वाचं आहे, ऍडव्हेंचर कॅम्प किती महत्वाचे?
0: खूप महत्वाचे, कारण जेव्हा पहिला पार्ट होतो ते आपल्या नवऱ्याबरोबर, आपल्या मुलांबरोबर आपण खूप एंगेज असतो, ठीक आहे. तो पार्ट झाल्यानंतर जी आपली जी 35 प्लस वाली मिड लाईफ क्रायसिस, आपल्याला आपल्याला वाटते आपली बकेट लिस्ट मध्ये तर काही होतं हे नाही.

0: केला ते नाही केला, त्याच्यासाठी इट्स द बेस्ट टाइम. तुम मुलं मोठे झालेले असतात, थोडे इंडिपेंडेंट होतात, 10 वर्षाचे 15 वर्षाचे दे आर इंडिपेंडेंट होऊन जातात, त्यांचा करू शकता. मग तुम्हाला बाहेर निघायचं आहे, तुम्हाला अनोळखी लोकांशी बोलायचं आहे, तुमचे सोशल स्किल अजून डेव्हलप करायचं आहे, छोटे छोटे कॅम्पिंग कट्स आहे, त्याच्यासाठी आम्ही बसलोय की तुम्ही आमच्याकडे छोटे छोटे कॅम्प करू. महिलांनी बाहेर न हे फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. त्यासाठी मग छान आपली पिढी छान घडवतील, नाही तर आज त्याच येत राहिले ते आपले विचार पण तसेच होते. तुम्ही बाहेर निघाले, दुसरे लोकशी बोलले, इन्स्पायरिंग स्टोरीज ऐकल्या, किंवा खूप काही शिकतो आपण बाहेर निघाल्यावर. माझा जो हा पूर्ण प्रवास आहे, म्हणजे मी तर एकदमच ट्रिगर टू इकडे नागपूरलाच आहे, पण त्यातून मी काही शिकले खूप,
1: म्हणजे प्रवास करत राहिलो.
0: प्रवास ट्रॅव्हलिंग खूप आवश्यक,
1: खूप गोष्टी शिकवतात. आणि मला असं वाटतं की आपल्या मित्रिणीही या कॅम्पिंगच्या बाबतीत नक्कीच विचार करतील,
0: म्हणजे करायलाच पाहिजे.
1: तर एकदा ते खूप छान सांगत तुम्ही आपल्या मैत्रिणीला, तर एकदा खाते आपण इथे आला आणि तिची उद्योग भरारी मालिकेमध्ये छान बोलत आपल्या मैत्रिणींना दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार
0: करते.

0: मंगलाष्ट वन्स मोर या चित्रपटातील अभिजीत सावंत आणि बेला शेंडे या स्वरातील हे सुरेल गीत मैत्रिणींनो आता ऐकलं. आणि आता वता मंडळात वळू आपल्या मालिकांना. मैत्रिणींनो, कुठलंही लेखन हा प्रत्येकच भाषेतील अतिशय उत्कट असा साहित्य प्रकार आहे. वाणी, शब्द आणि भावना जेव्हा एकत्र येतात तेव्हा ललितबंध ही कृती जन्माला येते. या ललित लेखनासाठी सौंदर्य दृष्टी आणि कल्पना शक्ती उपजत असणं फार महत्वाचं ठरत हो ना. चला तर आजच्याच एक ललित लेखनाचा आपण आस्वाद घेऊया. साहित्य विश्व यांच्या मालिकेत ऐकूया सुषमा मुरले यांचा ललित लेख.
1: आपण अंकांची बेरीज. निसर्ग हा फार मोठा खेळी आहे बरं का. किती विविध आणि अपरिमित गोष्टी त्याने या पृथ्वी तलावर निर्माण केल्या आहेत, पण त्यातही त्याने मोठी मेख मारून ठेवली आहे. इथे कुणीही स्वयंपूर्ण नाही. नद्यांना जन्म घेण्यासाठी केवळ पाणी पुरत नसतं, धारचं रूप घेण्यासाठी

एका पाण्याला गिरीशिखरांची आवश्यक असते. पुढे विशाल प्रवाहात रूपांतरित होण्यासाठी त्या दरेला सकल प्रदेश लागतो. सागरात विसर्जित होण्यासाठी या प्रवाहाला त्याच्या दिशेनं उतार लागतो. तेव्हा कुठे नदीचा जन्म पूर्ण हो. लेखक पुस्तके लिहितो पण त्याला वाचक लागला नाही तर ते लेखक पूर्णच असत. वाचक लाभ पण समीक्षक लाभलाही तेही ते अपूर्ण असत. काही लेखकांना तर पुस्तकाला पुरस्कार लाभला नाही तर ते अपूर्णत्व मनात सतसलत राहतं. नाटककारांनी नाटक होऊन पूर्ण केलं पण रंगमंचावर प्रयोग झाल्याशिवाय त्याची पूर्तता नाही. मग त्या दिग्दर्शक लागतो, अभिनय करणारे कलाकार लागतात, नेपथ्यकार रंगभूषार लागतात, संगीतकार, प्रकाश योजनाकार, अगदी घडी वाजवून पडदा दूर करायला सुद्धा कोणीतरी लागतं. पण प्रेक्षक येत नाहीत तोवर ही सारी धडपड व्यर्थ असते. छायाचित्रे निघायला हवी असतात आणि वर्तमानपत्रात ती कौतुकासह छापूनही यायला हवी असतात. इतक्या अपूर्णांकांच्या बेरजात झाला की मग त्या नाटकाचा पूर्णांक होतो. पूर्णांक आणि अपूर्णांक या गणितीय संकल्पना आहेत. समजा तुमच्याकडे अख्खी पोळी आहे, तिचे तुम्ही चार समान तुकडे म्हणजेच चार भाग केले. त्यातील दोन भाग तुम्ही खाल्ले आणि एक भाग तुमच्या मुलीने खाल्ला, तर किती भाग शिल्लक राहिले किंवा किती पोळी शिल्लक राहिली असे आपल्या चिमुकल्या मेंदूला संकटात टाकणारे प्रश्न बालपणी गणिताच्या पुस्तकात असत. आठवत ना, दोन चतुर्थांश पोळी तुम्ही खाल्लीत आणि एक चतुर्थांश पोळी मुलीने खाल्ली, त्यामुळे एक चतुर्थांश पोळी शिल्लक राहिली असं उत्तर आकडेमोड करून आपण काढत असू आणि गणित सुटल्याचा आनंद मिळवत असू. मानवी आयुष्य देखील काही सहज सुटणाऱ्या, काही अवघड परीक्षेला सामोरे गेल्यावर प्रयत्नांती सुटणाऱ्या, काही मात्र कितीही धडपड केली तरी कधीच न सुटणाऱ्या गणिताची प्रश्नपत्रिका असते. एक प्रश्न सुटचा आनंद तुम्ही पूर्णपणे उपभोगतही नाही तर लगेच दुसरं गणित तुमच्या पुढे येऊन उभं आणि म्हणत चल सोडव मला अंकगणितात प्रश्न विचार त्या मानाने सोपे. साध्या बेजा, वजा बागा, गुणाकार आणि भागाकार सोपे प्रश्न विचारेल तर ते आयुष्य कलं. आयुष्य म्हणजे एकदम कडक परीक्षक. कठीण प्रश्न विचारायचे आणि उत्तर बरोबर आली तरी तुमची पद्धत चुकली, पायऱ्या पायऱ्यांनी गेलच नाहीत म्हणून गुण कापायचे असा खडूस परीक्षक. आपलं वय जसं जसं वाढत जात तस तसे याचे प्रश्नही कठीण होत जातात. आता तो बीजगणितात शिरतो आणि आकडा सोडून क्ष य अशा कधीही न बघितलेल्या ज्यांच्या व्यक्तिमत्वाचा आपल्याला काही अंदाज नाही अशा लोकांना आणून आपल्या पुढ्यात उभं करतो आणि म्हणतो हा आता सोड बघू हे स्वीकरण. क्ष आधी दोन तृतीयांशी बरोबर 12. बाप, यातला क्ष आपला हो घातलेला नवरा असतो ज्याच्या बरोबर आता आपलं संपूर्ण आयुष्य एका छताखाली घालवायचं आहे, ज्याच्याशी आपले शारीरिक, भावनिक, आर्थिक संबंध कायमचे जोडायचे आहे असा आपला जीवनसाथी. त्याच्या सोबतीने आयुष्याचं सकरण सोडायचं जमेल की नाही आपल्याला. विवाहानंतर पुढ्यात आलेली ही प्रश्नपत्रिका सोडवता हळूहळू आपल्या लक्षात लागतं की गणिताच्या पुस्तकातल्या क्ष किंमत कदाचित पूर्णांकात येतही असेल पण आयुष्य आलेला हा क्ष मात्र अपूर्णांक आहे. याचं व्यवहार ज्ञान जरा कच्चच आहे, नाते संबंध याच्या लक्षातच राहत नाहीत. व्यवस्थितपणाशी तर आकडंच या माणसाचं, लोकांकडे गेला की आपला घुमसारखा बसतो आणि लोक याला शिष्ट समज

इत्यादी इत्यादी इत्यादी आपण मग या अपूर्णांकाचा पूर्णांक करायला मनापासून धडपडू लागतो. प्रेमाने कधी समजून कधी चिडून भांडून त्याला बदलण्याचा प्रयत्न करू लागतो. पण शे काही केलं त्याच्यात सुधारणा होत नाही. आपण मग हा असाच हा तसाच अशी विश्वासच्या लोकांजवळ तक्रार करू लागतो. तिकडे त्याचंही हेच होत असतं. त्याची दिसायला सुंदर आहे, हुशार आहे, टापटीची आहे, आईच्या हातची चव तिच्या

जरा जास्तच आहे जो दिसेल त्याच्याशी पघळ पघळ काय बोलत बसते लोकांना गैरसमज होतात ना त्यानं हे अंते प्रेमाने समजून सांगणं बहुतेक क्ष मंडळींच्या शब्दोशात नसच त्यामुळे तोही आपल्या यला यावरून लेक्चर जोडतो टोमणे मारतो प्रकरण भांडणापर्यंत येतं मित्राला जगात सर्वात जवळचे असल्याने तिथे तो मोकळातो घरातल्या गोष्टी अशा रीतीने घराबाहेर जातात तर क्ष आणि य हे दोघेही अपूर्णांक असत निसर्ग निमित्त अपूर्णांक कृती आणि पुरुष एकमेकांशिवाय त्यांना पुनरुत्पादन करता येत नाही माणसाचं वंश सातत्य टिकवता येत नाही संसाराचा डोलारा सांभाळता येत नाही एकट्याने किंवा एकटीने घरातल्या आणि घराबाहेर जबाबदारी सांभाळ नाते संबंध जपणं सामाजिक दायित्व पार पाडणं सहज सोपं नसतं एकाच जशा काही उणीवा काही दोष असतात तसेच पण वेगळे दोष वेगळ्या प्रकारच्या उणीवा दुसऱ्यातही असतात स्वतःमधील या अपूर्णत्वाची जाणीव नसेल तर संसार सुखाचा न होता कटकटींचा हो सामंजस्य न होता वितंडवांचा होतो कधी कधी विस्कटतो मोडतो सुद्धा त्याचे परिणाम त्या दोघांसह त्याच्या वर्तुळातल्या लोकांनाही कमी अधिक प्रमाणात भोगावे लागतात आज घटस्फोटांचं आणि विवाहोत्तर कराव्या लागणाऱ्या तरुणींना घाबरून अविवाही राहू पाहणाऱ्या तरुण पिढीचं वाढलेलं प्रमाण घाबरवून जाणारं आहे आपण एक अपूर्णांक आहोत या भान जाग असं हे बऱ्याच समस्यांवरील बऱ्याच प्रमाणातील समाधानकारक उत्तर असू शकत खर तर बरं हा क्ष आपल्या आयुष्यात एका येत नाही त्याच्यावर र ल व ह ळ ज्ञ अशी भली मोठी फौजते त्यातील प्रत्येक जण स्वतःला पूर्णांक समजणारा अपूर्णांक असतो ही आणखी एक गंमत म्हणजे आपलं समीकरण आता क्ष अधिक दोन तृतीयांशीय बरोबर 12 असं न राहता क्ष अधिक दोन तृतीयांशीय अधिक एक द्वितांश व अधिक 5 सप्तमांश ह इत्यादी इत्यादी इत्यादी बरोबर काहीतरी अनाकलनीय उत्तर असं होऊन बसत एकूणातच मानवी नातेसंबंध हा अत्यंत जटिल आणि गुंतागुंतीचा विषय आहे त्यामुळे सासूसून नणन भाजय जावा जावा भाऊ भाऊ मेहुणा जावई इतकं काय आई वडील आणि मुलगी किंवा मुलगा या नैसर्गिक नात्यांमध्ये विविध आयामी संघर्ष उभे राहतात त्या समीकरणांवर गटातल्या सारखी ठोस उत्तर असतात तर त्या त्यावेळी असलेली परिस्थिती तुम्ही दिलेली उत्तर योग्य की अयोग्य हे ठरवत असते कधी कधी तर काही काळ गेल्यानंतर आपलं उत्तर त्यावेळी चुकलं होतं लक्षात येतं पण मागे फिरता येत नाही बाण सुटून गेले असतात जखमा बुजल्या तरी त्यांचे व्रण काम असतात आपल्या आयुष्यात येणाऱ्या अपूर्णांकांची सतत बेरीज करीत राहिलो त्यांच्यात चांगलं येत राहिलो सकारात्मक राहिलो तर मात्र आपल्या व्यक्तिमत्वाला बऱ्याच निवा आपल्याला दूर करता येतात पूर्णांक होता आलं नाही तरी आनंद आणि समाधानाचं पारडं जड करता येत आयुष्यात वजाबाक्याही होतात काही वजाबाक्या काय करतो पण काही अपूर्णांकना आपल्या नाईलाजाने आपल्या आयुष्यातून वजा करावं लागतं समीकरणाच्या समतोलासाठी या वजाबाक्या आवश्यक असतात या जितके शांतपणे सहजपणे करू शकू तितका मनस्ताप आणि दुःख कमी होत असतं आयुष्याच्या अखेरीस मात्र हे समीकरण आपल्या हाती राहत नाही ते जगाचं नियंत्रण करणाऱ्या परमशक्तीच्या हाती जातं वेळ आई एका झटक्यात शक्ती

हे समीकरण सोडवत आता मात्र समीकरणाचं उत्तर केवळ शून्य आणि शून्य हेच असतं. अवकाशाच्या विराट पुळीत विरून जाणारं एक

चकाचक फिर पान चबा और ऐसा झटका लगे जिया पे पुनर्जन्म हो जा।

0: म्हटलं आहे. नवी दिल्लीत आजपासून ब्रिक्स देशाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परिषदेला सुरुवात झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीचं अध्यक्षस्थान डॉक्टर एस जयशंकर भूषवत आहेत. जगात सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे संवाद आणि कूटनीतीचं महत्व अधोरेखित होतं. दहशतवादाविरुद्ध सहकार्य मजबूत करण्याची ही सामायिक गरज आहे, असं म्हणाले.
1: Discussions must advance sustainable development while upholding principles of equity and combat differentiated responsibilities. Technological advancements are reshaping the global landscape can be leveraged for good governance and inclusive growth. Peace and security remain central to the global order. Recent conflicts only underline the importance of dialogue and diplomacy. There is also a deeply shared interest in strengthening cooperation against terrorism.
0: या क्लिष्ट आणि अस्थिर जागतिक परिस्थितीत संवाद हा शाश्वत विकासाला पुढे नेणारा असावा, तसंच समान भिन्न जबाबदाऱ्यांचं त्वांचं पालन केलं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तंत्रज्ञानाची प्रगती जागतिक परिदृश्याला आकार देत असून तिचा उपयोग सुशासन आणि सर्वसमावेशक समृद्धीसाठी करण्याचं आवाहन जयशंकर यांनी केलं. या बैठकीत ब्रिक्स सदस्य देश तसंच भागीदार देशाचे परराष्ट्र मंत्री आणि प्रतिनिधी मंडळ सहभागी झाले आहेत. या बैठकीदरम्यान जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण होणार आहे. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर एस जयशंकर यांनी विविध देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा देखील केली. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अर्थात एनडीआरएफ 20 वर्षात देशातल्या 140 कोटी नागरिकांचा विश्वास संपादन केल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. गझियाबाद इथं प्रेसिडेंट कलर पुरस्कार एनडीआरएफला देण्यात आला. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कोणतीही सशस्त्र दलाला राष्ट्रपती ध्वज मिळणं ही अभिमानाची बाब असल्याचं शहा म्हणाले. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून पी डी सतीन यांचं नाव निश्चित झालं आहे. काँग्रेसने आज नवी दिल्लीत गेलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीपा दासमुखी, मुकुल वासनिक आणि अजय माकन यांनी सतीन यांच्या नावाची घोषणा केली. कोची जिल्ह्याचे रहिवासी असलेले सतीन 2001 परवूर मतदारसंघातून केरळच्या विधानसभेवर आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते. 2021 विधानसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित युडीच्या पराभवानंतर सतीशन यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती. महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी झाला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यामध्ये शिवसेनेच्या डॉक्टर नीलम गोरे, बच्चू कडू तसंच भाजपच्या डॉक्टर प्रज्ञा सातव, प्रमोद जठार, माधव नाईक, सुनील कजतकर, विवेक कोल्हे आणि संजय भिडे यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अदास्तान आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिशान सिद्दीकी यांनी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येईल. राष्ट्रीय बातमीपत्रात पुन्हा एक स्वागत. उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये गेल्या 24 तासात 89 जणांचा मृत्यू झाला तर 53 जास्त जण जखमी झाले आहेत. हवामानात अचानक झाल्या बदलामुळे राज्यात धुळीचं वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. धुळीचं वादळ आणि गारपिटीमुळे भिंत कोसळणं, झाड किंवा विद्युत खांब अंगावर पडून मृत्यू पडले. सर्वाधिक मृत्यू 20 जणांच्या घटनांमुळे झाले आहेत. प्रयागराजमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला तर भदोही जिल्ह्यात 16 जणांचा, मिर्झापूरमध्ये 10, फतेहपूरमध्ये 9, डायूमध्ये 5 तर बरेली जिल्ह्यात 4 जण दगडले आहेत. पावसामुळे राज्यातल्या विविध भागात वीज पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे तर गारपीमुळे पिकांचं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून पुढील 24 तासात नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. देशाच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची तर काही भागामध्ये पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. महाराष्ट्राचा काही भाग, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे तर अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात पावसाचा अंदाज आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, बिहार, छत्तीसगड, ओदिशा, पश्चिम बंगाल आणि पूर्वेकडील राज्यात आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. त्या 3 दिवसात अंदमान निकोबार द्वीपसमूह, केरळम, माहे, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, तामिळनाडू, पुदुचेरी आणि करकलमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. गुजरात

0: मध्ये आज पहाट खासगी बस आणि टँकर याच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले. हा अपघात सुंदरनगरल्या चोटा राजकोट राष्ट्रीय महामार्गावर झाल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक एस बदिया यांनी दिली. अपघातात जखमींना उपचारासाठी राजकोटल्या सिव्हिल रुग्णालयात नेल्याची माहिती उपजिल्हाधिकारी एस टी मकवान यांनी दिली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होणार आहे. हा सामना हिमाचल प्रदेशातल्या धर्मशाला इथं संध्याकाळी 7:30 वाजता होणार आहे. या स्पर्धेत काल रायपूर इथं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू कोलकाता नाईट रायडर्सला 6 गडी राखून हरवलं. या सामन्यानंतर स्पर्धेच्या पदक तालिकेत बंगळुरूचा संघ 16 गुण मिळवत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. बँकॉकमध्ये होत असलेल्या थायलंडल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूनं महिला एकेरीच्या तर लक्ष्य सेन आणि किदंबी श्रीकांत यांनी पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मित्र दुहेरीत मात्र भारताच्या अशित आणि अमृत आणि ध्रुव निशा या दोन्ही जणांना पराभवाचा सामना करावा लागला. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे संचालक प्रवीण सूद यांना केंद्र सरकारने 1 वर्षाची मुदतवाढ दिली आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं सूद यांना मुदतवाढ दिल्यानंतर कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं याबाबतचा आदेश काढला. सूद यांना मुदतवाढ मिळाल्यामुळे सीबीआय असलेल्या महत्वाच्या तपासात सातत्य येणार आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं 4 मुख्य आरोपींना अटक केली आहे. या चौघांनीही राजस्थान मधल्या जयपूर इथून अटक करण्यात आली. काल त्यांना दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं. त्यानंतर त्यांना ट्रान्झिट रिमांड घेऊन पुढील चौकशीसाठी दिल्लीला हलवण्यात आलं आहे. या चौघांपैकी दोघांनी राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात एक कोचिंग संस्थेत एकत्र शिक्षण घेतलं होतं. सीबीआय आता कोचिंग संस्था मध्यस्थ विद्यार्थी आणि आरोपीशी संबंधित इतर व्यक्ती यांच्यात संभाव्य संबंधांची चौकशी करत आहे. अमेरिकेत राहणारे 10,000 परदेशी विद्यार्थी व्हिसा ओपी अर्थात ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग कॉम्पोनंटचा गैरवापर करत नोकरी करत असल्याचं आढळून आल्याचं अमेरिकेच्या स्थलांतर आणि सीमाशुल्क अंमलबजावणी विभागानं म्हटलं आहे. त्यात भारताच्याही अनेक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ओपीमुळे विद्यार्थी 12-24 महिने अमेरिकेत काम करू शकतात. तसंच यामुळे H-1B संधी देखील मिळेल. विद्यार्थी अनेकदा बेकायदेशीर कृत्यांमध्ये गुंतल्याचे उघड झाल्याचं स्थलांतर आणि सीमाशुल्क अंमलबजावणी विभागाचे संचालक टॉड लायसन यांनी वार्ताहरांना सांगितलं. बीजिंगमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत महत्वपूर्ण द्विपक्षीय बैठक सुरू आहे. या बैठकीसाठी डोनाल्ड ट्रम्प काल बीजिंग इथं दाखल झाले. ठळक बात पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. शांतता आणि सुरक्षितता कायम जागतिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी राहतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांचं प्रतिपादन. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही सतीश यांच्या नावाची घोषणा. आणि उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनात गेल्या 24 तासात 89 जणांचा मृत्यू 53 जास्त जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबई या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची घोषणा लगेच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 1:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत नाशिक जिल्ह्याचा वृत्तांत.
2: श्रोते नमस्कार. आता आपण ऐकणार आहात नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र. वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर टंचाईचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक. देशातल्या पहिल्या ट्रायबल इंडस्ट्री क्लस्टरसाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार. जलसंपदा विभागाच्या गोदा ते नर्दा जलयात्रेचा आरंभ. आणि नाशिक NMRDA दुसऱ्या वार्षिक सभेत 2027 236 कोटींच्या अंदाजित अर्थसंकल्पाला मान्यता. या होता गेल्या महिनाभरातल्या नाशिक जिल्ह्याच्या ठळक घडामोडी. या इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधी संजय पाठक.
3: नाशिक जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढत आहे. यंदाच्या हंगामात नाशिक शहरात 41.8 सेल्सिअस उच्चांकित तापमान नोंदवलं गेलं. कमी तापमानात नेहमीच उच्च प्रस्थापित करणाऱ्या मालेगमध्ये 43 अंश सेल्सिअस तर निफाड तालुक्यात यंदा सर्वाधिक उच्चांक

0: 44 सेल्सिअस असं ताप नोंदवलं गेलं. बागलाण तालुक्यात उष्माघातामुळे सुमारे 300 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. नाशिक शहरासह रुग्णालयांमध्ये उष्माघाताचे कक्ष तयार करण्यात आले आहेत. इकडे उन्हाळा वाढत असताना पाणी पुरवठ्याचा प्रश्न सुद्धा गंभीर होऊ लागले. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उष्णतेच्या लाटेसह पाण्याचे दुर्भिक्ष वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील 281 गावं आणि वाड्यांना नळ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असून त्यावर 1.5 लाख नागरिकांची तहान भागवली जात आहे. जिल्ह्यात सर्वात 83 खालोखाल मालेगाव मध्ये 62 तर सिंध मध्ये 41 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी टंचाई स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. अल निनोमुळे यंदा पाऊस कमी होणार असल्यानं पाणी जपून वाढण्याचं आवाहन जलसंपदा विभागात महापालिका आणि नगरपालिकांना केले आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभ मेळ्यासाठी नाशिक जिल्ह्यात 1,000 कोटी रुपयांची पायाभूत सुविधांची कामं सुरू आहेत. त्याचा औद्योगिकरणा लाभ व्हावा यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरण जिल्हा उद्योग केंद्र आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या वतीनं कुंभ उद्योग संगम तसंच नाशिक गुंतवणूकदार परिषद पार पडली. त्यावेळी नाशिक मधील गुंतवणुकीचे फायदे सांगण्यात आले. त्यानंतर 14,000 कोटींच्या नवीन औद्योगिक गुंतवणुकीचे 314 सामंजस्य करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. देशातील पहिले ट्रायबल इंडस्ट्री क्लस्टर नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील जंबुटके इथे आकारात येणार आहे. त्यासाठी अत्यावश्यक जमीनचे हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे करण्यात आले. यावेळी विविध सामंजस्य करार करण्यात आले. आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027-28 पार्श्वभूमीवर पंचवटील ऐतिहासिक श्री बाळाराम मंदिरात धर्मध्वजा उभारण्याचा सोहळा पार पडला. अयोध्येच्या धर्तीवर उभारलेल्या 21 फूट उंच पंचधातू धर्मध्वजा स्तंभावर भगवा धर्मध्वज विधिवत पूजन करून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फडकण्यात आला. पुण्यश्लोक देवी होळकर यांच्या शताब्दी जन्मोत्सवाचं औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या गोद नर्मदा या जलयात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर येथे करण्यात आला. नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्याला दुष्काळ मुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या सिंहस्थ कुंभमेळ्या निमित्तानं निर्मळ आणि विरल गोदासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आदी उपस्थित होते. नाशिक महानगर विकास प्राधिकरणाची दुसरी वार्षिक सभा मुख्यमंत्री तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत पार पडली. या सेट सन 2027 या वर्षाबरोबर 27-28 या
1: आवाजों में आन बख्शी के बोल राहुल देवर्मन संगीत के साथ और आपने बिल्कुल ही पहचाना शोले 1975 की फिल्म है. हम एक श्रोता लेकर उस समय वह 8वीं कक्षा थे यानी आपने अपनी 8वीं कक्षा शोले देख ली. इतने भाग्यशाली हैं. चलिए हम हमारे श्रोताओं से हमने प्रश्न पूछे उन सबके उत्तर हमारे पास आ रहे हैं. आज का सूर्य सफर में जुड़कर मुगैम्बो खुश हुआ क्यों मिस्टर इंडिया, ये हमारे श्रोता लिखते हैं. और हमने पूछा था आपसे कि इस वक्त कई सारे लोग शायद आप पसंद होंगे, जरूर भेजिएगा. मौसी जी, क्या मैं ये रिश्ता पक्का समझा, ये हमारे श्रोता कह रहे हैं. और इसके साथ ही हमारे श्रोता लिखते हैं कि असरा का डायलॉग अंग्रेजों के जमाने के डिलर हैं क्या आप, सही बात है. शंभु का दिमाग दोधारी तलवार है, प्रेम चोपड़ा का ये डायलॉग उन्हें बड़ा पसंद है. एक हाथ का पंजा का हुआ है, उसके ऊपर धातु का ग्लव यानी कवच पहना हुआ है. और श्रोता लिखते हैं, यूं तो हमें बोलने की आदत तो है नहीं, चल बसंती ये आजनों की इज्जत सवाल है, हम अंग्रेजों के जमाने डीलर हैं ही. और हमारे श्रोता ने बहुत सारी चीजें लिखी है. ठाकुर ये हाथ हो दे दे, नहीं ये डायलॉग थोड़ा आगे, ठाकुर हमका ये हाथ दे दे, क्या था सही डायलॉग आप जरा बताइएगा. हमारे श्रोता लिखते हैं मरते दम तक साथ चलना है, चाहे दुनिया की उधर हो, ये गीत के साथ बोला आपने लिखा है. पार्टनर बोल दिया है तो देख लेंगे, ये मेरा फ्रेट है, इतना बढ़िया लॉग है ना. तुम क्या लाए धोलिया, ये मुट्ठी भर ज्वार, बाकी कितने लक्की के बरातियों के लिए रख छोड़ा है. हमारे शो दिखते हैं कि पुष्पा एटर्स मुगे खुश हुआ बड़ा पसंद है. हमारे एक और शो ने बड़ा चढ़ा दिया, मेरा नाम सुरमा बोली ऐसे ही नहीं है.

महत्त्वाचा उद्देश आहे. मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी काही विशिष्ट कोट्याकरता अपवाद असून केवळ त्यासाठी साखरेची निर्यात केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे सदा प्रत्यक्ष निर्यात प्रकृत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे. मृह आणि जलसंधारण विभागाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करायला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली असून राज्याच्या 8,767 पदांना मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. मृह आणि जलसंधारण विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेची फेररचनाही होणार आहे. वैद्यकीय संस्थेच्या इमारतीसाठी विकास शुल्कमध्ये 50% सवलत देण्यास मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. तसंच पुणे महानगरपालिकेच्या पुणे नदी पुनरुज्जीवन प्रकल्पातल्या मुळामुठा नदीच्या विकासासाठी 3 शासकीय जमिनी हस्तांतरित करण्याचा निर्णय आज झाला. संत्री आयात शुल्क परतावा योजना रद्द करणं, पाणंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ आणि गाळ मिश्रित वाहतूक काढण्याच्या सुधारित धोरणाला मंजुरी, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग अधिनियम 2025 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता, नाशिक जिल्ह्यातल्या अंबोली वेळजे प्रवाही वळण योजना प्रकल्पासाठी 49.26 लाख रुपयांच्या तरतुदीस मान्यता, नाशिक

गीता कुसुमाग्रज प्रतिष्ठान संस्थेला दरवर्षी 10 लाख रुपये अनुदान देणे आदी निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले. राज्यातल्या वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी त्या 1 जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवणं अनिवार्य असून त्यासाठी राज्य सरकारनं वाहनधारकांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या नियमाचं उल्लंघन केल्यास 1000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशानं राज्य सरकारनं 1 एप्रिल 2019 नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पीठ बसवणं अनिवार्य केला आहे. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून पाम तेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला शासकीय उपहारगृह अंगणवाडी रुग्णालयं आणि वसतिगृहांमध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. यासाठी मेनूतही बदल केला जाणार आहे. काटसर आणि इंधन बचतीसाठी सरकारनं काल प्रसिद्ध केलेल्या परिपत्रात हे आदेश नमूद केले आहेत. कोणत्याही कारणांसाठी बाईक रॅली वाहनांच्या मिरवणुका पोलिसांनी परवानगी देऊ नये असे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये रेस्टॉरंट आणि हॉटेलांमध्ये पीएचा वापर बंधन केला आहे. तसंच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतल्या वार नोंद काढण्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत. गैरशेत वापरासाठी युरियाचा गैरवापर रोखण्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत. खतांचा तर्कसंगत वापर करण्यासाठी कृषी विभागानं माती परीक्षणाची मोहीम राबवावी असंही या परिपत्रकात नमूद आहे. शासकीय जाहिरातींसाठी अनावश्यक खर्च टाळावा. तसंच सजावटी दिवे फ्लेक्स बॅनर यांचा कमीत कमी वापर करावा. डिजिटल फ्लेक्ससाठी जनरेटर वापरू नये असंही सरकारनं म्हटलं आहे. सर्व प्रशासक विभागांनी 6 महिन्यांसाठी सल्लागारांची नियुक्ती करू नये असे निर्देशही या परिपत्रात नमूद आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एक स्वागत. राज्य विधान परिषदेवर निवडून आल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी झाला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यात शिवसेनेच्या डॉक्टर नील गोऱ्हे, बच्चू कडू तसंच भाजपाच्या डॉक्टर प्रज्ञा सातव, प्रमोद जठार, माधव नाईक, सुनील कजतकर, विवेक कोळे आणि संजय भेडे यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिशान सिद्दीकी यांनी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. राज्यात मतदार याच्या SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार राज्य 30 जून ते 29 जुलै दरम्यान VLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघर भेटी देऊन मतदानाची पडताळणी करतील. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील. या हरकतींवर 3 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 1 ऑक्टोबरपर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील. राज्यात सध्या 9,86,64,413 मतदारांची नोंद आहे. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून VD सेशन यांचं नाव निश्चित झालं आहे. काँग्रेसनं आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीपास मुन्शी, मुकुल वासनिक, अजय माकन यांनी सतीशन यांच्या नावाची घोषणा केली. कोची जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले सतीशन 2001 मध्ये पूर मतदारसंघातून केरळच्या विधानसभेवर आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते. 2021 मध्ये विधानसभा निवडणूक काँग्रेस प्रणित UDFच्या पराभवानंतर सतीशन यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती. IPL क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्या लढत होणार आहे. हा सामना हिमाचल प्रदेशातल्या धर्मशाला इथं सकाळी 7:30 वाजता होणार आहे. बँकॉकमध्ये होत असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत

भारताच्या पी व्ही सिंधू हिनं महिला एकेरी तर लक्ष्य सेन आणि किदंबी श्रीकांत यानं पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. मिश्र फेरीत मात्र भारताच्या अशित अमृत आणि ध्रुव तन्या या दोन्ही जोडांना पराभवाचा सामना करावा लागला. उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये गेल्या 24 तासात 89 जणांचा मृत्यू झाला आहे तर 53 पेक्षा जास्त जखमी झाले आहेत. हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे राज्यभरात धुळीचं वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. धुळीचं वादळ आणि गारपिटीमुळे भिंत उसळणं, झाड किंवा विद्युत खांब अंगावर पडून लोक मृत्यूमुखी पडले. राज्याच्या काही भागात उंची काही आहे तर काही ठिकाणी पाऊस पडते. लातूर जिल्ह्यात आज पुन्हा एकदा अवकाळी पावसानं हजेरी लावली. काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. शहरातही मध्यरात्रीनंतर हलक्या पावसाच्या सरी बसल्यानं वातावरणात गारवा आला. मात्र या अवकाळी पावसाचा फटका आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. काही ठिकाणी फळ मोठ्या प्रमाणात झाल्यानं आर्थिक नुकसानाची भीती व्यक्त होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात काल संध्याकाळी विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. रात्री पावसाच्या सरी बरसत होत्या. हवामान. मुंबई आणि रायगड, पालघर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसह मराठवाड्यात पुढचे 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे, नाशिक, अहिल्यानगर, जळगाव इथं आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे तर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ भावानं बंदी. पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयात गाळ आणि गाळमिश्रित वाळू काढण्याच्या सुधार धोरणाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. आयात केल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी पामतेल तसंच सोयाबीन तेलऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापरा राज्य सरकारचं प्राधान्य. राज्य विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ. आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

ਨਲ ਬਿਨ ਬਤ ਪਾਣੀ ਜਲ ਬਿਨ ਤਰਪਤ ਮੱਛੀ ਦੀ ਜੇ ਤੇ ਨਲ ਬਿਨ ਤਰਪਤ

0: 103 मेगाहर्ट्झ एफएम ध्वनी लहरींवर आकाशवाणीचे हे चंद्रपूर केंद्र आहे. संध्याकाळचे ठीक 5 वाजले आहेत. जितेंद्र घोडके सराफ पुणे ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम सहक्षेपित करत आहोत.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत होईलच असे.
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रियंका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यात सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर सिंपळदास सीताराम घोडे हे नाव तुमच्या परिचयाचं असेच. यंदा या पिढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पिढीचे 5 पिढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
3: नमस्कार
2: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊ, ते म्हणजे श्री गजानंत लक्ष्मी मठ. ही केरळ असल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पिढीशी कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगा?
3: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना ज्या अंगठीची माहिती जवळपास 5 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळेल. ही श्री गजलक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मली शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास शास्त्र भारत कुठेही मला माहित नाही. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक जन आमच्या घराकडनं दिलेलं आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्रिक गुण आहे.
2: अच्छा मग दादा, या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती द्याल का?
3: हो नक्कीच, कारण माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार की का ही अंगठी करायची. प्रथम लक्षात, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. ही गजानन लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक लाभ यासाठीच फक्त ही अंगकरण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1:45 हा अंगठी धारण करण्याचा मुद्दा असतो. तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटा सिद्धी कशा पद्धतीने करायचं तुमचा तुम्ही घरी याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी यंत्र देत असतो. अगदी 5 मिनिटं आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करा, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी तुमची तुम्ही धारण करायची घरच्या. त्याच्यापासून अंगठी जात्राला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगचा कुठली ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी धारण केली तरी काही फरक पडत नाही. श्री गजानंत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती, धनवृद्धी, आर्थिक व्यवसाय वाढ, प्रगती यासाठी.
2: बरं, पण मग दादा, ही अंगठी लक्ष्मीजनाच्या अमावस्येला धारायची पद्धत आहे. आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
3: मी म्हणता अमावस्या चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
2: दीपावली.
3: दीपावली. दीपावली 5 दिवसांमधला सगळ्यात महत्व दिवस कुठला आहे?
2: अर्धच लक्ष्मी पूजन.
3: कुठल्या दिवशी येतं?
2: अमावस्येला.
3: अमावस्या असं कशी असू शकते? तर अमावस्येला तुम्ही घरी काय करता? संपूर्ण साफ करून घेता.
2: बरोबर आहे.
3: तुमच्याकडे लहान बाळ असेल तशी दृष्ट काढता. घरी जळमट काढता. म्हणजे काय? तर तुम्ही घरात निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता. त्यास कुठला दिवस निवडलाय?
2: अमावस्येचा.
3: तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती. मी माझ्या परीनं त्या दूर

0: ऐसा प्रेयर करे.
1: मग दादा श्री गजाला मी अंगठी बद्दल अजून विस्ताराने सांगा.
0: जास्त विस्ताराने याबद्दल सांगू शकणार नाही मेयर.
1: का?
0: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
1: अच्छा.
0: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
1: मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियत का?
0: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही. अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद होतात की मला सोन्याची हवी तुम्ही देत नाही. तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब, रथ म्हणजे चांदी. हल्ली आम्ही नवीन पंचधातू मध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही पडते. त्याच्यासाठी आम्ही पंचधातू मध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही. त्याच्यामध्ये अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ सर्वात महत्वाचा. हा पुढच्या वर्षी म्हणा तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता. आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी नंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच. पण त्यांचा उत्कर्ष बनून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 नाही नव्याने ही खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारणली तर चालता?
0: हा आडमार विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा लक्षात ठेव, तेच विचारायचं आहे ना. मंथली प्रॉब्लेम्स किंवा लेडीज प्रॉब्लेम्स, बरोबर ना?
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग नैसर्गिक आहे का? नाही
1: आहे.
0: मगाशीच सांगेन मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिटलेले. आता हे नैसर्ग आहे.
1: बरोबर.
0: जन्माने दिलेले
1: हो.
0: ज्या लेडीज हा प्रॉब्लेम येत त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का? याच अर्थ मास धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, माझ्या पिढीपर्यंत जेव्हा आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. कारण गणपती असून आम्ही अंगठीला सुरुवात करायचो. त्याच्यानंतरची एवढी छंद प्रमाणात मागणी वाढली की 2 महिने 4 महिने 6 महिने कॅन यू बिलीव्ह या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून सगळं अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे. पण लक्षात ठेवा लवकर अंगठीतली त्याच्यानंतर मला पाडवा अक्षतिया पुष्यामृत दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही, या अंगठी धारण करण्याचा दिवस विशेष सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे श्री पूजनाची अमावस्या. फक्त त्याला होणार गर्दी आणि टाळण्यासाठी मी लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोय, ही अंगठी प्रथम लक्षात घ्या, अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरून एखाद्या कस्टमरने मला अंगठी ऑर्डर दिली, त्याला त्यांच्या माप लागला, आमच्या नंबरवर फोन आपण केला तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने आम्हाला माप द्या.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची तांब्याची धातूची व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाइड करायचं त्यांच्या पोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवतील. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपल्यासनी तर त्यांना ती रिसीट आणि व्हॉट्सअप करावी, म्हणजे रिसीट पाहून ती आम्ही त्यांच्या हस्ते आतापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारत कोठी आम्ही ती कुरिअर करू शकतो.
1: अरे वा, आता श्री गजानंत लक्ष्मी अंगठीच्या किमती धारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या कितीला अर्थ नाहीये, अग्नगण्य किमतीची. त्याच्यामुळे वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: त्यामुळे
0: साधारण 6-8 हजार रुपये सुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची 2 लाईनची 3 लाईन कुठल्या धातूमध्ये त्याच्यावर त्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आज विदेशात लोकांना जर अंगठी हवी

0: असेल तर करता येईल, म्हणजे ही आधी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल.
1: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का, युरोप किंवा युएस मध्ये येणारे लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला आहे, क्रिसमसच्या सुट्ट्या असतात, पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपली असती, हा ती आल्याचा मुहूर्त संपला असतो.
0: बरोबर,
1: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतो पण धारण द्यायची तुम्हाला पुढच्या वर्षी, पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना डिसेंबर मध्ये येणार.
0: बरोबर,
1: तेव्हा परत एक वर्ष पुढे घेऊन जा तुम्ही, पण आता देणं घाल. बरोबर, भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनच्या अमावस्येला विधीपूर्वक ती रण करावी.
0: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्रीजांत लक्ष्मी अंगठीची.
1: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून.
0: जितेंद्र घोडके सराफ, आमचा पत्ता बिझी लँड बिल्डिंग, कुमठेक रोड, चले बंधू गिल्लेन, सदाश पेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93-56-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-200-748. आमचे लँड नंबर्स 020-244-78-286 किंवा 020-244-80-135.
2: आकाशवाणीचं हे चंद्रप केंद्र आहे. श्रोते हो, आपण ऐकत होतात जितेंद्र घोडके सराफ पुणे ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. हा कार्यक्रम आकाशवाणी चंद्रपूर केंद्रावरून प्रसिद्ध करण्यात आला. श्रोते हो, आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहकृत करीत आहोत.

नमस्कार मित्रांनो, नागपूर आकाशवाणी केंद्रा निर्मित असलेल्या युव आणि कार्यक्रमात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, इतिहास हा भविष्याचा आरसा असतो म्हणतात. या आरशकडे आपल्या नजरेने पाहू त्याप्रमाणे आपल्याला प्रतिमा मिळत असते. खतर इतिहासात मिळणाऱ्या प्रेरणा या वर्तमानातील परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आणि भविष्यात वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरत. पण इतिहासात डोकावून बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की अनेक इतिहासवीरांनी प्रचंड मोठा प्रेरणादायी इतिहास निर्माण केलाय. आणि त्यातीलच एक इतिहासवीर म्हणजे धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज. मित्रांनो, आज 14 मे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती. दिनांक 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचं बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळालं. त्यामुळे राजकारणातील बडकावे त्यांनी भराभर आत्मसात केले. ते अत्यंत देखणे आणि शूर. मुघल दरबारातील घडामोडी राजकारण शमराजांना लहान वयात कळल्या तर त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने छत्रपती शिवाजी महाराजांनी 9 वर्षांच्या शंभूराजांना आग्रा भेटल्या वेळी वर नेलं होत. हळूहळू शंभूराजे राजकारणातील 12वे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज होत गेले. 16 जानेवारी 1681 साली छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि 1682 साली औरंगजेबाने राज्यावर हल्ला केला. औरंगजेबाचं सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजी राजांपेक्षा जास्त होतं, परंतु संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एक हाताने झुंज दिली. मित्रांनो, संभाजी महाराज हे धाडसी आणि हजर जबाबी. राजकीय धोरण, आर्थिक धोरण, प्रजाही दक्षता या सगळ्या बाबींमध्ये आपल्या अद्वितीय अशा वडिलांचा आदर्श त्यांच्या डोळ्यांसमोर होता हे आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे त्यांच्या धार्मिक धोरणांवरही छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठसा उमटलेला आढळतो. अशा या थोर, धाडसी, चूर चव्याचं म्हणजेच आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचं 11 मार्च 1689 रोजी दुःखद निधन झालं. तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या जयंती निमित्त नागपूर आकाशवाणीतर्फे त्रिवार नमन.

0: पुराकाश केंद्राची निर्मिती असलेल्या रहिवासी आणि कार्यक्रमात मित्रांनो आता वेळ झाली आहे मालिकांचे वळण्याची. सुरुवात ऐकूया ताज्या घडामोडींचा आढावा घेणारी वेळ विश्वाची मालिक सन्मय अडावतकर ह्या आपल्या मैत्रिणीसोबत.
1: काही दिशांनी नजर ठेवूनही आलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संगतीला सुधुर गीतांच्या. मग चला घेऊया
2: नमस्कार मंडळी. वे विश्वाचा या मालेत मी समती अडावकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करे. चला मग विश्वाचा आवाज करूया आणि जाणून घेऊया नुकत्याच झालेल्या जगभरातील घडामोडी. मित्रांनो, भारतीय हवाई दल IAF आणि DRDOने 7 आणि 8 मे 2020 रोजी ओडिशाच्या किनारपट्टीजवळ टॅक्टिकल ऍडव्हान्स रेंज ऑगमेंटेशन तारा या ग्लाइड वेपनची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. तारा हे एक स्वदेशी किफायतशीर मॉड्युलर किट आहे जे पारंपरिक अनगाइडेड बॉम्बचे रूपांतर उच्च अचूकतेच्या प्रिसिजन गाइडेड दारुळात करत. ही प्रणाली संहारकता वाढवते ज्यामुळे विमानांना शत्रूच्या हवाई संरक्षण प्रणालींना चुकून लांब अंतरावरून बॉम्ब टाकता येतात. यानंतर SpaceX 7 मे 2020 रोजी दक्षिण टेक्सास मधील स्टार बेसिथे VIRGIN-3 अर्थात V3 सुपर हेवी बूस्टर 19 ची 33 इंजिनांची संपूर्ण कालावधी स्टॅटिक फायर चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली, जी संभवतः मे महिन्याच्या मध्यात प्रक्षेपित होणाऱ्या आगामी Flight 12 साठी एक महत्वपूर्ण टप्पा आहे. या V3 बूस्टर मध्ये वाढीव शक्तीसाठी सुधारित रॅप्टर इंजिने आहेत आणि चाचण्यांनी त्याच्या उड्डाणासाठी सज्जतेची पुष्टी केली आहे. यापुढे सर डेव्हिड अटनबरो, एक सुप्रसिद्ध ब्रिटिश प्रसारक आणि निसर्गतज्ञ यांनी 8 मे 2026 रोजी त्यांचा 100वा वाढदिवस साजरा केला. BBC मध्ये 7 दशकांपेक्षा जास्त काळ पसलेल्या त्यांच्या कारकिर्दीत ते निसर्गाच्या जगासाठी जागतिक आवाज बनले आहेत. उत्सुक वन्यजीव प्रस्तुतकारापासून ते हवामान कृतीचे एक प्रभावी पुरस्कार होण्यापर्यंत त्यांचा प्रवास राहिला आहे. मित्रांनो, मे महिन्यातला दुसरा रविवार अर्थात 10 मे रोजी जगभरात मदर डे उत्साह साजरा केला गेला. तर मंडळी, पूर्ण विवाचा वेळ घेऊन आपण जाणून घेतले आहेत नुकत्याच घडलेल्या काही घडामोडी. हा भेटूयात वेदविषयाच्या पुढच्या मालेत. तोपर्यंत मी सन्मती अडावतकर आपली राह घेते. नमस्कार.

0: आताचा संमती अडातकर ह्या आपल्या मैत्रिणीसोबत ताज्या घडामोडींचा आढावा घेणारी विश्वाचा हे मालिका ऐकलीत. आता ऐकू वेगळ्या आटा या मालिके अंतर्गत अंकिता भोरकर या मैत्रिणीने घेतली मुलाखत.
1: हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो, मी तुम्ही रेडिओ मैत्रीण अंकिता खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आज आपण एका अशा विषयाला घेऊन आलो आहोत जो तुमच्या जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच लावून टाकेल. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही हस्ताक्षर शैली म्हणजेच आप हँड रायटिंग केल फक्त कागदाचे काही शब्द नसून तिचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि स्वभाव सांगणार एक आरसा आहे. हो, मी अगदी खरं बोलतेय बरं का. आज आपल्या सोबत आहे या क्षेत्रातील तज्ञ ग्राफोलॉजिस्ट श्री सतीश चौधरी सर. आपल्याला आपल्या हस्ताक्षरातील दडलेले रहस्य उघडणार आहे. सर, तुमचं खूप मनापासून स्वागत.
2: धन्यवाद मॅडम.
1: सर, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की ग्राफोलॉजी म्हणजे नक्की काय.
2: ग्राफोलॉजी म्हणजे टू ग्राफ म्हणजे लिहिणे, लॉजी म्हणजे त्याचा अभ्यास. म्हणजे आपण जे लिहितो त्या जनरेटिंग आहे, आपण त्याचा अभ्यास करतो त्याला ग्राफोलॉजी म्हणतात. त्यातनं आपण व्यक्तिमत्व व्यक्तित्व त्यांचा स्वभाव त्यांच्या सवयी या सगळ्या आपण त्यातनं पाहू शकतो.
1: ग्राफोलॉजी मधून आपला स्वभाव कळतो असं म्हणायला हरकत नाही.
2: हरकत नाही, पण
1: असं म्हणतात स्वभावाला औषध नसतं.
2: नाही, बरोबर मॅडम. असं आहे की ग्राफोलॉजी ही थॉट प्रोसेस आहे. म्हणजे आपण विचार करू, जसं आपल्याला एखाद्या वेळा राग आला असेल आणि तुम्हाला मी लिहायला सांगितलं, तुमचं लिहिताना तुमचं प्रेशर वाढेल किंवा प्रेशर एवढं वाढेल ते रागा सुद्धा फाटून जाईल.
1: अगदी
2: बरं. प्रेशर वाढेल तुमचं लिहिण्याचं, तर त्यातनं मला कळतं की हा माणूस थोडा स्वभावाचा आहे किंवा प्रेशर कमी असेल समजतो की हा मवाळाचा माणूस आहे. तर प्रेशरून सुद्धा माणसं व्यक्तिमत्व तुम्हाला कळतं. असे अनेक पैलू आहेत, एकच पैलू नाहीये. ओव्हरऑल जर पाहिलं पण अल्फाबेट सबफाबेट याच्यात काही ना काही लपलेलं आहे.
1: पण अल्फाबेट जसं तुम्हाला ते मोठे फाबेट्स असतात आणि स्मॉल अल्फाबेट्स असतात, त्यावर पण अवलंबून असतं का.
2: कसं आहे, आपण जेव्हा रायटिंग करतो किंवा इंग्लिश तर आपण स्मॉल लेटर्स करतो. आता याच्यामध्ये कसं एक पेज कन्सेप्ट आहे, त्याच्यात अपर झोन, मिडल झोन, लोअर झोन. ठीक आहे, जी जे आय झेड पी हे जे आहेत मिडल आणि लोअरचे आहेत. ठीक आहे, ए मिडल आणि अपरचं आहे. तर नॉर्मली आपण कॅपिटल वापरतच नाही त्यांना, फक्त जेव्हा मून वगैरे आलं त्यावेळेला आपण कॅपिटल घेतो आपण. अदरवाइज आपली डेली जी एनजी असते ती म्हणजे स्मॉल लेटर्स. स्मॉल लेटर्स वरूनच आपण पाहत असतो यांचे व्यक्तित्व काय आहे.
1: कोणी कोणी लिहिताना असं डाव्या बाजूला लिहितात कि कोणी कोणी उजव्या बाजूला सँट झालं लिहितात, कोणी कर्स्यून लिहायचं असेल तरी सरळ लिहितात, तर त्याचा पण प्रभाव.
2: वा, प्रश्न नाही. कसं असतं की पेज कन्सेप्ट मध्ये समजा आपण घेतलं एक, त्या पेज मध्ये मास असतो, चार बाजूने वरचा मास, खालचा मास, लेफ्ट राईट दोन्हीकडचा. आता लिहित असताना समजा एखादा लेखक ज्याला जो लिहितो आपण त्याला, जर तो खूप

0: डावीकडे लिहित असेल तर तो रूटची बँड आहे जे तो कुठेही बाहेर गेला नोकरीमित्ताने परिचय गेला तर तो आपल्या इंडियामध्ये येऊन घर माझं गाव असेल तर माझी आई माझी आजीजोबा माझी बहीण भाऊ हेच बघितलं समजा हा राईट मी लिहिणारा असला तर त्या ठिकाणी हा फ्युचरिस्टिक असतो त्याला नवीन क्षेत्रामध्ये त्याला काहीतरी कामगिरी करण्याची इच्छा असते आणि वरतून म्हणजे वरचा जो समाज खालचा समाज जडपासून खालपर्यंत लिहित असेल तसा माणूस काळपासून संध्याकाळ बिझी असतो याचे काम सक्सेसफुल होतील याची गॅरंटी नाही कारण याला नियम नाही आहेत हा नियम पाळत नाही आहे नियम पाळणं आवश्यक आहे त्यांना सुद्धा तसे नियम आहेत की कशाबद्दल लिहिले पाहिजे आणि कसं आहे की आपल्या अल्फाबेट शिकवलं तसं आपण लिहित नाही प्रत्येक अल्फाबेट वेगवेगळे आहेत आता अल्फाबेट घेऊन सांगतो उदाहरण मी तर मी अल्फाबेट ए काढला त्याला स्टार्ट स्ट्रोक आहे ठीक आहे एखादा अल्फाबेट घेतला मी हे नॉर्मली घेतो प्रत्येक याच्यामध्ये इंटरनल स्ट्रक्चर डिस्टर्ब झाला असेल तर असे लोक जे आहेत त्यांचा इंटरस्ट्रक्चर लेफ्ट डिस्टर्ब आहेत तर असे लोक महिलांविषयी म्हणजे अबाउट अपोजिट सेक्स ते चिडखोर असतात ठीक आहे आणि ज्यांचं राईट लूप आला असेल तर असे लोक विषयी म्हणजे हेटफुल असतात तर त्याच्यामध्ये हार्ट आढळतो आता या एमध्ये आपल्याला एकच नाही कसं की रेफरन्स मध्ये आपल्याला सांगतात की कुठे गायला आपल्या ओव्हर आपण रायटिंग बघत असतो आता तुम्ही ओपन ए म्हणत किंवा ओपन ओ म्हटला किंवा ओपन जी म्हटला असे बरेचसे लेटर्स ओपतात त्याचे वेगवेगळे अर्थ होतात आणि याशिवाय तुमचं जे रायटिंग असतं तुम्ही अल्फाबेट लिहित असतात तर त्यावेळेला तुमचं अँग्युलर रायटिंग जर तुम्ही सल गाडल्या असाल किंवा आर्केड असे तीन प्रकार त्याचे प्रकार आहेत तर जो अँग्युलर रायटिंग करतो तो नॉर्मली तापट व्हायचा असतो पण इन द सेन्स चिडका आहे रागीट असं नाही त्याला परफेक्शन असतं असं म्हणायला हरकत नाही ठीक आणि हा डिसिप्लिन असतो जे लोक गायन देतात म्हणजे फुलांची मर्जी असते तसं जर लिहित असतात तर हे लोक मवाळ असतात या लोकांना कोणी युज करू शकत म्हणजे युन थ्रो यांचा जाऊ शकतो दुसरी अशा लोकांनी सजेस्ट करतात व्यवसाय करू नये व्यवसाय जर केलं त्यांची फसवणूक होण्याची चान्सेस जास्ती असतात
1: पण हे मग भावना समजून येतात असं म्हणायला हरकत नाही सिग्नेचर ही जी असते ही आपलं भविष्य घडवते असं म्हणतात तर सिग्नेचर कशी असायला हवी
0: आता कसं आहे सिग्नेचर मध्ये चार आस्पेक्ट तुम्ही तुमची आई तुमचे वडील आणि तुमचा समाज हे सगळे त्यात कव्हर पाहिजे आता बसे सिग्नेचर ज्या फॅन्सी घेतल्यात मी म्हणजे माझ्याकडे जेवढे येतात आणि ते अगदी छान अगदी इतक्या तावानी करतात सिग्नेचर ती म्हणतो की मी सिग्नेचर बेस्ट आहे आणि त्यात व्हेरिएशन येत असतं म्हणजे एकच सिग्नेचर म्हणजे राहत नाही दोन तीन चार सिग्नेचर त्यांच्या होऊन जातात थ्रोटच्या त्या स्पॅन मध्ये तर मी त्यांना सांगतो की तुमचं जे तुम्ही हे जे सिग्नेचर जे करता ते करत असताना तुमचं अल्फाब जे आहे ते क्लिअरली आलं पाहिजे आणि पहिला पर्सनल प्रोनाऊन आय हा केवळ मोठा निघाला म्हणजे तुमचं जे नाव असेल जर माझं नाव सती तर माझा एस मी मोठा काढला आणि बाकीचे अक्षर जे आहे त्या तुलनेमध्ये 50% किंवा त्या लहान काढले पाहिजे हे जर महत्वाचं आहे दुसरी गोष्ट अंडरस्कोर द्यावा की देऊ नये हे डिपेंड्स अपॉन युअर हँड रायटिंग तुमचं हँड रायटिंग कसं आहे त्यावर डिपेंड करते आणि डॉट्स ते डॉट्स मध्ये द्यावेत आणि कशा करतात त्याला पण मी आहे हा एक वेगळा विषय आहे
1: अच्छा सिग्नेचर करताना काही ऑर्बिट्स खाली येतात काही वर येतात मग ते कळल्या जातात आपण लाईन काढतो तर ते योग्य आहे
0: नाही तुमची सिकट व्हायलाच नको आणि सिग्नेचर तुमचा बखाड असेल तर सुसाइडल टेंडन्सी पण राहू शकेल डिपेंड त्यांनी कशी केली आहे ती आणि काही लोक सिग्नेचर करून खाली सोडतात ती मागे रेंज पुन्हा पुढे येतात तसं करू नये
1: पण मग सर या सगळ्यातनं जर कोणाचं चुकलं असेल काय तर त्याला त्यातनं बाहेर निघता येतं का
0: हो का निघतात जर तुम्ही ग्रॅफोथेरपी केली कसं आहे म्हणजे की 21 डेज 40 डेज आणि 90 डेज प्रॅक्टिस करते 21 डेज जे आहे ते कशा करताय की मला ती दवाई व्हावी ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्या थॉट प्रोसेस मध्ये गेलं पाहिजे कारण हा कसं की कॉन्शियस माइंड कॉन्शियस माइंड हा विषय जो आधारित आहे मेन जे आहे ते सबकॉन्शियस माइंड आहे जे आता आपण कॉन्शियस आपल्याला माहिती आहे पण सबकॉन्शियस माइंड 24 तास तुमचं जीवन तसं श्वास घेत पापणी होतो हे जे प्रकार आहे हे सबकॉन्शियस माइंड होतं जाणवत पण नाहीये सबकॉन्शियस माइंड वर हा विषय जो तो आधारित आहे तर थॉट प्रोसेस ठीक आहे आम्ही जेव्हा रायटिंग बघतो तर आम्हाला ते नव्हतं की हा कुठल्या कॅटेगरी येणार आहे आणि जे ट्रेट आहे ते काय काय इतके बिघडतात फॉर रायटिंग समजा झिगझॅग येतील क्रूज फॉर्म होत असतील म्हणजे कॉनकेव्ह किंवा कॉन्व्हेक्स कर्व फॉर्म असतील ज्यांचे असे येतात म्हणजे कॉन्व्हेक्स म्हणून पण सध्या म्हणजे भाग उथळ असं आपण जर बघितलं तरी व्यक्ती कुठं काम करत असताना कुठलंही काम करायला दिलं की चुबील तू बरं जा तर जोपर्यंत जेट येत नाही तोपर्यंत बिघणार नाही त्याकरता तो लाख शिव्या खाऊन घेईल त्यांच्या बोलणे ऐकून घेईल पण तरी तो पण याची खात अशी आहे की हा जाऊन तो वेळेत काम करेल वादळ उद्या पाऊस उद्या की उद्या काम ते पूर्ण करेल पण हा जर कॉन्स असेल तर हा माणूस काम करणारच कॉन्क्युज असेल तिथे हे चालतं माणूस काम करेल म्हणजे तुम्हाला पण आपली मुलं ओळखायची आहेत आपले बिट्स ओळखायचे आहेत स्त्रिया नवऱ्यांना ओळखायचं आहे तर त्याच्याकडे शास्त्र चांगलं आहे नवऱ्याला

0: बघायची आहे त्याच्याकरता पण चांगले शास्त्र आहे. म्हणजे मी कसं एकमेकांना अचूक पाहू शकता आणि त्यातल्या उणीवा काय आहेत त्या पण काढू शकतो आणि ग्रॅफोथेरपी करून त्या पण सुधारू शकतो.
1: पण याच्यामुळे आजकाल आपण बरेच बघायला मिळतो की डिवोर्स केसेस वाढलेल्या आहेत. म्हणजे नातेसंबंध टिकणं फार कठीण झालेलं आहे.
0: बरोबर आहे.
1: या ग्रॅफोलॉजीचा या गोष्टींमध्ये पण उपयोग होऊ शकतो.
0: बिलकुल होऊ शकतो. आता बघा काय माहितीये का की ग्रॅफोलॉजी हा सुद्धा एक अँग आहे. आता हळूहळू समजतोय तर मी बरेच सांगतोय मी की तुम्ही इंटरेस्टिंग मॅच आहे. कसं असतं की तुम्हाला समजा स्लांटचा तुम्हाला म्हटलं होतं तुम्हाला हा अल्फाबेट ए सांगितला होता जो इन्फ्रास्ट्रक्चर समजा डिस्टर्ब असेल तर या ठिकाणी भांडणावरच तर हे जे वाद मोठे तर यातून तुम्हाला जाणवतील. पण समजा जर इंटरनल स्ट्रक्चर जास्त डिस्टर्ब झालं असेल या ठिकाणी तर हे वाद विकोपातात. त्याच्याकरता दुसरं ट्रेट असा आहे की रायटिंग करताना जर स्लंट म्हणतो आपण की लेफ्ट म्हणजे रायटिंग टू लेफ्ट स्ट्रेट राईट जर समजा एखाद्या दोघांपैकी किंवा फिमेलचं जर रायटिंग समजा स्लांट बिघडला असेल तर जमणारच नाही. कारण तरी ती रेषी मिळाली पाहिजे. हा जो स्कॅन आहे हा मिळायला पाहिजे एकमेकांना समजून घेण्याकरता. इथे ज्या ठिकाणी अँगल मिळत असेल त्या ठिकाणी त्यांचं कुठेतरी सुधारण्याची आवश्यकता आहे. जर समजा एखादा लेफ्टला आहे तर राईटला आहे तर त्यांच्या मध्ये डिफरंट चान्सेस जास्त असतात. मी पाहिले याचे जे या ठिकाणी चेक करतो तर त्याला जाणवतं की हे बघायला होतं. म्हणजे माझ्याकडे क्लायंट मी म्हणजे सांगतो आपटच नाही. मी म्हटलं तुम्ही राईट करा कुठे माझ्याकडे मी शाळेचं काम करतो माझ्या सप्लायचं काम माझं त्यावेळेला भंडारा शाळेचे प्रिन्सिपल डायरेक्टर सगळे आले होते. आले ते म्हणे आमच्याकडे पैसाच नाही सर म्हणे. आणि त्यांनी जेव्हा रायटिंग केलं मी त्यांना लगेच म्हटलं की म्हणजे पैसा नाही असं होऊ शकत. कसं काय म्हणून रायटिंग सांगते मला तर हे तर दिसतं मध्ये.
1: अच्छा
0: म्हणजे मी मनी जो आर्थिक स्थिती कशी हे पाहिजे असेल तुम्हाला ते ग्राफिक तुम्हाला काम करत कसं की अल्फाबेट वाय अल्फाबेट वाय चालचा लूप लूप काढत असताना तुम्ही लूप कसा काय यावर डिपेंड करतो इकॉनॉमी कशी आहे हा एक भाग झाला. ती मोठी असेल तर गेजेस किती कर्ज किच्यावरती ते पण आणि जी हे दोन अल्फाबेट असे आहेत कारण की ते लोअर झोनचे आहेत. लोअर झोन म्हणजे तुमची अपेक्षा असते की मी जीवनात काय करायचं आणि त्याकडून धडपडत असता आणि त्याकडून नाना विविध प्रकारे तुम्ही मार्ग निवडता पण ते मार्ग चांगले देईल असं काही मचं नाहीये तर ते तुमच्या डिंग तुम्ही काय काय
1: सर आता सगळ्या भावनेचा इमोशन्सचा सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला नातेसंबंधांचा पण विचार केला पण एखाद्या तरुणाला करिअर निश्चित करायचं असेल त्याच्या हँडरायटिंग वरून कळतं का की तो कुठे करिअर मध्ये जाऊ शकतो.
0: हो कसं असं की ज्यांची हँडरायटिंग कसं असतं आम्ही एक फॉन्ट ठरवलाय की कुठल्या एजला ते असं पाहिजे हँडरायटिंग. आज समजा एक हँडरायटिंग मोठा खूप मोठा आहे तर आसक्ती जो आहे तो नॉली जॉबच करतो. ठीक आहे. ज्यांची अक्षर बारीक असतात ते सायंटिस्ट म्हणजे तत्सम सेव होते लोक आणि जे रायटिंग असताना अप्पर झोन जर मोठं असेल तर ते इंटेलिजंट असतात जे डोक्याचे काम आहे म्हणजे डॉक्टर्स आर्किटेक्ट असे ते काम करतात. त्यांना इमेज करायचं आहे एखादी जा आहे आणि त्यांनी बिल्डिंग बांधायची ती त्या जागेमध्ये बेस्ट कशी करेल तर ते तो करू शकतो. म्हणजे त्यात की हा जो अप्पर झोन आहे अप्पर ज्याला वर्धन म्हणतो हा अजून मोठा पाहिजे लिहिताना. आता कसं आहे की आपलं ऑडिओ असल्यामुळे कळणार नाही म्हणजे श्रोतांना पण कळी होईल. जर तुम्ही गुगल केलं तर बरीशी माहिती आहे याविषयी आता काही नाही आहे. त्यात पण तुम्ही पाहू शकता अप्पर झोन म्हणजे काय मिडल झोन म्हणजे काय आणि लोअर झोन म्हणजे काय. लोअर झोनला अक्षर कसे असले पाहिजे मिडल झोन मध्ये अक्षर कसे असले पाहिजे अप्पर झोन अक्षर कसे काढावेत आपले अक्षर कसे आहेत आपण ते कसे ठेवत मग त्याच्यात कसं आहे की आमच्या काही सांगत आहे आम्ही सिद्धांतात तसं होतो आणि त्यानुसार दिलं तर नक्की तुमच्या तुम्हाला चांगलं एक कलाटणीच मिळेल चांगली बियॉन्ड युअर इमॅजिनेशन.
1: सर काही काही लोकांचे जेव्हा आपण अक्षर बघतो ते अक्षर इतके सुरेख असतात की आपल्याला ते बघूनच प्रसन्न वाटतं पण लोकांचे अक्षर असे असतात की काहीच कळत नाहीये असे असतं तर लोकांचा स्वभाव खूपच छान किंवा खूपच वाईट ठरू शकतो.
0: बघा अक्षर चांगले असणं खूप चांगले हे पण चांगलं नाहीये कारण एखादी गोष्ट खूप चांगली असतं पण चांगलं नसतं आणि एखादी अक्षर खराब होऊन खराब असतो असं असतं.
1: बरोबर.
0: ठीक आहे. आता तो लिहितो कसं आहे जर समजा तुम्हाला लिहिताना जाणवतो हे अक्षर घाट आहेत म्हणजे जो रायटिंग जो झाला आहे किंवा त्यांना असा क्राईम पण हातामध्ये असं जाणवलं तर समजायचं की हा भित्रट आहे घाट आहे. किती हिंमत जात असेल तरी पण तो आत पूर्ण पोखरलेला की त्याला तीन तो पूर्ण पोखरले तो तर ते तुमच्या हँडिंग जाणवत होते. जर ते अक्षर समजा एक साधारण 3-4 mm असतील तर ते ऍव्हरेज असतात त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रॅफोथेरपी करून तुम्ही ते सुधारता ते म्हणजे त्याला जे करायचं असेल ज्या माझ्याकडे काही लोक त्यांच्या आजकाल कसं आहे की JEE जास्ती फर सगळ्यांचा आता मुलं नीट करू शकत नाही त्यांना सुद्धा आवडेल जबरदस्तीने किंवा मग त्यांनी

0: म्हणून करावं म्हणून टाकतात असे अनुभव आहेत. ते त्यांचं हँडल करतो कारण मी फॉर्म भरतो ज्यावेळेसकडनं तर तेव्हा मला लगेच कळतं करणार आहे की नाही.
1: अच्छा
0: ठीक आहे. आता आपल्याला त्यांना माहित नाही काही वडिलांचं प्रेम असतं. तसंच तुम्हाला मी पुन्हा एक सांगेन जसं अल्फाबेट आर आहे आर काढत पण काढला असेल पक्ष्यासारखा ज्याला खालतून घाला आहे. आता हा जो आहे याची गुड क्वालिटी आहे आणि पण याचं जे एक्सेप्ट आहे समाजामध्ये ऍव्हरेज म्हणजे खूप असेलच असं काही गरज नाहीये. दुसरा आपण आर काढल्यासारखाच पण त्याचं लूप परमिशन आहे ते लूप छोटायचं असे जे आहे जे शिकवलं तो करणार म्हणजे कशा करता की फक्त परिपास झालं पाहिजे.

0: त्रयामध्ये क्रिएटिव्ह नसते.
1: अच्छा, ठीक आहे.
0: आणि आर जर त्याला काय म्हणता येईल की हा आर काढला तर ज्याला आपण एक अँगल करतो
1: लूप,
0: दोन लूप म्हणण्यापेक्षा आपल्याला दोन हाफ सर्कल जेतो आपण, दोन म्हणजे आर वरती लेंथ श्री करून तसं करताना जर दोन सर्कल काढले, ठीक आहे, आता रोटांना कळेल काय सांगतोय. एक रेष आपण श्रीकाजी काढतो तीच खालती हाफ सर्कल आणि परत एक हाफ सर्कल काय आपण जर अँगल फॉर्म झाला, अँगल फॉर्म झाला असे जर लोक असतात ते लोक सोशल असतात संबंधामध्ये, त्या ठिकाणी अँगल फॉर्म झालेला नाही आहे, ज्यांच्यामध्ये अँगल फॉर्म झाला तर ते लोक इतके असतात. आणि हे कसं की क्रिटिसाइज करतात मग असे आर काढणार, जर तुमचा स्टुडंट असेल तर त्यांनी दुसरा आर काढावा म्हणजे पक्षासारखा पण लूप लहान आहे असं आर काढावा.
1: सर आता जाता आमच्या तरुण मंडळीला तू काय संदेश द्याल?
0: मला हे सांगा वाटेल की ग्रॅफोलॉजी हा जो विषय हा प्रत्येकी शिकण्याचा प्रयत्न करावा सगळ्यात पहिले. एवढ्या करता आताचं जग फार फास्ट चाललं आहे आणि आता जे कुठे आता नोकरी करणार जे कोणी तुम्हाला नोकरी ठेवणार म्हणजे एम्पी आणि एम्प्लॉयर त्या ठिकाणी तुम्ही स्किल्ड असायला पाहिजे. स्किल डेव्हलप नाही करता तर तुमचं रेटिंग हे मला महत्वपूर्ण राहणार आहे आणि अँगल जीवनामध्ये आहेच याची जाणीव तुम्ही ती काव. आणि जर समजा तुम्हाला हे शिकायचं तर नागपुरात माझी संस्था आहे, तुम्ही शिकू शकता. आणि कुठे जर तुम्हाला याचं वर्कशॉप असेल तर आम्ही फ्रीली अवेलेबल करतो ते. एवढ्या टक्के याचा प्रचार आणि प्रसार व्हावा त्यापर्यंत हे ऑडिओ व्हिडिओ यांनी पोहोचावं माझी मनस्वी इच्छा आहे.
1: नक्कीच. तर मित्रांनो, आज आपण ग्रॅफोलॉजीच्या माध्यमातून आपल्या हस्ताक्षरातील किती गोष्टी जाणून घेतल्या. सर वेळात वेळ काढून आलात आणि आम्हाला खूप अमूल्य असं मार्गदर्शन केलं. तुमचे नागपूर आकाशवाणीतर्फे खूप खूप आभार. पण भेटूया आपल्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
2: मित्रांनो, आत्ताचा वेगळ्या वाटा या मालिकेअंतर्गत अंकिता पोरकर आपल्या मैत्रिणीने घेतलेली ही मुलाखत ऐकलीत. यासोबत वेळ झाली आहे या कार्यक्रमात इथेच थांबायची. तुम्हाला आजचा युवा आणि कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला पत्रांद्वारे जरूर कळवा. त्यासाठीचा आमचा पत्ता आहे द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सिव्हिल लाईन नागपूर 440001. मित्रांनो, त्याचबरोबर तुम्ही आम्हाला akashvani.nagpur@gmail.com या मेल आयडीवर मेलही करू शकता. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आजच्या युवा कार्यक्रमाची निर्मिती नागपूर आकाशवाणी केंद्र सादर करते अतुल साखर. चला मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात संध्याकाळी 5:30. तोपर्यंत नमस्कार.

0: सिंगल्स में सात्विक राज रंगीडी तथा चिराग शेट्टी की जोड़ी पुरुष डब्स के क्वार्टर फाइनल में पहुंच गए हैं। और आईपीएल क्रिकेट में आज पंजाब किंग्स का सामना मुंबई इंडियंस से होगा। इस साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणी नागपुर केंद्र प्रसारित करीत होत प्रादेशिक मराठी बातम्या।
2: आकाशवाणी नागपूर हेमा कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या आहे ठळक बातम्या। मृदा आणि जलसंधारण विभागाच्या सुमारे 8,760 पन्ना राज्य मंत्रिमंडळाची मान्यता। राज्यात मतदार यादीच्या एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार। केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभाव बंदी आणि राज्यात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झाल्या सर्व वाहनांना 30 जून पर्यंत उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक HSP बसवणं अनिवार्य। आता सविस्तर बातम्या। मृदा आणि जलसंधारण विभागाच्या सुधारित आकृतीबंध निश्चित करायला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली असून राज्यातल्या 8,767 पदांना मान्यता देण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। मृदा जलसंधारण विभागात क्षेत्रीय यंत्रणेची फेररचना होणार आहे। वैद्य संस्थांच्या इमारतींसाठी विकास शुल्कमध्ये 50% सवलत देण्यास मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। त्याचप्रमाणे वय शैक्षणिक पात्रता अनुभव परीक्षेस बसण्याच्या संधी सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्तील उमेदवारांची नियुक्ती आता राखीव प्रवर्गातच होणार आहे। अशा उमेदवारांना खुल्या प्रवर्तील जागेवर दावा सांगणार नाही असा निर्णय घेण्यात आलाय। तसंच विजा भज प्रवर्गात खासगी अनुदानित निवासी उच्च माध्यमिक आश्रमशाळात उच्च माध्यमिक शिक्षकांना 12 आणि 24 वर्षाच्या नियमित सेवेनंतर चट्टोपाध्याय आयोगानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी लागू करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे। संत्री शुल्क परवा योजना रद्द करणं पाटबंद प्रकल्पाच्या जलाशयातील गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला मंजुरी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग अधिनियम 2025 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता आदी निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले। राज्यात मतदार यादीच्या एसआयआर अर्थात मतदार यादी विशेष सखोल निरीक्षणाची प्रक्रिया 3 जून पासून सुरू होणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं आज 16 राज्य 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल निरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं। त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान BSO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील। त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल। 5 ऑगस्ट 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील। या हरकतीवर 3 ऑक्टोबर पर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील। 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदारी प्रसिद्ध होईल। 1 ऑक्टोबर पर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नाव या मतदार यादीत समाविष्ट होती। राज्यात 2,86,64,413 मतदारांची नोंद आहे। महाराष्ट्र विधान परिषदेत निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी झाला। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। यात शिवसेना डॉक्टर नीलम गोऱ्हे बच्चू कडू तसंच भाजपाच्या डॉक्टर प्रज्ञा सावंत प्रमोद धार माधवी नाईक सुनील कर्जकर विवेक कुल्हे आणि नागपूरचे संजय इंडे या समावेश आहे। त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिसान सिद्दीकी यांनी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली। केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या पांढऱ्या आणि शुद्ध साखरे समावेश आहे। ही बंदी तात्काळ प्रभावाने सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढ सूचना येईपर्यंत लागू असेल। साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किंमतीवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे। मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी काही विशिष्ट कोट्याकरता अपवाद असून केवळ त्यासाठी साखरेची निर्यात केली जाऊ शकते। त्याचप्रमाणे सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रिया असलेल्या माला देखील सोडण्यात आली आहे। आत केलेल्या खाद्यतेलाचा वापर करण्यासाठी राज्य सरकारकडून पाम तेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला शासकीय उपाहारगृह अंगणवाडी रुग्णालय आणि वसतिगृहांमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे। यासाठी मेन्यूत बदल केला जाणार आहे। काटकर आणि इंधन बचतीसाठी सरकारने काल प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात हे आदेश नमूद आहे। कोणत्या कारणांसाठी बाईक आणि वाहनांच्या मिरवणुकांना पोलिसांनी परवानगी देऊ नये असे आदेश राज्य सरकारने दिले आहे। मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये रेस्टॉरंट आणि हॉटेलांमध्ये PAचा वापर बंधनकारक केलाय। तसंच पंतप्रधान उज्ज्वला योजनेला दुबार नोंदणी काढण्याचे आदेश सरकार

आहे. गैरशेती वापरासाठी युरिया गैरवापर रोखण्याचे आदेशही सरकारने दिले आहे. शासकीय जाहिरातीसाठी अनावश्यक खर्च टाळावा, तसंच डिजिटल फ्लेक्ससाठी जनरेटर वापरू नये असंही सरकारनं म्हटलंय. सर्व प्रशासकीय विभागांनी 6 महिन्यांसाठी सल्लागारांची नियुक्ती करू नये असे निर्देशही या परिपत्रकात नमूद आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावर ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. या 30 जून पर्यंत वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक HSRP बसवणं अनिवार्य करण्यात आलंय. राज्यासंदर्भातल्या कामाचा आढावा घेतल्यानंतर वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी आता ही मुदत वाढवण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. वाहन चोरी, बनावट नंबर प्लेट आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाहनांचा गैरवापर रोखण्यासाठी हे क्रमांक बसवणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. वाहनधारकांनी केवळ अधिकृत संकेतस्थळावरूनच HSRPसाठी नोंदणी करावी आणि कोणत्याही अनधिकृत व्यक्ती अथवा एजंटच्या आमिषाला बळी पडू नये असं आवाहन परिवहन मंत्र्यांनी केलं आहे. भारत सरकार पंचायत मंत्रालयातर्फे राबवण्यात आलेल्या विविध संकल्पना आधारित उपक्रमांमध्ये देखील अनेक ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवला होता. त्यात भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत इटगावला राष्ट्रीय स्तरावरचा बालस्नेही पंचायत या संकल्प प्रकारात प्रथम पुरस्कार प्राप्त झाला असून क्लायमेट ऍक्शन या संकल्पना प्रकारात भंडारा जिल्ह्यातील खैरी वालमाझा या ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांक प्राप्त झालाय. 1 कोटी रुपये आणि सन्मानचिन्ह या पुरस्कार स्वरूप आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभरात अभिवादन करण्यात येत आहे. नागपूर महावितरणच्या विद्युत भवन मुख्य कार्यालयात देखील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित झाला. नागपूर मनपामध्ये देखील अभिवादन कार्यक्रम पार पडला. केंद्र शासनाच्या पंतप्रधान सूर्यवर मोफत योजना अंतर्गत अमरावती परिमंडळात आतापर्यंत 48,741 घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले असून अनेक ग्राहकांचे वीज बिल शून्यापर्यंत आले आहे. या योजनेत 2 किलोवॅटपर्यंत 60,000 तर 3 किलोवॅटसाठी 78,000 रुपयांपर्यंत अनुदान दिलं जात आहे. अमरावती जिल्ह्यात 33,846 तर यवतमाळ जिल्ह्यात 14,895 ग्राहकांनी सौर प्रकल्प बसवले आहे. बोनस, पेन्शन आणि खासगीकरणाच्या विरोधात महाराष्ट्रातील तिन्ही वीज कंपन्यातील सुमारे 80,000 कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात आंदोलन पुकारलंय. नागपूरसह राज्यभरात आज कर्मचाऱ्यांनी काफिती लावून निदर्शनं केली. गेल्या 20 वर्षांपासून मिळणारा दिवाळी बोनस आणि सानुग्रह अनुदान यंदा अद्यापही देण्यात आलं नसल्याचा नागपूरच्या महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अभियंता आणि अधिकारी कृती समितीच्या वतीनं करण्यात आलाय. उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे घडल्या विविध दुर्घटनांमध्ये गेल्या 24 तासात 89 जणांचा मृत्यू झालाय तर 53 पेक्षा जास्त जण जखमी झाले. हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे राज्यभरात धुळीचं वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. धुळीचं वादळ, गारपिटीमुळे भिंत कोसळणं, झाडं किंवा विद्युत खांब अंगावर पडून लोक मृत्युमुखी पडले. महाराष्ट्र शासनानं कामगार सत्ता नियमाच्या प्रस्तावित प्रारूपावर हकती आणि सूचना पाठवण्याचं आवाहन केलंय. कामगार आयुक्त कार्यालयाच्या kamgar.gov.in या संकेतस्थळावर हे प्रारूप उपलब्ध आहे. हवामान, पश्चिम विदर्भाच्या अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्ये आज उष्णते लाटेचा येलो अलर्ट करण्यात आला असून पूर्व विदर्भातील वर्धा जिल्ह्यात देखील उष्णतेची लाट राहणार आहे. दुपारी 2:30 नोंदवलेल्या तापमानानुसार अकोला जिल्ह्यात सर्वाधिक 45° सेल्सिअस इतक्या काल तापमानाची नोंद करण्यात आली तर अमरावती जिल्ह्यात 44.4 तर वर्धा जिल्ह्यात 44° सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. नागपूरात 43° सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. अमरावती, अकोला आणि वर्धा जिल्ह्यात उद्या आणि परवा देखील उष्णतेचा येलो अलर्ट कायम राहणार आहे. बुलढाणा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गडचिरोली या सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 40° ते 42° सेल्सिअस दरम्यान आज नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये त्यांच्या कडकडाटासह वादळ येण्याची शक्यता नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. क्रिकेट, आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांची लढत होणार आहे. हा सामना हिमाचल प्रदेशातल्या धर्मशाला इथं 7:30 वाजता होईल. अमूल आणि मदर डेअरी यांनी दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला. दुधाचे नवे दर आजपासून लागू झाले. कंपन्यांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दर येथून मिळणाऱ्या अतिरिक्त रकमेचा मोठा हिस्सा थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला जाणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मृदा आणि जलसंधारण विभागाच्या सुमारे 8,767 पदांना राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. राज्यात मतदार यादीत SIR अर्थात मतदार या विशेष सखोल निरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार. केंद्रकारकडून साखरेच्या नीतीवर तात्काळ प्रभावानंदी आणि राज्यात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंद झालेल्या सर्व वाहनांना 30 जून पर्यंत उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक HSRP बसवणं अनिवार्य.

ரகுவர முக பனியா குமர குமர குமர குமர குமர குமர குமர குமர

0: आकाशवाणी मुंबई कौतुक पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. आयात केलेल्या खाद्यतेला वापर कमी करण्यासाठी पामतेल तर सोयाबीन तेलाऐवजी शेंगा आणि मोहरीच्या तेलाच्या वापरा राज्य सरकारचं प्राधान्य. राज्यातल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक असलेली नंबर प्लेट 1 जुलैपासून अनिवार्य. राज्यात मतदारांच्या विशेष खोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून होणार. आणि नीट पेरफुटी प्रकरणी लातूरमधून वृत्त प्राध्यापकाला अटक. पुण्यातूनही दोघे अटके. केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या पांढरा आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे. ही बंदी तात्काळ प्रभावानं सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल. साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतीवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे. मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी काही विशिष्ट कोट्याकरता अपवाद असून केवळ त्यासाठी साखरेची निर्यात केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रियेत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून पाम तेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला शासकीय उपहारगृह अंगणवाडी रुग्णालय आणि वसतिगृहांमध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. यासाठी मेन्यूतही बदल केला जाणार आहे. काटकसर आणि इंधन बचतीसाठी सरकारनं काल प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात हे आदेश नमूद आहेत. कोणत्याही कारणांसाठी बाईक रॅली वाहनांच्या मिरवणुकांना पोलिसांनी परवानगी देऊ नये असे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. याविषयी मुख्यमंत्री म्हणाले,
1: आम्ही आता कॉन्व्हॉय सगळ्यांचे कमी केलेले आहेत. सगळ्यांचे काही परदेश प्रवास आहेत ते देखील आम्ही आता सगळ्यांचे रद्द केलेले आहेत. पुढचे 6 महिने मोठे आयोजन शासनाच्या वतीने करणार आहोत.
0: मुंबईच्या मोठ्या शहरांमध्ये रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये पीएनजीचा वापर बंधनकारक केला आहे. तसंच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतल्या द्वार नोंदणी करण्याचे आदेशही सरकारनं दिले आहे. गशेती वापराची युरियाचा गैरवापर रोखण्याचे आदेशही सरकार दिले आहेत. खतांचा तर्कंगत वापर करण्यासाठी कृषी विभागानं माती परिणाची मोहीम राबवावी असंही या परिपत्रकात नमूद आहे. शासकीय जाहिरातींसाठी अनावश्यक खर्च टाळावा. तसंच सजावटीचे दिवे फ्लेक्स बॅनर यांचा कमीत कमी वापर करा. डिजिटल फ्लेक्ससाठी जनरेटर वापरू नये असंही सरकारनं म्हटलं आहे. सर्व शासकीय विभागांनी 6 महिन्यांसाठी सल्लागारांची नियुक्ती करू नये असे निर्देशही या परिपत्रकात नमूद आहेत. पाडबारी प्रकल्पाच्या जलाशयातील गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. यानुसार 6 मोठ्या प्रकल्पातून प्रायोगिक पॉवर गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्यात येणार असून हा गाळ शेतकऱ्यांना वाटण्यात येणार आहे. यामुळे धरणातला पाणीसाठा वाढेल. शिवाय शेतकऱ्यांना सुपीक गाळ उपलब्ध होईल. हा गाळ शेतकऱ्यांना विनामूल्य उपलब्ध करून दिला जाणार असून त्यांना केवळ वाहतुकीचा खर्च करावा लागणार आहे. वय शैक्षणिक पात्रता अनुभव परीक्षेला असण्याची सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांची नियुक्ती आता राखीव प्रवर्गातच होणार असून त्यांना खुल्या प्रवर्गातल्या जागेवर दावा साधता येणार नाही असा निर्णय मंत्रिमंडळानं आज घेतला. यामुळे आरक्षणाच्या अंमलबजावणीत पारदर्शकता येईल असं सांगितलं जात आहे. मृद आणि जलसंधारण विभागाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करायला राज्य मंत्रिमंडळ मान्यता देत असून राज्यातल्या 8,767 पदांना मान्यता दिली आहे. नाशिक इथल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठान संस्थेला दरवर्षी 10 लाख रुपये अनुदान देण्यासह इतर निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले. राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि एम इंटेलिजन्स लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात 1,14,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार झाला. प्रकल्पामुळे उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात कुशल आणि निमकुश अशा 8,000 तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. राज्यात वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी येत्या 1 जूनपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पुरवणं अनिवार्य असून त्यासाठी राज्य सरकारनं वाहनधारकांना 30 जूनपर्यंत मुदत वाढली आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप

सरनाई केली आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास 1,000 रुपयांचा दंड आकारणार आहे. वाहनांची अधिक सुरक्षित आणि पारदर्शकांच्या उद्देशाने राज्य सरकारनं 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसणं अनिवार्य केलं आहे. राज्य सरकारनं विदर्भातल्या 550 किलोमीटरच्या महामार्गांना आज मंजुरी दिली. नागपूर गोंदिया, भंडारा गडचिरोली, नागपूर चंद्रपूर आणि नवेगाव मोरे कोसारी ते सुजागड असे हे द्रुतगती मार्ग आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत 2028 पर्यंत हे महामार्ग पूर्ण करण्याचं नियोजन आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर मला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. राज्यात मतदार यादीच्या SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल निरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल निरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जून दरम्यान BLO अर्थ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येईल. या हरकतींवर 3 ऑक्टोबर पर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील. 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 1 ऑक्टोबर पर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील. राज्यात सध्या 9,86,443 मतदारांची नोंद आहे. जनगणना प्रगणक म्हणून नियुक्त केल्या. धुळे या 3 शिक्षिका जनगणनेच्या प्रशिक्षणात गैरहजर झाल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी लातमधून एका निवृत्त प्राध्यापकाला अटक केली आहे. वी कुलकर्णी लातूरच्या आनंद महाविद्यालयात कार्यरत होते. नीट परीक्षेचा रसायनशास्त्राचा पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत ते सहभागी होते. CIA ही अटक केली आहे. या प्रकरणी पुण्यातून एका महिला आणि एका विद्यार्थ्याला अटक झाली आहे. नीट पेपरची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध, त्याच्याकडून पैसे घेणं आणि त्याला पेपर विकणाऱ्या दलालापर्यंत पोहोचवणं ही कामं हे दोघे करत असला त्यांच्यावर संशय आहे. देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार तेजी दिसून आली. दूरसंचार, औषधी आणि खासगी बँकांच्या समभागांमध्ये खरेदी झाल्या ही जी दिसून आली. सेन्सेक्समध्ये आज दिवसात 790 अंकांची वाढ झाली आणि तो 75,399 अंकांवर बझाला. निफ्टी 273 अंकांची वाढ नोंदवत 23,690 अंकांवर बझाला. रुपयाची कमजोरी थांबवण्यासाठी सरकारनं योजलेल्या काही उपाययोजनांमुळेही बाजारात तेजी दिसून आली. दरम्यान महानगर गॅस मुंबईत CNG दर 2 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून नवीन दर लागू झाले असून 1 किलो CNG साठी आता 84 रुपये मोजावे लागतील. PNG च्या दरात कुठलाही बदल झालेला नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. या मार्गाचा व्यापक पुनर्विकास करण्यात असून तो आता पूर्णत्वाजवळ पोहोचला आहे. त्यामुळे आता पंढरपूर वाट ही अधिक सुची आणि प्रस्थ होणार आहे, असं गडकरी म्हणाले. पालखी मार्गावरची उरित कामं तत्काळ पूर्ण करण्यात येतील. तसंच रेल्वे प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर वारी ते पंढरपूर रस्त्याचं काम तात्काळ पाठपुरावा करून मार्गी लावण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्यात आंबा काजू नुकसानाचे पंचनामे करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून कोणता बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी शेतकरी 19 मे पर्यंत आपल्या भागातल्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्र जमा करावीत, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. कुस्तीपटू खाशा बाधव यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारने पाठवल्यात प्रतिज्ञापत्र राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात सादर केले आहे. संबंधीची जनहित याचिका कुस्तीवीर खाशा बाधव फाउंडेशननं दाखल केली आहे. देशातला घाऊक किमती आधारित जलवाढीचा दिशांक एप्रिल खेर 22 महिन्यात उच्चांकी 8.3% वर पोहोचला आहे. मार्च महिन्यात हा निर्देशांक 3.8% होता.

0: आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होणार आहे. हिमाचल प्रदेशातल्या धर्मशाला इथं संध्याकाळी 7 वाजता सुरू होणाऱ्या सामन्यात मुंबईनं नाणेफेक जिंकून प्रथमक्षेत्र रक्षणाचा निर्णय घेतला आहे. सीबीआयनं अनिल अंबानी या रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड विरुद्ध दाखल करण्यात आलेल्या एका तक्रारीसंदर्भात मुंबई, गुरुग्राम आणि बंगळुरू या 3 शहरांमधल्या 7 ठिकाणांवर छापे टाकले. या छाप्यात काही कागदपत्र जप्त करण्यात आली असून पुढचा तपास सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावाने बंदी. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी पाम तेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाण आणि मोहरी तेलाच्या वापराला राज्य सरकारचं प्राधान्य. राज्यातल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक असलेली नंबर प्लेट 1 जुलैपासून अनिवार्य. राज्यात मतदारांच्या विश्वकोर निरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आणि नीट परफुटी प्रकरणी लातूरमधून निवृत्त प्राध्यापकाला अटक. पुण्यातूनही दोघे आहेत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यमलहरी 537.6 मीटर स्पॅशल 58 किलोवर श्रोते हो आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची वाहिनी तसंच एआय मराठी ही डीटीएच उपग्रहवाहिनी. आम्ही कार्यक्रम निवन एआय आर या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकू शकता. रसिक हो शास्त्रीय संगीताची उत्तम पथक अत्यंत समृद्ध गायकी आणि भावपूर्ण अभिव्यक्तीद्वारे मराठी भावसंगीत नाट्य संगीत आणि शास्त्रीय संगीतातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गायक मिक वर्मा. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या 7 निमित्ताने त्यांच्या काही आठी आणि वैशिष्ट्ये उलगडणारी शुभदा दरकर यांची मुलाखत.
2: आज रत्नमणी काज लाभली सुन्यता सप्त सुर धन्य होत गान देवता
1: हसले आणि चांदणे. शुभा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. शनिवारी 16 मे रोजी सकाळी 11 वाजता FM गोल्ड वाहिनीसह न्यू ऑन एअर ऍप वरही.
3: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांनी पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. कयर शिक्षण आणि नवीन संच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजी मध्ये बोलणं जमेला, इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा, याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
4: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या सोप्या छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्ष ठेवायचं. जर त्यांनी विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपो बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
3: ऐकायला सुरू नका प्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वन मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप ही वनित मंडळ.
5: श्रोते जागतिक कुटुंब दिनानिमित्त संवाद साधूया डोंबिवली महिला हा संघाचा संस्थापक अध्यक्षा CA जयदीप कर्वे यांच्याशी. शुक्रवार दिनांक 15 मे रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्डवर.
1: मध्यम लहरी 537.6 मीटर 558 किलोहर्ट्झ श्रोते हो आपण ऐकत आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसं AIR मराठी ही DT उपग्रह वाहिनी. श्रोते हो जे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखू शकता. संध्याकाळचे 7 वाजतात 7:15 आपण ऐकू शकणार हा वृत्तविषय आणि श्रोते हो संध्याकाळी 5:30 वेळ येणार आहे माझवार माझी वार या कार्यक्रमाची. तेव्हा सुरुवातीला ठीक 7:15 वृत्तशेष हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू यानंतर क्षणातच.

0: हे हमीभाव ठरवण्याची पद्धत एमएसपी ठरवण्यासाठी वापरण्यात येणं गणित त्याची मंजुरी प्रक्रिया त्यामध्ये विचारात घेतलेले घटक शेतीचं उत्पादन शुल्क शेतीतून शेतकऱ्यांना मिळणारा नफा या सर्व घटकांविषयी ज्येष्ठ कृषीतज्ञ आणि प्राध्यापक डॉक्टर ज्ञानदेव तळुले यांनी माहिती दिली. ते म्हणाले,
1: मी उदरता उल्लेख सुरुवातीला केला की देशभरातील प्रमुख राज्यांमध्ये केंद्र सरकारची किंवा भारताच्या कृषी मंत्रालयाची ही सेंटर 21 राज्यांपेक्षा जास्त राज्यांमध्ये ही सेंटर आहेत आणि प्रत्येक राज्यांमध्ये पीक कापणीचे प्रयोग केले जातात. हे पीक कापणीचे प्रयोग केल्यानंतर सर्व राज्यांचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आदी, कर्नाटका आदी, ह्या सर्व राज्यांचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन प्रोजेक्टर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन डिवाइड बाय नंबर ऑफ स्टेट किंवा भागीले नंबर ऑफ स्टेट असं करून सरासरी कॉस्ट प्रति हेक्टर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढलं जातं. त्याच्यानंतर पर हेक्टर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन काढल्यानंतर त्याला यील्ड त्याने उत्पत्तीने भागल्यानंतर तुम्हाला प्रति क्विंटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन प्रति क्विंटल उत्पाद खर्च मिळतो. आणि हा उत्पादन खर्च कसा आहे त्यावेळेस कसं सर त्यांनी केला A2+FL. आता A2 मध्ये कसा सामावेश होतो, कॉस्ट A2 उत्पादन खर्च A2 ची जी संकल्पना आहे A2+FL. A2 मध्ये सर्व पेड आउट कॉस्ट म्हणजे तुम्ही बाहेरचं लेबर, त्याच्यानंतर तुमच्या बाहेरचं वापर, त्याच्यानंतर स्वतःच्या इलांचा वापर, त्याच्यानंतर मशिनरी वर हायर्ड मशिनरी चार्जेस किंवा भाडेने घेतात मशिनरी किंवा ट्रॅक्टर चार्जेस हे अनेक ज्याच्यामध्ये किती आहेत साधारणपणे पेड आउट कॉस्ट मध्ये कॉस्ट सेवन मध्ये 14 आयटम आहेत आणि एक मध्ये हे 14 आयटम अधिक रेंट पेड ऑन म्हणजे पण भाडेपट्ट्याने गेलेल्या जमिनीचा भाडेपट्टा किंवा त्याला दिलेलं रेंट किंवा आणि यामध्ये A2+FL मध्ये फॅमिली लेबर इन्क्लूड व्हॅल्यू ऑफ फेरी लेबर घरच्या श्रमिक जे वापरला आपण AFL मध्ये याप्रमाणे हे काढले कॉस्ट ऑफ कल्टिवेशन पर हेक्टर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन आणि त्याला पर हेक्टर उत्पादकतेने आता राष्ट्रीय स्तरीय उत्पादकता जे ते त्याने भरल्यानंतर तुम्हाला पर हेक्टर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन मिळतो. म्हणजे पहिल्यांदा प्रति हेक्टर त्यानंतर उत्पादकचा विचार केल्यानंतर तुम्हाला प्रति क्विंटल मिळतं आणि हा A2FL प्रमाणे +50% त्याच्यामध्ये ऍड करून गव्हर्नमेंटनीही मिनिमम फूड प्राइसेस यावरीच्या खरीप मार्केट सीझन असं म्हटलं जातं त्याला KMS खरीप मार्केट सीझन 2027 आणि मग कॅबिनेटकडे अप्रुव्हल पाठवलं जर कॅबिनेट अप्रुव्हल मिळाल्यानंतर CAC किंवा कॅबिनेट नोट मार्फत त्या किमान आधार किमती सर्व देशासाठी पीक हाय डिक्लेअर केल्या जातात. या वर्षाच्या पीक मार्केट सीझन 26-27 साठी त्या किमती आपल्या समोर आहेत.
0: श्रोते किमान आधारभूत किंमत ठरवताना सरकारकडून ती सकारात्मकतेने विचारला जातो आपण ऐकलं. ही किमान आधारभूत किंमत ठरवण्याचा गेल्या काही वर्षांमधला धोरणात्मक अभ्यास सध्याच्या सरकारनं त्यामध्ये सातत्यानं केलेली वाढ यामधली राज्यांची जबाबदारी आणि शेतीच्या उत्पादनातल्या इतर काही अडचणी याविषयी प्राध्यापक डॉक्टर ज्ञानदेव तळुले यांनी विस्तृत विवेचन केलं. म्हणाले,
1: एमएसपी च्या दरामध्ये वाढ होत गेली आपली पातळीवर हे सत्य आहे. नंबर 2 आणि त्या नंबर 2 सुरुवात करता परंतु सुरुवात करावी लागेल आपल्याला इनपुट कॉस्ट सुद्धा ऍग्रिकल्चर सातत्याने वाढत जातात. एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला यामध्ये सांगतो, उदाहरणार्थ 2006 मध्ये नरेगाची सुरुवात झाली आणि नरेगाची सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक राज्यामध्ये रुरल अनस्किल्ड वेजेस आणि अनस्किल्ड लेबर वेजेस आणि त्याच्यामध्ये कृषी श्रमिकांचा समावेश होतो याच्या रोजंदारीमध्ये प्रचंड वाढ होत गेल्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढला. कारण आपली शेती श्रमप्रधान स्वरूपाची शेती आहे म्हणून लेबर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन महत्वाची आल्यानंतर हा एक भाग ला. त्यानंतर बाकीचे जे इनपुट्स आहेत फर्टिलायझर पेस्टिसाइड यांच्या कॉस्ट वाढत गेल्या. या सगळ्या गोष्टींचा विचार करता याचा प्रेशर शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर तो अधिक आहे आणि यावर विचार करणं सुद्धा तितकंच महत्व आहे. MSP वाढल्या त्याबरोबर वाद नाही, सरकार प्रयत्न करतोय त्याबद्दल नाही, परंतु या गोष्टींचा विचार करताना लेबर कॉस्ट पर्यंत वाढलेली आणि आणखी गोष्ट एक सांगतो याच्या राज्यांनी म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, वेस्ट बेंगॉल, मध्य प्रदेश, दिल्ली, पंजाब अशा राज्यांमध्ये याच्या

0: फ्रीबीज सगळ्या आपण वाटतोय, म्हणजे लाडकी बहिण सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख करेल, याचा सुद्धा परिणाम मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये भर मिळण्यावर आणि शेतीचा श्रमिक खर्च वाढण्यावर मोठ्या प्रमाणात झालाय. ही सुद्धा गोष्ट शेतकऱ्यांवर प्रेरणा निर्माण करणारी आहे. म्हणजे ज्या शेतकरी कुटुंब लाडकी बहिणी मिळते त्याच शेतकरी कुटुंबाला शेतीच्या घरावर पूर्वीपेक्षा अधिक खर्च करावा लागतोय. ही सुद्धा व्यस्तता महत्वाची आहे. म्हणून मिनिमम फूड प्राइसेस वाढतायत, त्याच प्रमाणात कॉस्ट ऑफ कल्टिवेशन सुद्धा प्रमाणात असते. म्हणजे तुलना मर्ची आपल्याला करावी लागेल. आणि दुर्दैवाने आपल्याकडे ही आकडेवारी फारची इतकी उत्तम स्वाची आकडेवारी तुलनात्मक आकडेवारी उपलब्ध नाही झाला नंबर एक हा. परंतु नंबर एक दुसरी गोष्ट, मिनिमम फूड प्राइसेस डिक्लेअर होतात परंतु राज्य निहाय किमतींना खरेदी यंत्रणा उपलब्ध आहे का? आणि अशी खरेदी यंत्रणा जर उपलब्ध नसेल राज्य निहाय प्रकारचं उदाहरण महाराष्ट्राचं सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घ्यावं लागेल. म्हणून अशी खरेदी यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे की जे प्रेशर फ्रॉम बॉटम खाऊन किमतीला मार्केट किमतींना वर करू शकेल, ही यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला अनेकदा बाजारातल्या किमती ज्याला स्टेट मॉडेल एव्हरेज मॉडेल मार्केट प्राइस अशी त्याला आता त्याचं ट्रान्झॅक्शन कस्टमर माझ्या लागले ना, पण आपल्या बाजार किमती बाजार किमतींपेक्षा आपल्या अनेक तकलीफ झाले दिसतात या मर्यादांमुळे. या मर्यादा एमएसपी का वाढत गेलं तर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन वाढत गेलं. कॉस्ट ऑफ कल्टिवेशन का वाढ गेलं तर नजर त्या नरेगापासूनचे प्रामुख्याने इम्पॅक्ट, कारण नरेगावर 2008 मध्ये अभ्यास आले होते. स्वामीनाथन संकले राही आई आणि चेन्नई आयआयटीनं कोईमतूर जिल्ह्यामध्ये स्टडी केले होते माझ्या त्याच्या वाचनात आले होती, तिथून वाढायला सुरुवात झाली. कॉस्ट कल्टिवेशन मधचा परिणाम मिनिमम स्पोर्ट प्राइस किंवा किमान आधार किमती होतो आणि किमान आधार किमतीचा परिणाम वाढलेल्या किमान आधार किमती परिणाम बाजार किमती संभवतोच संभवतो. आणि त्यामुळे खाद्यान्न ज्याला आपण फूड ड्रिव्हन इन्फ्लेशन हा शब्द प्रयोग पण त्याला वापरतो किंवा वापरू शकतो, खाद्यान्न महागाई निर्देशांक त्याच्यामुळे वाढत जातो, याचा परिणाम उपभोगांवर होतो. सरकारी चीज ऑब्विसली पडतो, कारण मोठ्या प्रमाणात आपली प्रॉक्युरमेंट आहे. बघा ना आपण किती लाख कोटी लोकांना फूड सिक्युरिटी ऍक्ट, अन्न रक्षा कायदा 2013 युपीए गव्हर्नमेंट 2 च्या कामध्ये आलेला कायदा, आज एनडीए गव्हर्नमेंट मध्ये तिसऱ्यांदा कंटिन्यू केलेला आहे गव्हर्नमेंट. मोठ्या प्रमाणात वित्त प्रणाली आली फूड सिक्युरिटी ऍक्ट नंतर, किती कोटी 80 कोटी पेक्षा जास्त लोकांना आपण या वितरण प्रणालीमध्ये फूड सिक्युरिटी ऍक्ट मध्ये देऊ. हे सगळं एमएसपी एमएसपीला केली प्रॉक्युरमेंट आणि त्या प्रॉक्युरमेंटचं केलेलं वितरण 80 कोटीपेक्षा जास्त लोकांना,
1: भारत अन्न धान्याच्या उत्पादनात स्वयंपूर्ण देश आहे, किंबहुना आपल्या कृषी मालाची निर्यातही मोठी आहे. कोरोना सारख्या संकटाच्या काळातही देशाला याच कृषी उत्पादनाने आलं होतं. ही समृद्धी द्यारा आपला शेतकरीही समृद्ध व्हावा, त्यांच्या मेहनतीचं फळ मिळावं या हेतून केंद्र सरकारनं हे हमी वाढवले आहेत. गेल्या काही वर्षात या हमीत सातत्यानं वाढ होत आहे. शेतकरी सुखी असेल तर सारा देश सुखी होईल, हेच सरकारला यातून सिद्ध करायचं आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. शिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधी ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन जीवन भुसार, प्रसन्न सहाय मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन भक्ती सोनटक्के.

0: वर्ग कवी बीए बीकॉम आणि बीएससी करा प्रवेश देणे सुरू आहे. आज संपर्क करा डॉक्टर खत्री महाविद्यालय तुकोम चंद्रपूर येथे. वर्ग रवी बीए बीकॉम आणि बीएससी करिता प्रवेश देणे सुरू आहे. आज संपर्क करा डॉक्टर खत्री महाविद्यालय तुकोम चंद्रपूर येथे.
1: 103 मेगाहर्ट्झ एफएम वनिलहरी आकाशवाणी हे चंद्रपूर केंद्र आहे. सायंकाळी 7:30 झाली आहेत. प्रसिद्ध करीत आहोत कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाच्या सौजन्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम किसान वाणी.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या किसान वाणी कार्यक्रमात मी सतीश
1: आणि मी गौरी
0: तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मी आज भारतीय सौर 24 वैशाख 1923
1: म्हणजे गुरुवार 14 मे 2026.
2: सलाम बोल रहे पक्षियों को हम खेत को बचा लेते हैं पर इन खाद रसायनों से बचा लेते
3: मतलब
2: देख बेटा तू जो ये अंधाधुंध रसायन होता है ना मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी कमजोर पड़ेगी तो उपज कैसे सेहत पाएगी. अरे पहले ऐसा नहीं ना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लेना आती थी शुद्ध अच्छा लगती थी माटी भी तंदुरुस्त और लोग पहली वाली बात कहा
3: तो सभी डाले
2: सभी आज भी लाखों चलो किसान परंपरागत विधि फसल रहे और उपज की कीमत भी बेहतर पा रहे.
3: सच है
2: रे बेटा एक्सपीरियंस से पा रहा है धूप में बात भेद नहीं की है.
3: ठीक है मैं भी आते भी खेती करूँगा.
4: माटी की परंपरा है परंपरा.
1: अरे काय रे सतीश तू पाऊस पडायच्या आधी आपल्याला आपलं नांगरून वखून काढत्रा वेचून स्वच्छ करावं लागतं ना.
0: हो गौरे पावसाळा न मायावाला जुना करार आहे तो जोपर्यंत मला मेसेज पाठवत नाही तोपर्यंत मी नांगर बाहेर काढत नाही.
1: अरे वेड आहे तू वळाचा पाऊस पडला की रान तयार ठेवावं वाटतं. मला बरं माती परीक्षणवरून आणलेलं आहे आता त्याच्या परीक्षणवरून कोणत्या खताची गरज आहे ते सुद्धा कळेल मला.
0: माती परीक्षण का गौरे स्वतः जमिनीवर या विश्वास नाही का. आता का मातीले डॉक्टरकडे नेऊन विचार की काय. अग माते तुला ताप आला की काय.
1: अरे डोकं चालव रे डोकं चालव. उगाच भरमसाठ खत टाकण्यापेक्षा जे पाहिजे तेच टाकू ना त्यामुळे पैसेही वाचतात आणि पीक जोमा येत. बरं ते जाऊ बी आणलं
0: काल तो कृषी केंद्रात तिथं दुकानदार मले म्हणे हे बियाण लावा एकरी 50 क्विंटल होईल. मी त्याला म्हणलो बावा 50 क्विंटल झालं ते ठेवाले माझ्यावर गोडाऊन आहे दुसरं एखादं कमी उत्पन्न देणार बियाण दाखवा.
1: हात जोडले रे बाबा तुझ्या पुढे हात जोडले.
0: आज तू
1: तुझी ही जी कुबुद्धी आहे ना ही तुला नडणं आहे बघ. आता पाळी घालणं धसकट वेण ही काम कधी करणार तू. पाऊस पडल्यावर तिला तुडा मारायस का. पीक चांगलं मिळवायचं असेल तर मेहनत करावीच लागेल ना. बरं आठवलं रेडिओ लाव आज नाही का किसान वाणी कार्यक्रमामध्ये खरीप हंगामाची पूर्वतयारी या विषयावर प्राध्यापक डॉक्टर विजय विठ्ठल पाटील आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरा यांचं भाषण येणार आहे.
0: अरे वा

0: अतर तू तहान आणि मी लावतो डू, आपण दोघेही मिळून खरी हंगामाची पूर्व तयारी याविषयीचं भाषण करू.
1: नमस्कार शेतबंधूंनो, आज आपण खरीप हंगामाची पूर्व तयारी किंवा जे नियोजन आपण खरीप हंगामासाठी करतो त्यासाठी महत्वाच्या बाबी कोणत्या असतात आणि त्या कशा कराव्यात त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. सध्या मे महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि जून महिन्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवलेला असतो, तर खरीप हंगामातील पीक नियोजनासाठी कशी पूर्व तयारी करायची त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. खरीप हंगामात शेतकरी चांगल्या पद्धतीने जर तयारी करतील किंवा नियोजनाच्या गोष्टी लक्षात घेतील तर आपल्याला पिकाच्या उत्पन्नामध्ये फायदा पाहायला मिळतो. खरीप हंगामाची पूर्व तयारी किंवा नियोजनात प्रामुख्याने आपल्याकडे उपलब्ध असलेली जमीन, ती खोली, हवामान, पाण्याची उपलब्धता या बाबींचा विचार करून कोणती पिके घ्यायची हे ठरवून त्याप्रमाणे सुद्धा जातींच्या बियाण्याची खरेदी करणे, लागणारे जे गोणसंवर्धन खते असतात किंवा वेगवेगळ्या पिकांसाठी जे लागणारी रासायनिक खते असतात त्यांची व्यवस्था करणे, पिकांवरील संभाव्य कीड रोगांच्या नियंत्रणासाठी कीटकनाशके, बुरशीनाशके, रोगनाशके, तणनाशके यांची व्यवस्था करणे गरजेचे असते. आणि या सगळ्या गोष्टींची जर खरीप हंगामपूर्व तयारी करून ठेवली तर शेतकरी बंधूंना वेळेवर जास्त काळजी करायची गरज नसते. जमिनीच्या मशागतीसाठी लागणाऱ्या अवजारांचे नियोजन करणे त्यामध्ये फार महत्वाची गोष्ट आहे. सर्वसाधारणपणे खरीप हंगामाचा कालावधी जून ते सप्टेंबर पर्यंत असतो, त्यामुळे या कालावधीत पिकांच्या पेरणीपासून ते काढणी मळणीपर्यंतची काम केली जातात. त्यासाठी शेतकऱ्यांनी हंगाम सुरू होण्यापूर्वी हंगामासाठी लागणारे नांगर असेल, कुळव असेल, पांबर असेल, रिजर असेल, कोळपे असेल, स्प्रेपंप असेल व इतर अवजारांची देखभाल केली पाहिजे किंवा त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणजे पेरणीच्या वेळेस अडणी येत नाही व वेळही त्याच्यामुळे होत असतो. त्यासाठी प्रत्येक वेळी मशागतीसाठी लागणाऱ्या अवजाराचा वापर झाल्यानंतर ते व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे. त्यामध्ये मशागतीची कामे असतात त्यामध्ये खरीप पिकाच्या लागवडीपूर्वी किंवा पूर्व तयारी म्हणून मशागतीच्या कामांमध्ये नांगरट करणे, ढेकळणे, कोळवणी किंवा वखरणी करणे, धरटे वेचणे, जमीनचे सपाटीकरण करणे आणि दरी किंवा वाफे तयार करून घेणे इत्यादी काम करून घेणे गरजेचे असते. त्यानंतर रानाची स्वच्छता, रान तयार करताना स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून रानाच्या बांधावर असलेली मशागती व पिकाच्या वाढीला अडथळा करणारी झुडपे तोडून ती मोकळी करावीत. काही वेळा झाडांनी बसल्यामुळे पिकांची वाढ होत नाहीत तरी अशी झाडे काढून टाकावीत. तसेच बांधावरील गवत, काडी, कचरा, झुडपे कापून जाळून काढावीत. त्यामुळे सूक्ष्म अवस्थेतील किडींचा आणि रोगांचा किंवा बीजाणूंचा नाश होत असतो. त्यानुसार शेतकरी बंधू पिकांचे नियोजन करणे फार महत्वाचे असते. खरीप हंगामात लागवड करण्यासाठी पिकांची निवड करणं, त्या पिकाची लागणारी जमीनची उपलब्धता, जमिनीचा प्रकार, खोली या गोष्टींचा विचार करूनच पिका निवड करावी. तसेच पिकांसाठी लागणाऱ्या पाण्याची उपलब्धता या दोन गोष्टींच्या प्रामुख्याने शेतकऱ्यांनी विचार करावा. त्यानंतर शेतकरी बंधूंनो जमीन तयार केल्यानंतर आपण जे बियाणे असते किंवा वाण असते त्याची निवड करणे आणि त्याच्यावर बीज प्रक्रिया करणे हे तेच महत्वाचे आहे. त्यामध्ये जमीन व पाण्याच्या उपलब्धतेनुसार कोणते पीक घ्यायचे ठरल्यानंतर पिकांच्या वाणांची निवड करताना योग्य उत्पादनारे, कीड व रोगास कमी पडणारे, कमी कालावधीत येणारे, औषध प्रतिकारक्षम शिफारस केले बियाणे निवडावे. त्यासाठी कृषी विद्यापीठे बियाणे महामंडळ यांनी प्रमाणित केलेच बियाणे वापरावे. सर बियाणे पेरणीपूर्वीच घेऊन ठेवावे. या बियाण्यांची उगवण शक्ती आपण तपासणे गरजेचे आहे किंवा ते ऑलरेडी शिफारस असल्यामुळे ते उगवण क्षमता देखील चांगली असते. त्यामुळे शिफारस केलेले प्रमाणित बियाणे शेतकऱ्यांनी वापरावे. शिफारस प्रमाणित बियाणे वापरल्यामुळे हेक्टर रोपांची संख्या पाहिजे तेवढी आपल्याला ठेवता येत असते. त्याच्यानंतर जर स्वच्छ घरचे बियाणे वापरायचे असेल तर त्याची उगवण क्षमता देखील चेक करणं गरजेचं असते. तसेच पेरणीपूर्वी त्याच्यावर बीज प्रक्रिया करणे अत्यंत महत्वाचे आहे. बीज प्रक्रिया ही अतिशय साधी, सोपी आणि कमी खर्चाची पद्धत आहे. शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया करताना आपण वेगवेगळ्या बुरशीनाशकांची, कीटकनाशकांची आणि जीवाणू खतांची प्रक्रिया करणं गरजेचं आहे.

त्यामध्ये जीवाणूखांचा जर वापर करत असाल तर त्याच्यामध्ये रासायनिक खतांच्या तुलनेत जीवाणूखते हे कमी किमतीत बाजारात मिळत असतात, शेतकऱ्यांना परवडण्यासारखी देखील असतात. ही एक कमी पैशाची जास्त फायदा करून देणारी जे खते असतात, हवेतील न ही खतिकांना उपलब्ध करून देणार खतांमुळे पिकांची वाढ जोमाने होते आणि उत्पादनात वाढ होते. पूर्वी या खतांची तजवीज करून ठेवणे हे देखील तेवढेच महत्वाचे आहे. यामध्ये सर एकदल वरून धान्यांना अग्रोबॅक्टर या जीवाणू खतांची क्रिया करावी. उदाहरणार्थ ज्वारी, बाजरी, मका, सूर्यफूल, कापूस, मिरची, वांगी इत्यादी पिकांना आपण अग्रोबॅक्टर या जीवाणू खताची बीज क्रिया करावी. त्यानंतर द्विदल पिकांना शेंगावर्गीय पिकांना रायझोबियम या जीवाणू खतांची बीज प्रक्रिया करावी. यामध्ये रायझोबियम जीवाणू खत सर्वच शेंगावर्गीय पिकांपैकी पडत नाही, त्यामुळे वेगवेगळे सहा गट आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या गटील पिकांना विशिष्ट प्रकारच्या रायझोबियम गटाचे जीवाणू खत हे वापरावे. तसे सर्व पिकांना स्फूर्त विरघळणारे जीवाणू खत म्हणजे PSB वापरावे. ते वापरल्याने जमिनीतील स्थिर झालेला जो स्फूर असतो तो विरघळला पिकांना उपलब्ध करून दिला जात असतो. तसेच दिलेली स्फूर कार्यक्षम त्या उपयोगात आणला जात असतो. सर्वसाधारणपणे 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅम पॅकेट वापरावे. आता बाजारामध्ये लिक्विड द्रव स्वरूपात काही जीवाणू खते मिळतात आणि त्याचे योग्य प्रमाणात बीज प्रक्रियेसाठी त्याचा अवलंब करावा. शेतकरी बंधू, बीज प्रक्रिया करताना एक महत्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचे आहे. जर मी कीटकनाशक, बुरशीनाशक आणि जीवाणू खते जर बीज प्रक्रिया करत असाल तर त्याच्यामध्ये सर्व पहिले आपण जे बुरशीनाशक असेल किंवा कीटनाशक असतील याची बीज प्रक्रिया करावी. सर्वात शेवटी नंतर जीवाणू संवर्धनाची जी खते असतात त्याच्यामध्ये अग्रोबॅक्टर असेल, PSB असेल, रायझोबियम असेल, त्याची सर्वात शेवटी बियाणांना प्रक्रिया करावी आणि सावलीत वाळून मग त्याची पेरणी करावी. त्यानंतर शेतकरी बंधूंना आपण माहिती की हेक्टरी बियाणे प्रमाण असते ते प्रत्येक पिकासाठी वेगवेगळे असते आणि त्याचे योग्य बियाणे जीवन शकता तपासून आपण ते वापरणं गरजेचं असते. त्यानुसार आपल्याला हेक्टरी झाडांची संख्या सुद्धा तेवढीच महत्वाची असते. त्यासाठी प्रमाणित केलेले शिफारस केलेले वच वापरावे आणि हेक्टरी बियाण्याचे प्रमाण योग्य पद्धतीने वापरून हेक्टरी झाडांची संख्या योग्य पद्धतीने ठेवावी. शेतकरी बंधूंनो, आपण जर पिकांच्या बियाण्याच्या प्रमाणाचा हेक्टरी विचार केला तर आपण जे का लावतो आपल्याकडे त्याच्यामध्ये भात असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, त्याच्यामध्ये काही आंतरपीक लावत असतो, सोयाबीन तूर असेल किंवा कापूस तूर असेल, याच्यामध्ये आपल्याला लागवडीच्या अंतरानुसार बियाणचे प्रमाणात वापरावे लागत असते. शेतकऱ्यांना भाताचा जर विचार केला तर याच्यामध्ये पारंपरिक पद्धतीने जर आपण भात गोड करत असतो तिथं आपल्याला 25 ते 30 किलो प्रति हेक्टर बियाणे लागत असते. हे देखील दाण्यांच्या आकारावर आपलं अवलंबून असलेलं प्रमाण असते. त्याच्यामध्ये बारीक दाणा असेल 25-30 किलो बियाणे आपल्याला लागत असते. जाड दाणा जर असेल तर 40-50 किलो बियाणे आपल्याला भाजी लागत असते. त्यानंतर भात हा वेगवेगळ्या पद्धतीने लावला जात असतो. त्याच्यामध्ये श्री पद्धतीचा जर वापर करसाल तर त्याच्यामध्ये 5 किलो प्रति हेक्टर बियाणे आपल्याला लागत असते, म्हणजे 2 ते 2.5 किलो बियाणे आपल्याला लागत असते. भारतात वेगवेगळ्या पद्धतीची पारंपरिक किंवा श्री पद्धती असेल वेगवेगळ्या पद्धतीने भाताची लागवड केली जात असते आणि त्यानंतर दाण्याचा आकार जाड किंवा बारीक असेल त्यानुसार सुद्धा बियाण्याचे प्रमाण हे बदलत जात असते. त्यानुसार बियाण्याचे प्रमाण शेतकऱ्यांनी वापरणं गरजेचं असते. त्यानंतर सोयाबीन आपल्याकडे प्रमुख पीक आहे. त्याच्यामुळे सोयाबीन जर लागवडीचं जर बियाण्याचं प्रमाण पाहिलं तर त्याच्यामध्ये 75-80 किलो बियाणे 25x5 cm अंतरावर आपण त्याची लागवड करत असतो. त्या हिशोबाने आपल्याला 75-80 किलो सोयाबीनचे प्रमाण लागत असते जर आपण सलग सोयाबीन घेत असाल. जर आंतरपीक घेत असाल सोयाबीन आणि तूर तर त्यामध्ये तुम्ही सोयाबीनच्या किती ओळी ठेवता आणि तुरीच्या किती ओळी ठेवता यानुसार सुद्धा बियाण्याचे प्रमाण हे बदलत जात असते. आंतरपीक सोयाबीन आणि तूर लावसू तर आपण 4-2 या प्रमाणात लागवड करत असतो. यामध्ये साधारणपणे सोयाबीन जे बियाणे असते ते सलग पिकाच्या तुलनेत 8-7% प्रमाणात वाढत असते. म्हणजे सोयाबीन आणि तूर आंतरपीक लावत असेल तर सोयाबीनचे बियाणे 25-50 किलो हे आपल्याला लागत असते आणि तुरीचे बियाणे

असते ती आपल्याला 6 ते 8 किलो लागत असते. त्यानंतर आपण बी कापूस लावतो, त्याच्या सुद्धा लागवडच्या अंतरानुसार बियाणे प्रमाण होत असते. सलग कापूस जर लावत असेल तर बीटी कापूस आपल्याला 1 ते 2 किलो प्रति हेक्टरी बियाणे लागत असते. कापसामध्ये अंतर जर आपण तूर घेत असू तर 2 ते 3 किलो एवढ्या प्रमाणात आपल्याला तुरीचं बियाणे लागत असते. त्यानंतर शेतकरीबंधूंना प्रत्यक्ष पेरणी करताना घ्यायची काळजी फार महत्वाची असते. शेती मशागतल्यानंतर योग्य बियाण्याची निवड करून त्या योग्य अंतरावर आणि वेळेवर पेरणी करणे सुद्धा तेच महत्वाचे असते. योग्य अंतरावर पेरणी केली नाही तर तणांचा फुलप्रभाव होत असतो आणि इतर मशागत जी करत असतो त्यामध्ये अडचणी निर्माण होत असतात. त्यासाठी निवडलेल्या पिकाची योग्य अंतरावर पेरणी करणं तेव्हा गरजेचं आहे. पेरणी कॉम्प्लीट करावी. आता सध्या लोक ट्रॅक्टरच्या सहाय्याने सुद्धा पेरणी करतात. पेरणी करताना बी जास्त खोलवर जाणार नाही, खूप दाट पडणार नाही याची काळजी घेणं तेव्हा गरजेचं आहे. पेरणी करताना सगळ्यात महत्वाची म्हणजे जमिनीचा ओलावा. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असेल तेव्हाच बियाची पेरणी करणं गरजेचं आहे. अन्यथा कोरडी जमिनीत पेरणी अयोग्य असेल ती करू नये. त्याच्यामुळे योग्य पाऊस झाल्यानंतर जमिनीत योग्य ओलावा असेल तेव्हा जमिनीमध्ये बियाण्यांची पेरणी करणं गरजेचं असते. त्यानंतरचा मुद्दा आहे तो खत व्यवस्थापनाचा. आपण वर्षानुवर्ष त्याच जमिनीत एक पीक घेत असल्यामुळे जमिनीतील अन्नधान्याचा साठा दिवसेंदिवस कमी होऊन पिकांच्या उत्पादनात घट चाललेली आहे. पिकांचे चांगले उत्पादन घ्यायचे असेल तर जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण योग्य ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी एकात्मिक खत व्यवस्थापन करणे खूप महत्वाचे आहे. पिकांसाठी शिफारस केल्या किंवा पेरणीपूर्वी म्हणजे दुसऱ्या कोळीच्या वेळेस जमीन शेणखत कंपोस्ट खत मिसळणे हे फार महत्वाचे. त्यामुळे जमिनीत सेंद्रिय पदार्थांचं प्रमाण वाढत असतं आणि सूक्ष्मजीवांचं प्रमाण सुद्धा वाढत असत. त्यामुळे कंपोस्ट खत किंवा शेणखत सुद्धा टाकणं तेवढंच महत्वाचं आहे. त्यानंतर खतांची टंचाई लिंकिंग लक्षात घेता पेरणीपूर्वी बाजारातून आवश्यक ती खते खरेदी करावीत, म्हणजे पेरणी करताना खतांची अडचण भासणार हे फार महत्वाची गोष्ट आहे. सध्या शेतकरी पहिले मोठ्या प्रमाणावर खत बुक करून ठेवतात, पण आपल्या किती गरज आहे तेवढ्याच प्रमाणात ते विकत घेऊन आपण त्याची साठवण केली पाहिजे आणि योग्य वेळेवर आपल्या त्याची अडचण भासणार नाही ही सुद्धा काळजी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे. त्यानंतर वेळेवर पेरणी करणे अधिक उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाचे असते. हंगामात पुरेसा पाऊस आला तरी काही कारणास्तव पेरणी उशीर झाल्यास उत्पादनात घट असते. तेव्हा वर्षण क्षेत्रात सर्वसाधारणपणे मोसमी पाऊस थांबल्याबरोबर त्वरित पेरणी करावी. जूनचा दुसरा आठवडा ते जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पावसाचा अंदाज घेऊन पेरणी करणं फार गरजेचं आहे. तर शेतकऱ्यांना प्रकारे जमिनीची नांगरणी पासून पीक पेरणी त्याची मशागत बियाणे रासायनिक खते तसेच जैविक खते नाशके कीटकनाशके इत्यादी खरेदी करून सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब पीक लागवडीसाठी केल्यास उत्पादनात निश्चितच भर पडेल. शेतकरी बंधूंना सर्व शेवटी आतापर्यंत आपण जे माहिती पाहिली त्याची थोड्यात अजून एकदा माहिती करून घेऊयात. जे आपले मुद्दे आहेत ते एकदा परत लक्षात घेऊयात. शेतकऱ्यांनी आपल्याकडे उपलब्ध असलेली जमीन त्याची खोली जमिनीचा प्रकार आणि पाणी उपलब्धताचा विचार करूनच पिकाची निवड करावी. त्यानंतर हंगाम सुरू होण्यापूर्वी मशागतीसाठी लागणाऱ्या अवजारांची देखभाल दुरुस्ती करावी. जमीन नांगरट पुळवणी शेतातील तणे कटे वेचणे ढेवणे जमीन तयार करणे जमीन पाट करणे पाण्याचे पाट असतील त्याच्यामध्ये कचरा असेल ते साफ करणे शेतून घेणे वाफ तयार करणे इत्यादी कामे करावीत. पेरणी पिकांच्या योग्यांची निवड आणि वीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. पेरणी योग्य वेळी योग्य अंतरावर आणि शिफारसी केलेले बियाणेच वापरावे. पिकांना शिफारसीप्रमाणे खत देणे फार महत्वाचे असते. तत्पूर्वी शेतकऱ्यांनी जर मे महिन्यात जर माती परीक्षण करून घेतलं तर ते फार महत्वाचं राहील, कारण की त्याच्या गरजेनुसारच खतांचं नियोजन आपल्याला करता येईल आणि आपला वरील जो खर्च असतो जास्त खतांच्या वापराचा तो आपल्याला कमी करता येईल. तसेच खरीप हंगामासाठी लागणाऱ्या कृषी निविष्ठांची त्यामध्ये बियाणे असतील जैविक खते असतील रासायनिक खते असतील कीटकनाशके असतील तणनाशके असतील इत्यादींची हंगाम सुरू होण्यापूर्वीच तजवीज करून ठेवली तर वेळेवर आपल्याला अडचण होत नाही. आणि अशा पद्धतीने जर आपण खरीप पूर्व नियोजन जर शेतकऱ्यांनी व्यवस्थित केले सगळ्या गोष्टींचा विचार करून केले तर आपल्याला जास्त खर्च होणार नाही, जास्त आपलं नुकसान होणार नाही आणि वेळेवर आपली धावपळ

0: नाही या दृष्टीने खरीप पूर्व तयारी शेतकऱ्यांनी करणं गरजेचे आहे. धन्यवाद.
1: बाप रे बाप, इतके सगळे काम करा लागते.
2: बरं सतीश, ती अंगणातली गाडी तुझीच आहे ना?
1: हो,
2: एकदम नवीन कोरी दिसत आहे, पण ती तर जुनीच आहे रे.
1: अव बाई, वर्षावर ऑइल पाणी चेंज करा लागते, वेळेवेळेवर सर्व्हिसिंगले घेऊन जावा लागते, तवा कुठं ते तशी राहते. अरे बाप रे, मले कायले मारलं.
2: हेच तर तुला मी आणि रेडिओ दोघेही सांगत आहोत, असंच आपल्या शेताचं सुद्धा असतं, समजलं?
1: समजलं बाबा, समजलं.
2: हां, आता काढ ती गाडी, आपण जाऊन येऊ शेतामध्ये.
1: बाप रे बाप, का होय हे ऊन? मले याचा अंदाज आला असता ना तर मी तशा तयारीनं आलो असतो.
2: म्हणून म्हणते मी की किसानवाणी कार्यक्रम ऐकत जा.
1: त्याची सप्पा सांगते का?
2: अरे आता जसं तुला उन्हाचे चटके बसत आहेत ना, हे चटके किती दिवस बसणार? तापमान किती राहणार? पाऊस पडणार का? तापमान किती वाढणार आहे? हे सर्व किसानवाणी कार्यक्रमामध्ये सांगतात. बरं बरं, आता शेतात तर रेडिओ नाही, पण माझ्याकडे की नाही, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, ग्रामीण कृषी मौसम सेवा, कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही यांच्याकडून आलेलं एक कृषी हवामान सल्लापत्रक आहे, ते सांगू का तुला?
1: हो हो.
2: भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसांमध्ये आकाश आंशिक ढगाळ राहणार आहे आणि कमाल तापमान 39 ते 43 अंशापर्यंत जाणार आहे आणि किमान तापमान म्हणजे कमीत कमी तापमान हे 25 ते 28 अंश सेल्सिअस पर्यंत राहणार आहे. कळलं तुला?
1: अच्छा अच्छा.
2: हा, आणि काही ठिकाणी किंवा 1-2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा आहे.
1: म्हणजे असा अंदाज आपल्याला बरोबर कामी पडेल.
2: हा, आता बघ यामध्ये की नाही, शेतकऱ्यांसाठी हवामानावर आधारित कृषी सामान्य सुद्धा दिलेला असतो. तुला वाचता येतं ना? वाच बरं काय लिहिलेलं आहे सामान्य सल्ल्यामध्ये.
1: वादळ वारा वाहण्याची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी भाजीपाला, फळबागा आणि इतर पिकाला पीक वाढीची अवस्था बघून आधार द्यावा लागेल. तापमान वाढण्याची शक्यता असून उन्हाळी मूंग, तीळ, भुईमूंग, धान आणि भाजीपाला पिकांना उपलब्धतेनुसार आणि पिकाच्या आवश्यकतेनुसार ओलीत करायचं. वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं शेतकरी बांधवांनी पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे फळांची गड आणि होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि फळांचा दर्जा खराब होऊ नये म्हणून भाजीपाला आणि फळ पिकांची बाजार योग्य तयारी, फळांची काढणी करून विक्री करावी.
2: बरोबर, छान वाचलंस तू सतीश. बघ आता शेतामध्ये उन्हाळी धान आहे, बरोबर आहे,
1: बरोबर,
2: आणि दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे हे धान. तर धान पिकाची मळणीची कामं शक्य नसल्यास आपल्या या वादळी वाऱ्यामुळे ताडपत्रीच्या सहाय्याने झाकून ठेवायचं. धान वाळल्यानंतर धान पिकाची पक्वतेनुसार कापणी कोरडं हवामान असताना जमिनी लगत करायची आहे. कापलेलं पीक उन्हात वाळवल्यानंतर पेंढ्या बांधून मळणीसाठी खळ्यावर रचून ठेवायचं आणि नंतर मळणी करायची, बरोबर. आणि उशिरा कालावधीमध्ये येणारं जे धान पीक असतं त्याच्या लोंब्या काढायच्या. उन्हाळी धान पिकामध्ये लोंबी येण्याच्या सुरुवातीला नत्राचा 3रा हप्ता म्हणजेच 25% युरिया प्रति हेक्टरी द्यावं आणि खत दिल्यानंतर धान बांधीमधील पाणी बांधून ठेवावं आणि धान पीक पोटरी अवस्थेत असताना पाण्याची कमतरता पडू द्यायची नाही.
1: पाणी जेव्हा जेव्हा पाहिजे तेव्हा तेव्हा द्यावं लागेल.
2: हा, आणि दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये असताना शेतामध्ये 5 ते 7 सेंटीमीटर पाण्याची पातळी ठेवणं आवश्यक आहे, बरोबर. त्यानंतर उशिरा कालावधीमध्ये जे धान येतात त्या धानाच्या प्रत्येक चुडामध्ये 5 ते 10 जर तपकिरी तुडतुडे दिसले तर त्यांच्या नियंत्रणासाठी मेटारायझियम एनेसोप्ली ही जैविक 2.5 किलो प्रति हेक्टर या प्रमाणामध्ये द्यावी लागतात, किंवा मग इमिडाक्लोप्रिड 17.8 SL 2.2 मिलीलिटर किंवा फिप्रोनिल 5 SC 20 मिलीलिटर 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करायची. तर असा हा हवामान अंदाज असतो की नाही तो किसानवाणी कार्यक्रमामध्ये दररोज प्रसारित होतो आणि हा ऐकला आणि यानुसार आपण आपल्या कामांचं नियोजन केलं तर नक्की फायदा होतो, बरोबर की नाही?
1: बरोबर. वा वा गौरीबाई, तू तर लईच हुशार आहे.
2: तू पण माझ्यासारखा हुशार होऊ शकतो बरं.
1: मी? नाही नाही नाही नाही.
2: अरे हो.
1: नाही नाही नाही नाही.
2: अरे तू हुशार होऊ शकतो.
1: नाही नाही, मला नाही नाही होऊ शकत.

0: जाऊ दे मग.
1: बरं, तू म्हणत आहेस तर पण कसं?
0: बघ, शेतात आता नियोजनाची जी कामं सांगितली भाषणामध्ये त्याप्रमाणे तू कामं कर. आणि जागा नाही आहे म्हणून उत्पन्न जास्त घ्यायचं नाही, हे जी तुझी कुबुद्धी आहे ना, हिला थोडी बाजूला ठेव. आणि जास्तीत जास्त आपल्याला उत्पादन मिळवण्यासाठी काय करता येईल याचा विचार कर बावडटा.
1: बरं बरं, आता मी तसाच करीन.
0: आता हुशार होणार ना तू?
1: हो, आता हुशार होईल.
2: अरे अरे अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का.
3: चला बोल रहे
2: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
3: मतलब?
2: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग. पहली वाली बात कहा,
3: परम तो सभी डाले
2: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. पर्चा खा

0: बहुरंग्याला।
1: तर शेतकरी बंधू भगिनींनो, यासोबतच आजचा किसान वाणी कार्यक्रम संपवून निरोप घेण्याची वेळ आलेली आहे।
2: आजच्या कार्यक्रमाचे सादर करते होते कार्यक्रम अधिकारी उमेश दुपारे।
1: तर मंडळी, आमच्या आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या कार्यक्रमांना यूट्यूब वर नक्की सबस्क्राईब करा, आकाशवाणी चंद्रपूर या नावाच्या चॅनेलला। सोबतच फेसबुक, इन्स्टा आणि ट्विटर वर आमच्या पेजला नक्की फॉलो करा।
2: आणि यासोबतच मी सतीश
1: आणि मी गौरी
2: आपला निरोप घेतोय।
1: नमस्कार।

श्रोतेहो, आपण ऐकत होतात ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठी कार्यक्रम किसान वाणी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. किसान वाणी.

स्वच्छ भारत अभियान गीत श्रोते हो आपण ऐकलत. आपण ऐकताहत आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. श्रोते हो आमचे कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. रात्रीचे 8:05 होत आहेत. आपण 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या आपण ऐकणार आहात. 8:15 वेळ असणार आहे लोकसंगीत या कार्यक्रमाची. आजच्या कार्यक्रमाची निर्मिती केली छत्रपती संभाजीनगर केंद्राने. सुरुवातीला 8:05 आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या.

आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटेल राष्ट्रीय बातमी देत आहे। ठळक बातम्या। केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावाने बंदी। उष्णतेच्या लाटेमुळे होणारे मृत्यू शून्यावर आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न। राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार। केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही सतीशन यांच्या नावाची काँग्रेसकडून घोषणा। ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परिषदेला नवी दिल्लीत सुरुवात। अमेरिका आणि चीनच्या अध्यक्षांच्या दरम्यान बीजिंगमध्ये चर्चा। केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून

0: यामध्ये कच्च्या पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे. ही बंदी तात्काळ प्रभावानं सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल. साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किंमतीवर नियंत्रण ठेवणं हा याचा उद्देश आहे. मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकाची काही विशिष्ट कोट्याकरता आवाज असून केवळ त्यासाठी साखरेची निर्यात केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रियेत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे. येणाऱ्या काळात देशात उष्णतेच्या लाटेमुळे एकही जीव जाऊ नये यासाठी सरकार योजना आखत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. गाझियाबाद इथं राष्ट्रीय आपत्ती प्रतिसादाच्या ध्वजप्रदान कार्यक्रमात ते आज बोलत होते. पूर, चक्रवादळ, भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीवेळी जीवित आणि बिलकुल होऊ नये आणि मालमत्तेचं नुकसान कमीत कमी व्हावं हे सरकारचं उद्दिष्ट आहे. उष्णतेच्या लाटेचं देशासमोर गंभीर आव्हान असून याचा सामना करण्यासाठी गृहमंत्रालय सज्ज आहे. येणाऱ्या काळात या होणारी जीवितहानी शून्यावर आणण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे असं शहा म्हणाले.
1: हमारा लक्ष्य आहे जानहानी शून्य हो, संपत्ती का नुकसान न्यूनतम हो. हीट वेव जैसी गंभीर चुनौतियों को भी भारत सरकार का गृह मंत्रालय अब बहुत अच्छे तरीके से इसका सामना करने की तैयारी कर चुका है. आने वाले कुछ वर्ष में भी हम हीट वेव के कारण होने वाली जान हानि को शून्य तक पहुंचाने में हम सफल होंगे.
0: राज्यात मतदार यादीच्या SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान BLO अर्थात मतदान केंद्र स्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील. या हरकतींवर 3 ऑक्टोबर पर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 1 ऑक्टोबर पर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील. राज्यात सध्या 9,86,44,413 मतदारांची नोंद आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयोगांची नेमणूक करणाऱ्या समितीत केंद्रीय मंत्र्याचा समावेश करण्याच्या सरकारच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. निवडणूक आयुक्त अधिनियम 2023 वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरली सुनावणी आज न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर झाली. मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीत प्रधानमंत्री, विरोधी पक्षनेते आणि एका केंद्रीय मंत्र्याचा समावेश केला गेला आहे. या समितीत केंद्रीय मंत्र्याचा समावेश करण्यामागे काय कारण आहे असा प्रश्न न्यायालयानं विचारला. समितीत तिसरी व्यक्ती ही त्रस्त असायला हवी, ही समिती स्वतंत्र असायला हवी असं न्यायालयानं या सुनावणीवेळी म्हटलं आहे. नीट परफुटी प्रकरणी लातूरमधून एका निवृत्त प्राध्यापक अटक केली आहे. PV कुलकर्णी लातूरच्या दयानंद महाविद्यालयात कार्यरत होते. नीट परीक्षेचा रसायनशास्त्र पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होते. CBI ही अटक केली आहे. या प्रकरणी पुण्यातून एका महिला आणि एका विद्यार्थ्याला अटक झाली आहे. नीटच्या पेपरची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्याला शोधणं, त्याच्याकडून पैसे घेणं आणि त्याला पेपर विकणाऱ्या दलालापर्यंत पोहोचवणं ही कामं ही भ करत असल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणातल्या इतर 5 आरोपींना दिल्लीतल्या न्यायालयानं 5 दिवसांची कोठडी सुनावली आहे. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन यांचं नाव निश्चित झालं आहे. काँग्रेसनं आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीपा दास मुन्शी, मुकुल वानिक आणि अजय माकन यांनी सतीशन यांच्या नावाची घोषणा केली. कोची जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले सतीशन 2001 पूर मतदारसंघातून केरळच्या विधानसभेवर आमदार म्हणून पहिल्या निवडून आले होते. 2021 विधानसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित UDF पराभवानंतर सतीशन यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्रावरून देत होत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये काल 89 जणांचा मृत्यू झाला आहे तर 53 पेक्षा जास्त जखमी झाले आहेत.

हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे राज्यभरात धुळीचं वादळ, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. धुळीचं वादळ आणि गारपिटीमुळे भिंत उसळणं, झाड किंवा विद्युत खांबावर पडून लोक मृत्युमुखी पडले. सर्वाधिक मृत्यू वीज पडण्याच्या घटनांमुळे झाले आहेत. प्रयागमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला तर भदोही जिल्ह्यात 16 जण, मिर्झापूरमध्ये 10, फतेहपूरमध्ये 9, बदायूमध्ये 5 तर बरेली जिल्ह्यात 4 जण दगावले आहेत. देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार तेजी दिसून आली. दूरसंचार, औषधी आणि खासगी बँकेच्या समभागांमध्ये खरेदी झाल्यानं ही तेजी दिसून आली. सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 790 अंकांची वाढ झाली आणि तो 75,399 अंकांवर बंद झाला. निफ्टी 270 अंकांची वाढ नोंदवत 23,690 अंकांवर बंद झाला. रुपयाची कमजोरी थांबवण्यासाठी सरकारनं योजलेल्या काही उपाययोजनेमुळेही बाजारात तेजी दिसून आली. दरम्यान महानगर गॅसनं मुंबईत CNGचे दर 2 रुपये वाढवण्याचा निर्णय घेतला. आजपासून नवीन दर लागू झाले असून 1 किलो CNGसाठी आता 84 रुपये मोजावे लागतील. PNGच्या दरात कुठलाही बदल झालेला नाही. देशातला घाऊक किमतीवर आधारित चलनवाढीचा निर्देशांक एप्रिल अखेर 42 महिन्यातल्या उच्चांकी 8.3% पोहोचला आहे. मार्च महिन्यात हा निर्देशांक 3.88% होता. खनिज तेल, पेट्रोलियम पदार्थ, नैसर्गिक वायू, धातू आणि खाद्यान्नाच्या व्यतिरिक्त इतर वस्तूंच्या किमती वाढल्यानं या निर्देशांकात ही वाढ झाली आहे. नवी दिल्लीत आजपासून ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परिषदेत उपस्थित असणाऱ्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भेट घेतली. रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लॉरो, इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची, दक्षिण आफ्रिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री रोनाल्ड लामोला आणि ब्राझीलचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मौरो व्हिएरा यांची भेट घेत प्रधानमंत्र्यांनी चर्चा केली. त्याआधी परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांनी प्रस्तावनपर भाषण केलं. शांतता आणि सुरक्षितता हे कायम जागतिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी राहतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्री यावेळी म्हणाले. या बैठकीचे अध्यक्षस्थान डॉ जयशंकर यांनी भूषवलं. जगात सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे संवाद आणि कूटनीतीचं महत्व अधोरेखित होतं. दहशतवादाविरुद्ध सहकार्य मजबूत करण्याची सामायिक गरज आहे असं ते म्हणाले. या गुंतागुंतीच्या आणि अस्थिर जागतिक परिस्थितीत शाश्वत विकासाला पुढे नेणारा संवाद असावा, तसंच समान मात्र भिन्न जबाबदाऱ्यांच्या तत्वांचं पालन केलं जावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारतीय जहाजावर ओमानच्या समुद्र किनाऱ्याजवळ काल झालेल्या हल्ल्याचा भारतानं निषेध केला आहे. व्यावसायिक जहाज आणि खलाशांना लक्ष्य केलं जात असल्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी एका निवेदनाद्वारे नापसंती व्यक्त केली आहे. चीन अमेरिका यांच्यात नवे रचनात्मक द्विपक्षीय संबंध निर्माण करण्यावर दोन्ही देश सहमत आहेत, मात्र तैवान प्रश्नावरून तणाव निर्माण झाला तर संबंध खराब होऊ शकतात असा इशारा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी आज झालेल्या भेटीनंतर जिनपिंग यांनी हे विधान केल्याचं चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेनं म्हटलंय. तैवानचा प्रश्न चीन अमेरिका संबंधात अतिशय महत्वाचा आहे. हा प्रश्न नीट हाताळला गेला तर दोन्ही देशांच्या संबंधात स्थिरता येईल, नाहीतर संघर्ष उद्भवू शकतो असं जिनपिंग म्हणाले. गेल्या 9 वर्षातली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा पहिलाच चीन दौरा आहे. 2017 डोनाल्ड ट्रम्प यांनीच त्यांच्या पहिल्या कार्यकाळात चीन भेट दिली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभाव नोंदी. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे मृत्यू शून्यावर आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन यांच्या नावाची काँग्रेसकडून घोषणा. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परिषदेला नवी दिल्लीत सुरुवात आणि अमेरिका आणि चीनच्या अध्यक्षांदरम्यान बीजिंगमध्ये चर्चा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचे राष्ट्रीय बातमीपत्र झालं. नमस्कार.